श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. एफ एम बँड 101 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 24 वैशाख, शके 1948, 14 मे 2026. पहाटेचे 5:55 आणि 45 सेकंद झाली आहेत. आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातकालीन प्रसारण सभेत मी संजना जोगळेकर तुम्हा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते सनईच्या या मंगल सुरांसह.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारी यांनी सनईवर वाजवलेली ललित पंचम या रागातली धून आपण ऐकलीत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीमधून बातम्या आणि त्या पाठोपाठ 6:05 वंदनवार हा चिंतन भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझल अँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर

0: दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
5: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33.
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
4: क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 2 अध्यायातील 23 श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं आहे अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 23वा श्लोक, ज्याची सुरुवात नैनम छिंदंती शस्त्राणी या पदाने होते. या श्लोकाचा आशय असा, हे अर्जुना, हा जो आत्मा किंवा परमात्मा आहे याला शस्त्र तोडत नाहीत, अग्नी जाळत नाही, याला पाणी भिजवत नाही आणि वायू वाळवत नाही.

आपण दोघं एकाच प्रकाश झोतात आहोत असं म्हणू शकतो. अगदी तसंच या श्लोकात एनम हे पद सुचवतं. आणखीन एक गोष्ट म्हणजे युद्ध करणं अथवा न करणं यावरूनच हा विषय प्रवाह सुरू झाला. पण युद्ध करणारे कौरव आणि पांडव तसंच त्यांची सेनाही हे सगळेजण एकाच परमतत्वाने व्यापलेले आहेत. हे तत्व तर अविनाशी आहे. ते तत्व कौरवातही आहे आणि पांडवांमध्येही आहे. असं हे अत्यंत महत्वाचं तत्वचिंतन अर्जुनाला समजावून सांगताना भगवंत म्हणतात, अरे पार्था, अशा या अविनाशी तत्वावर शस्त्र चालवली तर ते तत्व कधीच नाश पावणार नाही. पुन्हा भगवद्गीतेतल्या या महत्वाच्या श्लोकात, याला शस्त्र तोडू शकत नाहीत आणि अग्नी जाळू शकत नाही, याच दोन्हा युद्ध प्रसंगच आहे. कारण युद्धात सुरुवातीला शरसंधान, नंतर दाहक अस्त्र, त्यानंतर पर्जन्यास्त्र आणि त्यानंतर मरुतास्त्र ही वापरली जातात. हे नेहमीच्या युद्धात घडतं आणि आत्ता तर महायुद्ध होतं. हे सारं अर्जुनाला समजावून सांगताना भगवंत म्हणतात, या युद्धात तू अथवा मी सर्वच लोक मरणाला सामोरे गेलो तरी आपल्यातल्या अविनाशी तत्वावर काहीच परिणाम होणार नाही. अर्जुनाला, तुम्हाला, आम्हाला सर्वांनाच हे विकारी आणि सतत बदलणारं असं जग अतिशय परिचयाचं आहे. त्या आत्मतत्वाची आपल्याला कल्पनाच नाही. त्याच आत्मस्वरूपाचा परिचय भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करून देत आहेत. या विकारी जगामध्ये वस्तूचा नाश शस्त्राघाताने होतो किंवा अग्नीनी जाळून, पाण्यानी कुजून किंवा वाऱ्याने सुकून होत असतो. पण हे सर्व प्रकार आत्मस्वरूपाचा नाश घडवण्यासाठी संपूर्णपणे असमर्थ आहेत असं भगवंतांनी इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. लोकमान्य टिळकांचे शिष्य जसं करंदीकर म्हणतात, देह नष्ट होण्याचे जेवढे प्रकार त्या काळी ज्ञात होते तेवढ्या सर्व प्रकारांचा उल्लेख यात आलेला आहे. यातला कोणत्याही प्रकाराने शस्त्र, अग्नी, पाणी, वायू यांनी देहाची विल्हेवाट लावता येते पण त्याचा आत्म्यावर कोणताही परिणाम होत नाही. शस्त्राघाताने, भाजल्याने, पाण्यात बुडाल्याने मृत्यू येणं हे बहुतेकांच्या परिचयाचं आहे. पण वनात जाऊन अन्नत्याग करून, देह शुष्क करून प्राणत्याग करण्याची पद्धती अलीकडे प्रचलित नाही. पण आपल्याला आठवत असेल की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि आचार्य विनोबा भावे यांनी अशाच प्रकारे मृत्यू स्वीकारला होता. किंवा जैन संप्रदायातील संथारा ही पद्धती अन्नत्याग करून, देह शुष्क करून मृत्यूला सामोरं जाण्याचीच आहे. या श्लोकाचं विवेचन करताना स्वामी चिन्मयानंद म्हणतात, नैनम छिंदंती शस्त्राणि, शस्त्र आत्म्याला तोडू शकत नाहीत. कुऱ्हाडीने एखादी गोष्ट तोडता येते किंवा बंदुकीच्या गोळीने एखाद्याला मारता येतं, परंतु तलवार कितीही धारदार असली तरी त्या तलवारीने पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यांना जखम करता येणार नाही. यामागचा सिद्धांत असा आहे की कोणतंही उपकरण सूक्ष्म अशा तत्वावर आघात करू शकत नाही किंवा त्याचा नाश करू शकत नाही. पंचमहाभूतांपैकी सर्वात सूक्ष्म असं आकाशतत्व आहे. पण या आकाशतत्वाचं आत्मस्वरूप हे कारण आहे. म्हणूनच ते आकाशतत्वापेक्षाही सूक्ष्म आहे. म्हणूनच स्थूल शस्त्र त्याला तोडू शकत नाही. पाणी या आत्मतत्वाला भिजवून कुजवून त्याचा नाश करू शकत नाही. वस्तूंमध्ये अंतर्गत छिद्र असतील तरच ते पाणी शोषून घेतात. उदाहरणार्थ पावाचा तुकडा पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये भिजवता येतो, पण लोखंडाचा तुकडा पाण्यात द्रव पदार्थात भिजवता येत नाही कारण त्याला अंतर्गत छिद्र नसतात. आणखीही काही प्रकारे पाण्याने नाश होताना दिसतो. उदाहरणार्थ बुडून नाश होणे, यात चटकन नाश होतो. पण गंजण्यासारख्या इतर प्रकारांमध्ये ओलेपणामुळे वस्तू हळूहळू झिजत जाते. परंतु हे प्रकार देखील सत्य स्वरूपाचा नाश करू शकत नाही. वारा त्याला सुकवत नाही. ज्या वस्तूंमध्ये मुळात पाण्याचा अंश असतो त्यातूनच तो काढून घेणं शक्य होईल. हल्ली भाजीपाला आणि इतर अन्य पदार्थातल्या पाण्याचा अंश काढून घेऊन ते पदार्थ टिकवले जातात. पदार्थात अंतर्गत बाष्पकण असतात म्हणून ते शक्य होतं. परमचैतन्य स्वरूपामध्ये स्वतः व्यतिरिक्त दुसरी कोणतीही वस्तू नसल्याने त्यातून जलांश काढून घेऊन त्याचा नाश करणं शक्य नाही. या आत्म्याचं वर्णन करताना माऊली ज्ञानदेव म्हणतात, हा अनादि नित्य सिद्ध निरुपाधी विशुद्ध म्हणूनी शस्त्रादी की छेदू न घडे याचा. हा जो आत्मा आहे त्याचा पृथ्वी, आप, तेज, वायू नाश करू शकत नाहीत. पृथ्वी ही टणक शस्त्रवत, यात आकाशाचा उल्लेख का नाही? कारण खम ब्रह्म इति, आकाश ब्रह्माच्या अगदी जवळ. ब्रह्मासारखं पण ब्रह्म नव्हे. आकाश म्हणजे पोकळी पण ब्रह्म पोकळ नव्हे.
आकाशाला

शून्यत्व आहे परमात्म्याला मात्र नाही. पृथ्वी, आप, तेज, वायू या आत्मतत्वाला स्पर्शही करू शकत नाहीत, मग त्याचा नाश करणं तर बाजूलाच राहो. अशी ही श्रीकृष्णाची वचन ऐकल्यावर केनोपनिषदातली कथेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. असुरांवर विजय मिळवलेल्या देवांना गर्व झाला. इंद्र, अग्नि, वायू आपल्या सामर्थ्याबद्दल गप्पा मारत होते, खुश होते. देवांचा हा गर्व पाहून परमात्मा त्यांच्या समोर एका यक्षाच्या स्वरूपात प्रकट झाला. तो यक्ष म्हणजे कोण ते ओळखण्यासाठी प्रथम अग्नि त्या यक्षासमोर गेला. यक्षानीच अग्निला विचारलं, तुझं सामर्थ्य काय? अग्नि म्हणाला, मी कोणतीही गोष्ट भस्म करू शकतो. तेव्हा यक्षानी त्याच्यासमोर एक गवताची काडी ठेवली आणि सांगितलं, याचं भस्म करून दाखव. अग्निनी आपलं सगळं सर्वस्व पणाला लावलं, पण तो त्या काडीला स्पर्शही करू शकला नाही. त्यानंतर वायुदेव यक्षासमोर गेले, पण जगातली कोणतीही गोष्ट डोळ्याचं पातळ लवतं ना लवतं एवढ्या वेळात मी उडवून लावू शकतो अशी बढाई मारणारे वायुदेवही पराभूत झाले. याचं कारण ती सर्व शक्ती परमात्म्याची होती. भगवद्गीता ही आपल्याला हेच सांगते, आपण शरीराशी इतके एकरूप झालेला असतो की मी म्हणून कोणी शरीरापेक्षा वेगळा आहे हे विसरूनच जातो. आणि खरं तर शरीरापेक्षा वेगळा असणारा जो शरीरी असतो तो अविनाशी असतो. आत्म्याचं हे अविनाशित्व आणि आपल्या देहातून तो वेगळा आहे, निराळा आहे हा सिद्धांत आपल्या देशातल्या थोर विचारवंतांनी त्यांच्या त्यांच्या काळात राजकीय, सामाजिक आणि अन्य कार्यांच्या संदर्भातही भारतीय जनतेच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न प्रभावीपणे केलेला आहे. हा श्लोक केवळ अध्यात्म सांगत नाही, तर समाजाला आत्मसन्मान आणि निर्भीडपणे जगण्याची शिकवण देतो. कठीण प्रसंगात स्वतःच्या तत्वांशी तडजोड न करता कर्तव्य बजावण्याची प्रेरणा हा श्लोक देतो. ज्याप्रमाणे शस्त्र आत्म्याला इजा करू शकत नाहीत, त्याप्रमाणे बाह्य टीका किंवा दबाव चांगल्या विचारांना नष्ट करू शकणार नाहीत हा विश्वास समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी उपयुक्त ठरतो. आजच्या संदर्भात हा श्लोक समजून घेतला तर हा श्लोक आपल्याला आपली मूळ ओळख पटवून देतो, आपलं आंतरिक सामर्थ्य दाखवून देतो. कामाचा ताण, मानसिक त्रास, नुकसान यामुळे अस्वस्थ होणं, कोसळून जाणं, सगळं संपल्यासारखं वाटणं हे अनुभव आपण ऐकतो आहोत, घेतो आहोत. या श्लोकात या भयापासून मुक्ती मिळवण्याची ताकद तुमच्यातच आहे हे भगवान सांगतात. मानसिक कणखरता, आत्मबळ याचं महत्व आणि त्याचा योग्य वेळी वापर याची दृष्टी या श्लोकातून भगवंत आपल्याला देतात.

श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 23वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: पुन्हा भेटूया क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.
1: ती वेळ आहे जीएस चहाची.
2: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
0: यानंतर ऐकूयात भूले बिसरे गीत, हा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
3: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: से खेलते हो, बार बार किस लिए?
1: श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आपण ऐकणार आहोत.

0: आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 6 संशयितांना अटक. आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांना मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची चांगली किंमत मिळावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त शेतमालाची खरेदी होईल अशी अपेक्षा असल्याचं वैष्णव म्हणाले. सूर्यफुलाच्या बिया, कापूस आणि तीळ या पिकांच्या किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. दगडी कोळशापासून इंधनवायू तयार करण्याच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी 37,500 कोटी रुपयांच्या योजनेला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेमुळे खाण उद्योगातून 6,300 कोटी रुपयांचा महसूल निर्माण होईल. तसंच सध्याच्या भूराजकीय परिस्थितीत आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांना मदत मिळेल असं वैष्णव यांनी सांगितलं. या योजनेमुळे कोळसा खाण क्षेत्रात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होणं अपेक्षित असल्याचं ते म्हणाले. नागपूर विमानतळ अद्ययावत आणि आधुनिक करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येईल. विमानतळाच्या जमिनीची भाडेपट्ट्याची मुदतही वाढवण्यात आली आहे. मिहान प्रकल्पाच्या अंतर्गत या विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या दिशेनं हा निर्णय महत्वाचा आहे. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत प्रवासादरम्यानच्या आपल्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या कमी केली आहे. नुकत्याच केलेल्या गुजरात आणि आसामच्या दौऱ्यात त्यांनी वाहनांची संख्या मर्यादित ठेवली होती. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेऊन सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षिततेशी तडजोड न करता मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन संख्येवर मर्यादा आणली जाणार आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं आपली जीवनशैली जर बदलली तरी देखील आपण देशाला मदत करू शकू. 6 महिन्याकरता जर प्रधानमंत्री मोदींनी देशवासियांना आवाहन केलं आहे तर मला विश्वास आहे आपले देशवासी त्या बाबतीत मदतच करतील. वैश्विक संकटात जर आपण देशाच्या पाठीशी उभं राहिलो नाहीत तर हे योग्य होणार नाही. महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही निर्णय केलेला आहे, मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांचे कॉन्वॉय हे छोटे आम्ही करतो. विदेश यात्रांवर अधिकारी असतील किंवा मंत्री असतील निर्बंध आम्ही आणतो. ज्या ज्या गोष्टीमध्ये परकीय चलन खर्च होतं त्या त्या गोष्टींची खपत कशी कमी करता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आपल्या देशी गोष्टींना कसा त्या ठिकाणी एक बढावा देता येईल असा प्रयत्न देखील आम्ही करतो. हे काही एका दिवसात होणार नाहीये, पण आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न

0: केला तर निश्चितपणे आपण हे पूर्ण करू शकतो.
1: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
2: तुमच्या घरातील ओला कचरा फेकून देताय, आता तो वापरून घरच्या घरीच खत तयार करा.
3: होय, होम कंपोस्टिंग मुळे तुमचा ओला कचरा उपयुक्त बनतो आणि तुम्ही पर्यावरणाची काळजी घेऊ शकता.
2: फक्त काही सोप्या स्टेप्स मध्ये घरच्या घरी कंपोस्ट तयार करा आणि आपल्या बागेतील झाडांना निरोगी ठेवा.
3: आपल्या पुणे शहराचं नाव उजळवूया. चला आपण सर्व मिळून होम कंपोस्टिंगचा अवलंब करूया.
1: नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यातील आखाड्यांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा 5 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लहान संस्थांसाठी प्रत्येकी 15 लाख रुपये, आखाड्यांच्या वीज देयकांचा प्राधिकरणाच्या माध्यमातून भरणा, आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणाही त्यांनी केली. सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत ते काल बोलत होते. कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या बोधचिन्हात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भौगोलिक आणि धार्मिक परंपरा दर्शवण्यात आल्या आहेत. या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणानं स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेतल्या पहिल्या 3 विजेत्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केंद्रीय अन्वेषण विभागानं नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी 6 संशयितांना अटक केली आहे. त्यातील 3 जण जयपूरचे तर 1 गुरुग्रामचा आणि 1 नाशिकचा आहे. इतर अनेक संशयितांचीही चौकशी सुरू असून सीबीआयनं काल देशातल्या विविध शहरांमध्ये छापे टाकले. त्यात संशयास्पद साधनं आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे या युवकाला सीबीआयनं अटक केली असून काल त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर लोखंडे याला सीबीआयचे अधिकारी दिल्लीला घेऊन गेले. लोखंडेसोबत इतर दोघांनाही सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यंदा या परीक्षेत 85% अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात उत्तीर्ण मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा 6.5% अधिक आहे. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर संयंत्र बसवण्याचं काम प्राधान्यानं पूर्ण करावं, तसंच प्रलंबित सौर प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करावेत असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळाच्या वार्षिक बैठकीत ते काल पुण्यात बोलत होते. सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असंही त्यांनी या बैठकीत सांगितलं. जंजिरा किल्ला राज्यातल्या पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा वारसा असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसंच सुविधा वाढीकरता इथला ब्रेकवॉटर भिंत आणि प्रवासी जेटी प्रकल्प महत्वाचा ठरेल असं मत मत्स्यव्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं. मुरुड तालुक्यातल्या जंजिरा किल्ला परिसरात महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते काल बोलत होते. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पीव्ही सिंधूनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या आशित अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातमध्ये गांधीनगर इथं सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद भारोत्तोलन स्पर्धेत काल भारताच्या ज्ञानेश्वरी यादवनं 2 पदकं मिळवली. 53 किलो वजनगटात तिनं स्नॅच प्रकारात रौप्य पदक मिळवलं, तर एकंदर 194 किलो वजन उचलून तिनं स्पर्धेच्या दुसऱ्या एका प्रकारात कांस्य पदक मिळवलं. खासगी प्रवासी बसची बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे होणारी आर्थिक पिळवणूक यावर दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या समितीत सहपरिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील 3 प्रतिनिधींचा समावेश असेल. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. सातारा शहरासह इतर भागात काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे उष्म्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र

0: आंब्यासह इतर फळ पिकांचं मोठं नुकसान झालं. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काल सायंकाळी 6 नंतर विजांसह जोरदार पाऊस झाला. रात्रीही पावसाच्या सरी पडत होत्या. भंडारा जिल्ह्यातही काल पाऊस झाला. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं असेल. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल आणि रात्रीचं तापमान सामान्यापेक्षा अधिक असेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 6 संशयितांना अटक. आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आलेलं प्रादेशिक बातमीपत्र आत्ताच आपण ऐकलं. आता ऐकूयात भूले विसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, सकाळचे 7:30 झाली आहेत। आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, कार्यक्रमाची सुरुवात करूयात पाठलाग या चित्रपटातल्या ग दि माडगुळकर यांच्या गीताने, जे संगीतबद्ध केलेलं आहे दत्ता डावजेकर यांनी आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

मंडळी, मराठी चित्रपटांना सुवर्णकाळ प्राप्त करून देणाऱ्या दिग्गजांपैकी दोन व्यक्ती म्हणजे राजा परांजपे आणि ग. दी. माडगुळकर. कौटुंबिक चित्रपट यशस्वी होत असतानाच 1964 मध्ये एक रहस्यमय मराठी चित्रपट राजा परांजपे आणि ग. दी. माडगुळकर या जोडगोळीने प्रेक्षकांना दिला. मराठी सिनेमाच्या इतिहासातील हा अभिनव प्रयोग त्यांना त्यावर्षीचं राष्ट्रपती पदक सुद्धा देऊन गेला. तो सिनेमा म्हणजे पाठलाग. आशा परत येते.

0: या जयंत देवकुळे यांच्या कथेवर आधारित या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिण्याची गळ राजाभाऊंनी गदिमांना घातली आणि मग सुरू झाला सिनेमाचा उत्कंठावर्धक प्रवास. बाळासाहेब पानसे या प्रसिद्ध वकिलाच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची बातमी बाळासाहेबांना मिळते. अत्यंत दुःखाने ते तिचे अंत्यविधी करतात, पण तोच चेहरा काही दिवसांनी पुन्हा त्यांच्या समोर येऊन उभा राहतो. कोण असते ती? तिला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले अनेक बारकावे कसे ठाऊक असतात? ती जर त्यांची खरी पत्नी असेल तर जिचे अंत्यविधी केले ती कोण होती? असे अनेक प्रश्न घेऊन कोर्ट सीन, तिथले बारकावे, तिथले डावपेच याने सिनेमा रहस्यमय आणि रंगतदार बनला. सुमन ताटे आणि काशीनाथ घाणेकर यांना घेऊन हा सिनेमा शूट केला गेला. प्रेक्षकांना चित्रपट प्रचंड आवडला आणि यातल्या सुमनचं फिल्मी नामकरण झालं भावना. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाठलाग या सिनेमाबद्दल आपण आज बोलतो आहोत. मंडळी, या चित्रपटाने महाराष्ट्र शासनाचे तब्बल 7 पुरस्कार तर मिळवलेच, शिवाय एक राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला. मंडळी, तुम्हाला माहिती आहे या चित्रपटाची अजून एक गंमत? यामध्ये फक्त 2 गाणी आहेत, नको मारूस हाक मला घरच्यांचा धाक आणि या डोळ्यांची 2 पाखरे. पण यातलं जे दुसरं गाणं आहे ना, या डोळ्यांची 2 पाखरे, हे पिक्चरच्या शूटिंगच्या वेळी लिहिलेलंच नव्हतं. चालीच्या धूनवर गाण्याचं शूटिंग पूर्ण केलं गेलं आणि मग गदिमांनी झालेलं शूट बघून शब्द लिहिले, या डोळ्यांची 2 पाखरे फिरतील तुमच्या भोवती. असं म्हणतात की आधी चित्रीकरण आणि त्यावरून तंतोतंत जुळणारी शब्दरचना, असा चमत्कार मराठीत यापूर्वी तरी घडल्याचं कोणालाही आठवत नाही. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात पाठलाग या सिनेमातलं दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसले यांच्या आवाजातलं, गीतकार ग. दि. माडगुळकर यांचं हे गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
1: यानंतर ऐकूयात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम फिटनेस.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोत्याहो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत गप्पा मारणारच आहे, पण त्याआधी विक्रम्स फिटनेसच्या प्रभात रोडच्या सेंटरवरती मी आली आहे आणि इथे गप्पा मारतीये. त्यांचे अनुभव ऐकते इथे आलेल्या लोकांचे. बघूया आज कोण बोलतंय. गुड मॉर्निंग, तुमचं नाव सांगा.
6: मी प्रियांका जोशी.
5: तुम्ही काय करता आणि तुम्हाला का वजन कमी करायचं होतं किंवा काही प्रॉब्लेम होते आणि विक्रम्स फिटनेस बद्दल तुम्ही कुठून ऐकलं होतं?
6: सो मी बेसिकली आयटी प्रोफेशनल आहे.
5: बरं.
6: पूर्ण वेळ बसून काम आहे.
5: अच्छा.
6: खूप वेळ सिटिंग असल्यामुळे लाईफस्टाईल चेंज झाली, वजन वाढायला लागलं, त्यात शुगर आणि हे सगळं डिटेक्ट झालं. आणि विक्रम फिटनेस बद्दल आम्ही रेडिओवरच एक ऍड ऐकली आणि माझ्या हसबंडने मला इथे पाठवलं की जा आणि काहीतरी फायदा होईल. सो या आधी मी जॉईन केलं होतं, त्यावेळी वजनात माझ्या 10-12 किलो वजन कमी झालं होतं.
5: अच्छा.
6: इंचेस खूप चांगलं लॉस झालं होतं आणि माझी शुगर 7.5 वरून 6.3 रिव्हर्स झाली होती. आणि म्हणून आताही मी त्याचसाठी जॉईन केलंय. ओव्हरऑल शिस्त लागलीय ह्यांच्या सगळ्या प्रोग्राम मुळे.
5: अच्छा.
6: सो आय एम फिलिंग गुड एनर्जेटिक एव्हरी डे.
5: ओके,
6: थँक्स टू विक्रम.
5: अच्छा, आणि इथल्या डाएट बद्दल काय सांगाल? जे आपल्याला
6: खूप सोपं आहे, तुम्हाला काहीही फॅन्सी डाएट करायचं नाहीये. हे सगळ्यात छान गोष्ट आहे. जे तुम्ही घरात रोज खातात तेच तुम्हाला खायचंय, फक्त थोडे बदल आहेत जे तुम्ही इझिली करू शकता.
5: म्हणजे त्याच्यामुळे काही वेगळं अजिबात करावं लागत. सो प्रियांका, ऍज यू सेड की तुम्ही आला होतात तेव्हा तुमचं काही तुम्हाला रिझल्ट मिळाले आणि आता मी परत येते, म्हणजे काय झालं होतं? मध्ये तुम्ही येत नव्हतात का?
6: येस, मी रिझल्ट मिळाल्यानंतर खुश झाले की हो झालं आता काम. पण नाही, ते कंटिन्यू राहिलं तर शरीरालाही सवय राहते.
5: अच्छा, म्हणजे गॅप पडल्यानंतर झाले होते?
6: वेट मध्ये खूप नाही फरक पडला, पण शुगर मध्ये फरक पडला होता. HbA1c पुन्हा माझं वाढलं होतं.
5: ओके.
6: सो आता मी पुन्हा सगळं नीट करण्यासाठी
5: जॉईन झाला आहात. अच्छा, म्हणजे इथे येऊन पण एक शिस्त लागते आणि ती महत्वाची आहे.
6: खूप महत्वाची.
5: ओके, प्रियांकाच्या केस बद्दल विक्रम कडून ऐकूच यात, पण त्याआधी श्रोतेहो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000 9011325000 90111352500.
7: प्रियांका मॅडम जेव्हा आपल्याकडे ऍक्च्युली पहिल्यांदा आल्या होत्या तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे, वजन पण कमी करायचं आणि HbA1c वाढलंय, तर ते होईल का? तर मी म्हणलं मॅडम होईल, चालू करा तुम्ही, काही प्रश्न नाही. तर मॅडम म्हणजे 7.8 HbA1c आहे तसं बरंच होतं म्हणजे तेव्हा. तर तेव्हा मी त्यांना सांगितलं, म्हणलं मॅडम तुम्ही आपला प्रोग्राम चालू करा पण एकदा डायबेटॉलॉजिस्टला कन्सल्ट करा. त्यांनी मला उलट सांगितलं, त्या म्हणलं मी तुमचा प्रोग्राम चालू करते आणि आपण बघूया महिन्या 2 महिन्यात काय होतं आणि मग त्यानंतर मी कन्सल्ट करीन. फॉर्च्युनेटली असं झालं, नंतर नंतर त्यांचं HbA1c छान कमी होत गेलं. इव्हेंच्युअली पहिल्यांदा जेव्हा त्यांनी जॉईन केलं होतं तेव्हा त्यांचं 10-12 किलो वजन कमी झालं आणि HbA1c 7.5 वरती गेलेलं ते 6.3 वरती आलं. आपण आपली इच्छा असेल आणि आपण सगळ्या गोष्टी फॉलो करायला तयारी दाखवली तर आपल्या हेल्थमध्ये मॅसिव्ह चेंजेस हे फक्त लाईफस्टाईल मध्ये काही बदल करून होऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रियांका मॅडमनी मध्ये त्यांचं HbA1c कमी झालं, वजन एकदम मापात आल्यानंतर सोडून दिलं होतं. म्हणजे सोडून दिलं होतं म्हणजे इथे येत नव्हत्या पण ते घरी पण एक्सरसाइज करत नव्हत्या. इतकं सोडून दिलं होतं. मॅडमला जेव्हा लक्षात आलं की सोडल्यानंतर आपलं HbA1c परत वाढत चाललंय तेव्हा त्यांनी परत जॉईन केलं. आता त्यांचं परत वजन कमी होत आहे, परत HbA1c कमी होत आहे आणि आता आय एम शुअर की मॅडम अजिबात हा प्रकार म्हणजे एक्सरसाइज तरी 100% कधी आयुष्यात सोडणार नाही. आणि माझ्या मते तीच सर्वात जास्त मोठी सक्सेस आहे की त्यांची हॅबिट बदलणं. क्लायंट

0: क्लायंटची जी हॅबिट असते त्याप्रमाणे क्लायंटचे इश्यूज असतात.
1: ओके.
0: आणि त्या जर का हॅबिट्स बदलल्या आणि त्या चांगल्या केल्या, रोज एक्सरसाइजची सवय, वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, मापात खाणं आणि वेळेवर खाणं, आणि त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये हे आपण आरामात बसवून दिलं, तसं केलं तर क्लायंट आपले सगळं व्यवस्थित नंतर फॉलो करू शकतात, एक्सरसाइजची त्यांना गोडी लागते.
2: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000, 9011325000, 90111 3500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला पुणे विविध भारती 101 FM वरून.

0: श्रोतेहो, सकाळचे 7:45 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मी खरं तर एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6 आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

0: विंदा करंदीकर यांचे शब्द संगीतबद्ध केलेत समीर दुबळे यांनी. समूह स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. या गीताबरोबर हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. श्रोते हो, सकाळचे 7:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम PNG हिरा हे सर्वांसाठी.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी. श्रोते हो नमस्कार, हिरा आहे सर्वांसाठी या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. सोन्याच्या दागिन्यांप्रमाणेच भारतात आता हिऱ्यांच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हिऱ्यांची खरेदी गुंतवणूक म्हणून किंवा हिऱ्याच्या दागिन्यांची हौस किंवा प्रतिष्ठा म्हणून खरेदी करणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. हिऱ्याचे दागिने खरेदी करताना त्याच्या खरेपणाची आपल्याला खात्री मिळण्यासाठी काय करावं, त्यासाठी काही सर्टिफिकेट असतं का, ते कोण देतं याची माहिती आपल्याला देण्यासाठी आज आपण PNGS रेवा डायमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडक यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलंय. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार.
3: मोडक साहेब, हिऱ्याचे दागिने खरेदी करताना असं एखादं सर्टिफिकेट असतं का जे विक्रेत्याकडून आपण घ्यावं, आणि असं सर्टिफिकेट त्या ज्वेलर्सचं असावं की थर्ड पार्टीचं असावं, अशी सर्टिफिकेट्स आपल्याला कोणत्या संस्थांकडून मिळतात?
5: सर्टिफिकेट तर नक्कीच घ्यावं. आपण जर बघितलं तर कालानुरूप CZ, अमेरिकन डायमंड, सोरास्की, आता लॅबग्रोन डायमंड आणि नॅचरल डायमंड असे सगळेच प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण जे काय हिरा म्हणून खरेदी करतोय वस्तू किंवा स्टोन किंवा खडा,
3: बर,
5: तर तो कुठल्या दर्जाचा आहे आणि त्याचे नक्की रंग कुठला आहे, कॅरेट काय आहे, त्याचं क्लॅरिटी काय आहे, कट्स काय आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती होण्याकरता ते सर्टिफिकेट गरजेचंच आहे. कारण नुसत्या डोळ्यांनी कलर आणि त्यातली क्लॅरिटी आणि त्यातले कट्स हे इतके बारकावे समजू शकत नाहीत. आणि आता तर हिरे जे येतात आपल्या दागिन्यांमध्ये जडवलेले असतात ते अगदी -cent म्हणजे ज्याला 1 cent पेक्षा कमी आकाराच्या पासून ते 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असे छोटे छोटे सेंटचे हिरे

0: शब्द असतात आणि जे बसवले जातात. तर आता असा प्रत्येक हिरा कुठे आपण काढून त्या दागिन्यातला बघणार होतो आणि त्याचा दर्जा ठरवणार होतो. तर ते दर्जा ठरवणाऱ्या ज्या संस्था आहेत, ज्या जगन्मान्य संस्था आहेत, आयजीआय किंवा जीआय लॅबोरेटरी सारख्या, तर त्यांच्याकडून त्याचं सर्टिफिकेशन जर घेतलं असेल तर आपल्याला मनाला एक खात्री असते की आपण जे खरोखरच व्हॅल्युएबल म्हणून जी वस्तू घेतोय त्याला खरंच व्हॅल्यू आहे का नाही, तो नॅचरल म्हणजे नॅचरलच आहे का नाही, त्याचा रंग कुठला आहे, क्लॅरिटी काय आहे, कट्स काय आहेत आणि त्याचं वजन काय आहे. आणि मल्टिपल ज्या खडे बसवलेले असतात त्या अशा सर्टिफिकेट्समध्ये, त्या दागिन्याचं म्हणून ते सर्टिफिकेट बनवलं जातं. तर त्याच्यामध्ये एकूण किती खडे आहेत, किती किती साईजचे खडे आहेत आणि त्या सगळ्या खड्यांचं मिळून एकूण कॅरेट वजन किती आहे हे पण मेन्शन केलेलं असतं. कारण आपल्याला ते सुटे खडे काढून ते करणं शक्य नसतं, कारण दागिन्यात ते फिट केलेले असतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे अशी सर्टिफिकेट घेणं चांगलं आहे आणि शक्यतो ती ज्वेलर्सची किंवा विक्रेत्याची असावीत असं मला स्वतःला वाटत नाही. असणं काही गैर नाही पण मला स्वतःला वाटत नाही. ग्राहकाच्या हिताच्या दृष्टीने ते थर्ड पार्टी आयजीआय किंवा जीआयएस सारख्या संस्थांकडून घेतलेलंच असावं.
2: मोडक साहेब, हिऱ्यांची खरेदी करताना जर आपण आयजीआय किंवा जीआय सर्टिफिकेट घेतलं तर त्याचा फायदा काय होतो आणि कोणत्या प्रसंगी फायदा करून घेता येतो?
0: आता त्याचा फायदा काय होतो, तर आजच्या घडीला तरी ज्याच्याकडून तुम्ही खरेदी करताय त्याच्याकडे विकू शकताय. त्याच्याचकडे आपण एक्सचेंज करायला गेल्यानंतर तो त्याच दर्जाचे त्यावेळेला ज्या काही विक्रेची किंमत असेल त्या प्रमाणात त्याची जी काय बायबॅक किंवा एक्सचेंज पॉलिसी असेल तर तो ऍपल टू ऍपल मॅच करूनच आपल्याला देतोय का नाही हे कळू शकतं. नाही तर मग तो घेताना म्हणणार हा ई कलरचा नाही वाटत, एफ कलरचा आहे, विकताना मात्र तो ई कलरचा म्हणून विकणार. तर हे असं काही गडबडी होऊ शकत नाहीत सर्टिफिकेट असलं तर. सर्टिफिकेटवरही ई लिहिलेलं असेल तुम्ही ई म्हणूनच घ्याल आणि परत देताना तो ई कलरचा म्हणूनच तुम्ही द्याल आणि त्याची पूर्ण किंमत तुम्हाला योग्य ती किंमत मिळू शकेल.
2: मोडक साहेब, आज आपण आम्हाला हिऱ्याच्या दागिन्या यांची खरेदी करताना विक्रेत्याकडून कोणतं प्रमाणपत्र घ्यावं, ते कोण देतं आणि या प्रमाणपत्राचे फायदे कोणते याविषयी संपूर्ण माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो. म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला, आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आजचा विषय आहे हेल्थ इन्शुरन्स. अगदी महत्वाचा विषय आहे आत्ताच्या काळामध्ये, जेव्हा आपल्याला अनेक हेल्थ इश्यूजला फेस करावं लागतं. या सगळ्यामध्ये हेल्थ इन्शुरन्स कसं काम करतो, का गरजेचा आहे?
2: आपण म्हणतो ना मॅडम, आरोग्य हेच धन आहे. म्हणजे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आपली रिस्क कवर व्हावी याच्यासाठी काढायची. याच्यासाठी आरोग्य उत्तमच राहिलं पाहिजे. जरी पॉलिसी घेतली तरी हॉस्पिटलाइज व्हायची गरज नाही पडली पाहिजे. सो आता वैद्यकीय महागाई ही वाढत चाललेली आहे, ह्याच्यात अनिश्चितता आहे. याचं पर्सेंटेज इन्फ्लेशनचं काय आहे हे मांडणं अवघड आहे. आजच्या काळात एखादा गंभीर आजार किंवा एखादी मोठी शस्त्रक्रिया जर करायला लागली तर मध्यमवर्गीय कुटुंबांची आयुष्यभराची पुंजी ही संपवू शकते. आरोग्य विमा हा खर्च नाही तर तुमच्या बचतीचे रक्षण करणारे सुरक्षा कवच.

0: आहे.
1: सो लवकर सुरू करा, कमी प्रीमियम भरा, हे हेल्थ इन्शुरन्सच्या वयाच्या बाबतीतलं महत्व आहे. तरुण वयात जर आपण विमा घेतला तर कमीत कमी प्रीमियम लागतो, वेटिंग पिरियड लवकर संपतो, किंवा आजार झाल्यावर विमा घेण्यापेक्षा निरोगी असताना विमा घेणं केव्हाही शहाणपणाचं ठरतं. पॉलिसी घेताना काय बघितलं पाहिजे, व्हॉट आर दी की फीचर्स, क्लेम सेटलमेंट रेशो त्या कंपनीचा कसा आहे, कॅशलेस सुविधा ही कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये आपल्या जवळच्या एरियात दिलेली आहे आणि ते हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी आहेत की नाही हे चेक करणं पण गरजेचं आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो की मी हॉस्पिटलाइज होणार आहे, माझं सम अश्युअर्ड हे 5 लाखाचं आहे. जनरली इन्शुरन्स कंपन्या असं सांगतात की 1% सम अश्युअर्डच्या तुम्ही रूम अवेल करू शकता, म्हणजे 5,000 रुपयांची रूम अवेल करू शकता. नो क्लेम बोनस आपला आणि त्याचं रिस्टोरेशन हे कसं होतंय याचाही विचार होणं गरजेचं आहे. म्हणूनच योग्य विमा, योग्य रकमेचा हेल्थ इन्शुरन्स, त्याच्यासाठी प्रीमियमचा विचार न करता तो आपल्या बॅलन्सशीटमध्ये खर्च म्हणून कसा दाखवता येईल आणि आपलं आयुष्य सुखरूप कसं राहील, आपल्या इन्व्हेस्टमेंटला हात लावण्याची गरज कशी पडणार नाही, हेच हेल्थ इन्शुरन्सचं खरं तत्व आहे. जेव्हा आपण हेल्थ इन्शुरन्स कव्हरेजचा आणि पॉलिसीचा विचार करतो तेव्हा.
2: वा क्या बात आहे. या अमूल्य सल्ल्याबरोबर आज वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात भूषण वाणीसर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. श्रोते हो, सकाळचे 8:25 झाली आहेत. ऐकूयात ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. सरकारनं यावर्षी सप्टेंबरपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत कच्ची साखर, पांढरी साखर आणि शुद्ध साखर यांच्यासह साखरेच्या निर्यातीवर तत्काळ प्रभावानं बंदी घातली आहे. एका अधिसूचनेनुसार परकीय व्यापार महासंचालनालयानं साखरेच्या निर्यात धोरणात प्रतिबंधितवरून निषिद्ध असा बदल केला आहे. ही बंदी CXL आणि TRQ कोट्यांतर्गत, युरोपीय संघ आणि अमेरिकेला आगाऊ प्राधिकरण योजनेअंतर्गत, तसंच इतर देशांच्या अन्न सुरक्षिततेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारी स्तरावर निर्यात होणाऱ्या साखरेला लागू होणार नाही. प्रत्यक्ष निर्यातीच्या प्रक्रियेत असलेल्या मालाच्या खेपांनाही यातून सूट देण्यात आली आहे. नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचं काम पूर्ण करण्याची मुदत येत्या महिना अखेरपर्यंत आहे. तरीही रस्त्याचं काम अपूर्ण आहे. मुदतवाढ मिळाली तरी 3 महिने पाऊस असल्यानं काम अपेक्षित वेगानं करणं शक्य नाही असं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं म्हणणं आहे. या रस्त्याचं काम दीर्घकाळ रेंगाळल्यानं या मार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे. कोकण आणि विदर्भाला जोडणारा हा महत्वाचा महामार्ग 2023 पासून बांधला जात आहे. नागपूर ते सांगलीपर्यंतचा आणि कोकणातील रत्नागिरी ते आंब्यापर्यंतचा रस्ता पूर्ण झाला आहे. आंबा ते पैजारवाडी 45 किलोमीटर, पैजारवाडी ते चोकाक 32 किलोमीटरचा रस्ता अपूर्ण आहे. शाहूवाडी पन्हाळा तालुक्यात बऱ्याच ठिकाणी हा रस्ता खोदून ठेवला आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा बळी गेला. यातील सर्वाधिक मृत्यू वीज पडल्यामुळे घडले. तसंच धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंती कोसळणं, लोकांवर आणि वाहनांवर झाडं पडणं यासारख्या घटनांमुळेही जीवितहानी झाली. राज्याच्या अनेक भागात काल हवामानात अचानक बदल झाला. पुणे आणि परिसरात आज कमाल 40 तर किमान 27 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान

0: विभागानं वर्तवलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोतेहो, सकाळचे 8:03:25 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
8: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
5: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात गौतम सुत्रावे यांची शब्दरचना असलेलं हे गीत. संगीत आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

आर एन पराडकर यांचं संगीत आणि स्वर असलेलं हे गीत आपण ऐकलं. शब्द होते गौतम सुत्रावे यांचे. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात या छोट्याशा विश्रा

0: क्रांतीनंतर.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
3: सुरक्षितता आणि समृद्धी लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
4: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
3: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
4: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामी।
1: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी।
1: स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग कुंठित रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
3: डॉक्टर दूधभाते नेत्रालय,
4: इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोती बिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6 ते 7 मिनिटात होते आणि हो, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत।
3: डॉक्टर दूधभाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तू सिंहगड रोड पुणे इथे।
4: संपर्क 0202-24-35-15-35।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
1: नवीन घर आणि नवीन गाडीचं तुमचं स्वप्न होईल आता साकार.
2: विश्वेश्वर बँक देईल तुमच्या स्वप्नांना आकार.
1: गृह खरेदी असो किंवा नवीन वाहन खरेदी, विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या पाठीशी.
2: विश्वेश्वर बँकेतर्फे अतिशय किफायतशीर व्याजदरावर गृह कर्ज आणि वाहन कर्ज,
1: सहज सोपी कर्ज प्रक्रिया आणि त्वरित कर्ज मंजुरी, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
1: एनडीए मध्ये जायचंय?
2: 11वी पासूनच तैयारीला लागा.
1: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
2: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
4: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात RN पराडकर यांच्या स्वरात कवी सुधांशु यांचं गीत, संगीत जयकुमार पारते यांचं.

0: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात एका व्यावसायिक विश्रांतीनंतर. तत्पूर्वी आमच्या एका कार्यक्रमाविषयी ऐकूयात.
1: झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
2: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला? अरे
3: आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
4: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
3: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
4: 101 उमा सदन.
5: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, इथे आहे चष्मा घालवण्यासाठी सर्वात प्रगत कंट्युरा विजन HD लेसिक शस्त्रक्रिया मशीन, जे करू शकेल तुमची चष्म्यापासून कायमची सुटका.
6: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, अद्ययावत शस्त्रक्रिया, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध.
5: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड पुणे इथे.
6: संपर्क 0202-24-35-15-35.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड, संपर्क 9130089221।
2: श्रोते हो नमस्कार। तुमच्या चेहऱ्यावरचा चष्मात जावा असं तुम्हाला वाटत असेल तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे नेत्रतज्ज्ञ डॉक्टर योगेश सौगुले हे आज आपल्याला कोणत्या पद्धतीने असे उपचार करता येतात त्याची माहिती देणार आहेत।
3: लॅसिक शस्त्रक्रियेने रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती घडून आणली आहे। या नाविन्यपूर्ण प्रक्रियेमध्ये कॉर्न्याचा आकार बदलण्यासाठी प्रगत लेझर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, त्यामुळे मायोपिया, हायपरमेट्रोपिया आणि ॲस्टिगमॅटिझम असे चष्म्याचे नंबर दूर करता येतात। चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सवरील अवलंबित्व दूर करण्यासाठी लेझरने दृष्टी सुधारणे हा चांगला पर्याय आहे। कॉन्टुरा व्हिजन लेसिकमध्ये कॉर्नेल वेवफ्रंट आणि कॉर्नेल टोपोग्राफीद्वारे कस्टमाइज लेसिक ट्रीटमेंट केली जाते, ज्याच्यामुळे नाईट व्हिजन आणि कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी क्वालिटी ही स्टँडर्ड लॅसिक पेक्षा चांगली राहते।
2: श्रोते हो, आपल्यालाही आपला चष्मा लॅसिक सर्जरीद्वारे घालवायचा असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 0204164100 या क्रमांकावर संपर्क करा।
4: मुलींनो, बदलत्या आधुनिक काळाशी मैत्री करत आपलं स्मार्ट करिअर घडवा, कसं ते जाणून घ्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या MNVTA तर्फे रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मोफत करिअर गायडन्स शिबिर।
5: इंटीरियर डिझाईन, फॅशन डिझायनिंग, फूड प्रोसेसिंग, कॉस्मेटॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, हेरिटेज, ग्राफिक डिझाईन आणि अजून बरंच काही। ह्या क्षेत्रांमधल्या करिअर विषयक संधींबद्दल तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन आणि शंका निरसन।
4: सेमिनार मध्ये सहभागी होण्यासाठी कॉल करा 8237879841।
5: नोट करा 8237879841।
6: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी।
7: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना। 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक।
6: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050।
7: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू।
8: काय रे सोन्या, काल अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
9: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो। ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश। आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया।
10: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे। स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला नक्की फॉलो करा।
11: डॉक्टर दूधभाते नेत्रालय,
12: इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोती बिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6 ते 7 मिनिटात होते। आणि हो, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत।
11: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड, पुणे इथे।
12: संपर्क 0204235-15-35।
13: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला, अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला। अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये। आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे।
14: NDA मध्ये जायचंय?
15: 11वी पासूनच तैयारीला लागा।
14: 11वी 12वी आणि NDA च्या कोचिंग साठी अपेक्स करिअर्स पुणे। संपर्क 9850880058।
15: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058।
16: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संत तुकाराम महाराज यांची रचना, संगीतबद्ध केली आहे स्नेहल भाटकर यांनी, स्वर आशा भोसले यांचा।

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आणि कार्यक्रमात शेवटी ऐकूयात कुसुमाग्रज यांची शब्दरचना असलेलं हे गीत. संगीत कमलाकर भागवत यांचं, स्वर सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
3: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
0: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला पुणे विविध भारती 101 FM वरून. श्रोते हो, सकाळचे 8:30 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय वेव्ह सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78-23-84-11-20
1: 7823-84-1120.
2: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888-94-2222.
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार.

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर मोचाचा तयार मसाला।
2: मग आता ही भीती घालूया।
3: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात।
2: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकीसरशी होतात।
3: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग।
2: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट।
3: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स।
2: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स।
3: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस।
2: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू।
3: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट।
2: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 56 56 00 11
3: 88 56 56 00 11।
4: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती। जवळचं ठिकाण आहे का कुठे खडक वासल्याच्या थोडं पुढे। अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण। म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदाला मुक्काम। लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग। प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा उपक्रम अनुभव। इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा।
5: जपूरदा आर्ट अँड कल्चरल म्युझियम खुर्जे।
6: श्रोते हो, आज 14 मे मराठी चित्रपटसृष्टीतले लोकप्रिय अभिनेते दामूअण्णा बापूशेठ मालवणकर यांचा स्मृती दिवस। मराठी चित्रपट आणि नाटकांमधनं बहुतांशी विनोदी भूमिका करणारे, आपल्या हसण्याची विशिष्ट प्रकारची लकब, डोळ्याचा उत्तम वापर आणि प्रभावी शब्दफेक ह्याला आपलं विशिष्ट स्थान निर्माण करून त्यांनी या चित्रपटसृष्टीत स्वतःचं अनोखं स्थान निर्माण केलं। बलवंत नाटक मंडळी या कंपनीत त्यांनी पुण्यप्रभाव, मृच्छकटीक, भावबंधन, विद्याहरण, संन्यस्त खड्ग, वेड्यांचा बाजार अशा अनेक नाटकात भूमिका केल्या आणि चांगली प्रसिद्धी मिळवली। लग्न पाहावं करून, सरकारी पाहुणे, गजाभाऊ, गळ्याची शपथ, बायको पाहिजे अशा अनेक चित्रपटातनं त्यांनी नायकाच्या भूमिका साकारल्या आणि आपल्या विनोदी अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर कायमचा उमटवला। जवळपास 75 हिंदी मराठी चित्रपटातनं आणि अंदाजे 50 नाटकातनं त्यांनी विनोदी भूमिका केल्या। आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात देव पावला या त्यांच्या चित्रपटातलं हे गदिमा गीत।

0: कार्यक्रमातलं हे गीत आपण ऐकलं माणिक वर्मा यांच्या स्वरात. संगीत होतं पु ल देशपांडे यांचं. चित्रपट देव पावला. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात काही क्षणात.
1: आम्ही मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2 माझ्या शेजारी बसलेली आहे. माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे स्नेहल प्रवीण तरडे.
2: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
3: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
2: निधड्या छातीचा विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा.
4: मराठी चित्रपटसृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30. आम्ही सादर करते संजय भुजबळ.
5: श्रोते हो तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
6: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
7: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह. बर का
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड,
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स विस्परिंग विंड,
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोतेहो नमस्कार. तुमच्या चेहऱ्यावरचा चष्माच जावा असं तुम्हाला वाटत असेल तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश चौगुले हे आज आपल्याला कोणत्या पद्धतीने असे उपचार करता येतात त्याची माहिती देणार आहेत.
2: लॅसिक शस्त्रक्रियेने रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती घडून आणली आहे. या नाविन्यपूर्ण प्रक्रियेमध्ये कॉर्न्याचा आकार बदलण्यासाठी प्रगत लेझर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे मायोपिया, हायपरमेट्रोपिया आणि ॲस्टिगमॅटिझम असे चष्म्याचे नंबर दूर करता येतात. चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सवरील अवलंबित्व दूर करण्यासाठी लेझरने दृष्टी सुधारणे हा चांगला पर्याय आहे. कॉन्टुरा व्हिजन लेसिकमध्ये कॉर्नियल वेवफ्रंट आणि कॉर्नियल टोपोग्राफीद्वारे कस्टमाइज्ड लेसिक ट्रीटमेंट केली जाते, ज्याच्यामुळे नाईट व्हिजन आणि कॉन्ट्रास्ट

0: पॉझिटिव्हिटी क्वालिटी ही स्टँडर्ड लॅसिक पेक्षा चांगली राहते.
1: श्रोते हो, आपल्यालाही आपला चष्मा लॅसिक सर्जरीद्वारे घालवायचा असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 020-414-6060 या क्रमांकावर संपर्क करा.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत दामूअण्णा मालवणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त देव पावला या चित्रपटातलं गीत. विनोदी अभिनयाचा वसंत फुलवणारे अभिनेते म्हणजे वसंत शिंदे यांचा आज जन्मदिवस. उपजत मिश्किल स्वभावाची देणगी लाभलेला हा कलाकार 1925 फाळके यांनी निर्माण केलेल्या चतुर्थीचा चंद्र ह्या मुखपटात वसंत शिंदेंनी गणपतीची भूमिका केली आणि त्यांनी ती उत्तम वठवली. नंतर सीता वनवास, रामरावण युद्ध अशा फाळकेंच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी 19 मुखपटांमध्ये भूमिका केल्या. प्राणप्रतिष्ठा, साक्षात्कार, कारकून, कृष्णार्जुन युद्ध, मृच्छकटिक, पुण्यप्रभाव अशा 14 नाटकांमध्ये वसंत शिंदेंनी काम केलं. त्यांच्या विनोदी अभिनयांच्या कळांना प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. वसंत शिंदे यांची दुसरी ठळक ओळख म्हणजे ते अस्सल लोकनाट्य कलावंत होते. राहूने गिळली चंद्रकोर, मी नांदायची न्हाय अशा 57 लोकनाट्यातनं त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका केल्या. त्यांनी 105 नाटकांमधनं विविध भूमिका करताना महाराष्ट्र जवळजवळ 4 ते 5 वेळा पालथा घातला होता. मराठी चित्रपटांमध्ये घरगड्याची पेटंट भूमिका फक्त माझ्यासाठीच राखून ठेवली आहे असं ते गमतीनं म्हणायचे. 75 वर्ष मुकपट, नाटक, बोलपट यांच्यात यशस्वी कारकीर्द गाजवली त्यांनी. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या वैभव ह्या चित्रपटातलं हे गदिमा गीत ऐकूयात.

0: दरोडा गधिंगीन वाडा
1: पाया पडला जन्माचा खोडा
0: घालिंग दरोडा गधिंगीन वाडा
1: पाया पडला जन्माचा खोडा
0: सोशी न खोडा हवा

0: घोडा घोडा पायी घाल खोडा।
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली।
2: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
3: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे,
2: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, अटी लागू।
3: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन।
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
0: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आयवीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20,
2: 7823 84 1120.
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर तयार मसाला।
2: मी करता एक चांगली इंजिनियर झाली आहे, माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय।
3: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही।
4: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय।
5: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल। तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो। पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087808797।
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत।

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहू, वसंत शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्यावर चित्रित वैभव या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात वंशाचा दिवा या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी. स्वर पंडित वसंतराव देशपांडे आणि ललिता फडके यांचा.
2: बाजारला जाते जाऊ द्या, रंगू बाजारला जाते जाऊ द्या, दही टिक्का याने ते घेऊ द्या, दही टिक्का याने ते घेऊ द्या, रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते, रंगू बाजारला जाते जाऊ द्या, रंगू बाजारला जाते जाऊ द्या.

0: वाटते वाटते राहू द्या
1: बाजारला जाते जाऊ द्या ओ दही तुरीला नेते नेऊ द्या पतंगू बाजारला जाते जाऊ द्या
0: जरा थांबून बोल ग रंगू माझ्या मनातलं कष्ट ग सांगू जरा थांबून बोल ग रंगू माझ्या मनातलं कष्ट ग सांगू तुला पाहून काही तुटले तुटले तुटले
1: तुटू द्या बाजारला जाते जाऊ द्या दही इच्छा याने ते घेऊ द्या रंगू बाजारला जाते जाऊ द्या
0: रंगू ओळख है मी कोण रंगू ओळख है मी कोण
1: माझ्या पायातला पैंजण मी पायातला पायात ठेवते ठेवते ठेवते
0: होऊ द्या
1: बाजारला जाते जाऊ द्या दही गायन ते नेऊ द्या रंगू बाजारला जाते

0: दुकान केलं थोडं चेकते चेकते चेकते
1: चालू द्या
0: बाजारला जाते जाऊ द्या दही टिकायाने ते नेऊ द्या रंग बाजारला जाते जाऊ द्या
2: गेली थट्टा अंगाशी आली तरी आम्ही सांगत होतो हो गेली थट्टा अंगाशी आली लाज रंगोची माझ्या माझे काय होणार
3: श्रोतेहो या गीतासोबतच लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी क्षमा करा द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक जीवन करा समृद्ध.
3: हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. सकाळचे 8:58 झाली आहेत. ऐकूयात ठळक बातम्या.
5: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
6: विविध भारती पुणे ठळक बातम्या. मिझोरम राज्यात आल्याची लागवड आणि मूल्य साखळी विकासासाठी

90 कोटी रुपयांच्या मिझोरम जिंजर मिशन या अभिसरण आधारित उपक्रमाचा शुभारंभ केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांच्यासोबत काल केला. हा उपक्रम मिझो आले चळवळ असल्याचं ते म्हणाले. जागतिक सरासरीनं सुमारे 3% तुलनेत मिझो आल्यामध्ये 6-8% ओलिओ रेझिन असतं. तरीही शेतकऱ्यांना आज प्रति किलो केवळ 8-15 रुपये मिळतात, तर आंतरराष्ट्रीय बाजारात या आल्याचा भाव प्रति किलो 500 रुपयांपेक्षा जास्त असतो. आल्यामधील ओलिओ रेझिनचा वापर अन्नपदार्थ आणि औषध निर्मितीमध्ये चव आणि सुगंध वाढवण्यासाठी केला जातो. तसंच हे अँटीऑक्सिडंट सूक्ष्मजीवनाशक दाहशामक आणि कर्करोगविरोधी गुणधर्मांना चालना देतात. विपरीत परिस्थितीतही गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी एकरी 25-30 क्विंटल धान पिकवतात, परंतु आदिवासी विकास महामंडळामार्फत केवळ हेक्टरी 30 क्विंटल धान खरेदी केलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांना उर्वरित धान अत्यल्प दरानं व्यापाऱ्यांना विकावं लागतं. ही बाब लक्षात घेता धान खरेदीची मर्यादा हेक्टरी 30 क्विंटलवरून 50 क्विंटल करावी अशी मागणी कोरची तालुका शेतकरी परिषदेनं कोरची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोरची तालुक्यालगत असलेल्या गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात हेक्टरी 45 क्विंटल धान आणि 55 क्विंटल मका खरेदी केला जातो, असंही शिष्टमंडळानं तहसीलदारांच्या लक्षात आणून दिलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यात करुळ इथं आंघोळीसाठी गेलेल्या 3 शाळकरी मुलींचा काल बुडून मृत्यू झाला. करुळ जामदारवाडी धरणाच्या परिसरात काल दुपारनंतर ही घटना घडली. 4 मुली आणि 2 तरुण धरणाच्या पाण्यात आंघोळीला गेले होते, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांच्यापैकी 3 जणी खोल पाण्यात बुडाल्या. ह्या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.

0: एसआयपी रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 9:01 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: चित्रपट, नाटक, मालिका, जाहिरात अशा सगळ्याच क्षेत्रात कमी काळात उल्लेखनीय काम करणारं, माणसांच्या आयुष्यातले विविध पैलू आणि विविध भावनांना अतिशय सहज तरल शब्दांमध्ये गुंफत आपल्यासमोर एकाहून एक सुंदर काव्यातनं गीतातनं शब्द मांडणारं हे नाव. नव्या पिढीलाही जे आपलंसं वाटतं ते नाव म्हणजे गीतकार मंदार चोळकर. आजच्या आपल्या लाखात एक कार्यक्रमात आज आपण त्यांच्या गीतांविषयी बोलणार आहोत. तत्पूर्वी ऐकूयात त्यांचंच एक अतिशय सुमधूर गाजलेलं गीत. या गीताचं वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या काहीच ओळींचं, खरं तर एकाच कडव्याचं हे गीत. पण हे छोटं गीत चित्रपटात मात्र 3 वापरलं गेलंय आणि याच काही ओळींनी रसिकांच्या मनावरती जादू केली आणि मंदार चोळकर हे नाव पुन्हा नव्यानं घराघरात आणि मनामनात पोहोचलं.

0: शिवम महादेवन यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. चित्रपट होता कट्यार काळजात घुसली. कार्यक्रमात मंदार चोळकर यांच्या गीतांविषयी आणि त्यांच्या आठवणींविषयी बोलणार आहोत. तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती.
1: युरोलॉजीमध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
1: संपर्क 0206701900.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड,
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट से विस्परिंग विंड,
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं अक्काच्या.
4: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
5: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठच होत नाहीत.
6: मग आता ही भीती घालूया.
0: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
6: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
0: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
6: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
0: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
6: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
0: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
6: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
0: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
6: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11
0: 88 88 56 00 11.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मंडळी, कोणतीही कला ही मुळातच सातत्यानं आणि संयमानं करायची साधना आहे. गीत लिहिणंसुद्धा अगदी तसंच. मी हे जाणीवपूर्वक नमूद करते, कारण आत्ता जे आपण गाणं ऐकणार आहोत त्याचा किस्साही तसा आहे. एक गाणं ज्याचा एक मुखडा तयार आहे असं गीत त्याच्या अंतरा लिहिण्यासाठी मंदार चोळकर यांच्याकडे आलं. त्यांनी ते लिहिलं, पाठवलं, पण शूटिंग दरम्यान दिग्दर्शक संजय जाधव यांना ते आवडलंच नाही. त्यांनी वेगळंच गाणं लावून तो सीन शूट केला. मग संजय जाधव म्हणाले, ट्यून अच्छी आहे लेकिन मजा नाही आ रहा. मग चाल आवडली आहे तर संगीतकारांसोबत मंदार जाधव यांनी संजय जाधव यांना फोन केला, एकदा ट्राय करू असं ठरलं. मग ठरल्याप्रमाणे 3:00 संजय जाधव आले. संध्याकाळचे 6 वाजले 7 वाजले तरी त्याचं काही सूत जमेना. मग ते म्हणाले, चलो भाई लोग फिर मिलेंगे, मी निकलता हूं. असं म्हणत ते निघणार तेवढ्यात परत संगीतकार अमित यांनी त्यांना रिक्वेस्ट केली आणि अर्धा तास अजून थांबायला सांगितलं. आणि मग जो तयार झाला ड्राफ्ट तो त्यांना आवडला. मग ते म्हणाले, इंटरेस्टिंग हो रहा है हा. असं म्हणत त्यांनी जिथं जायचं होतं ते काम कॅन्सल केलं आणि त्या कामाला प्रायोरिटी दिली. दुपारपासून सुरू असलेलं हे काम संध्याकाळी 6-7 नंतर आणखी जोमाने सुरू झालं आणि रात्री 2:00 हे गाणं लॉक झालं. पण गोष्ट इथं संपतच नाही. गाणं झालं पण गीतकार मंदार यांना त्या तितकंसं आवडलं नाही. आरपार काळजाचा इथून ते गाणं सुरू होतं. त्यांना असं वाटलं की थेट अंतरा नाही ना ओपन होऊ शकत, मग नंतर त्याच्यात अजून काहीतरी ॲड करू असं ठरलं. आणि मग देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराचं नाही हे तयार केलं आणि जोडलं आणि मग ते गीत एकत्रित आपल्यासमोर आलं.

0: श्रोते हो, मंदार चोळकर यांच्या गीतांविषयी आपण बोलतोय. त्यांच्या लेखणीविषयी आपण आणखीन जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130008922.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
6: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
7: मंडळी, विश्रांतीपूर्वी जे गीत आपण ऐकलं ते होतं दुनियादारी ह्या चित्रपटातलं, आदर्श शिंदे आणि कीर्ती किल्लेदार यांच्या स्वरातलं. आणि ज्या संगीतकारांनी मंदार चोळकर यांना मदत केली ते गीत लिहिण्यासाठी आणि मनासारखं आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ते संगीतकार अमित राज. हे गीत ऐकताना, हा किस्सा सांगताना मला असं वाटलं की एखाद्या गीतकाराला किती विचार करावा लागतो ना. मंदार चोळकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं, मराठी ही जड भाषा आहे, आपण बोलतो ते गाण्यात लिहू शकतोच असं नाही, पण हिंदीचं तसं नाही आहे. हिंदीत आपण जे बोलतो ते गाण्यातून मांडू शकतो. म्हणजे जर कव्वाली असेल तर त्यात हिंदी उर्दू शब्द येतात, किंवा कॉलेज पार्टीचं गाणं असेल तर त्याला साजेसे हिंदी इंग्रजी शब्द वापरता येतात. त्यातच बंबया हिंदी, भोजपुरी, अवधी अशा जर भाषांचा वापर केला तर हिंदीसारख्या गोड भाषेतनं तो सहज करता येतो. मराठीत आपण शेवटच्या अक्षराच्या उच्चारांवरती जोर देतो, तसं हिंदीचं होत नाही. असा उच्चारांचा विचारसुद्धा गाणी लिहिताना करावा लागतो. गाण्याच्या चालीनुसार त्याला योग्य ठरेल अशाच भाषेचा वापर करत ते लिहावं लागतं. त्यामुळे बऱ्याचदा रोमॅन्टिक गाणं असेल तर तेच उगाळलं जाऊ नये म्हणून चालीवरती गाणं लिहिणंसुद्धा सोयीचं असतं. हेच सगळं आपल्याला मंदार चोळकर यांच्या क्लासमेट चित्रपटातल्या तेरी मेरी यारिया हे गीत असेल, किंवा मित्वा ह्या चित्रपटातलं सत्यम शिवम सुंदरम हे गीत असेल, किंवा तू ही रे माझवा मित्वा सारखं रोमॅन्टिक गीत असेल, किंवा अगदी देवा तुझ्या गाभाऱ्याला सारखं गीत, त्यांचं हे मत त्यांच्या कलाकृतीतनं परावर्तित होताना आपल्याला सहज दिसून येतं.

0: मितवा या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं सिद्धार्थ महादेवन यांच्या स्वरात, आणि मंदार चोळकर यांच्या गीताला संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. श्रोते हो, आपण हा कार्यक्रम ऐकणारच आहोत, तत्पूर्वी घेऊयात व्यावसायिक विश्रांती.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानंद लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93-56-360-175.

0: अशी सोनुली, बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
2: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
5: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे, यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे, खडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
6: जपूरदला आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुर्जे.
7: तेव्हाचा अल्फा मराठी, आत्ताचा झी मराठी, त्या वाहिनीवरती गदिमांच्या गीतांवर आधारित नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रम लागायचा. आणि गदिमांच्या वैविध्यपूर्ण काव्यप्रतिभेनं त्यांच्या गीतांनी प्रभावित झालेल्या मंदार यांनी आपणही लिहून बघू शकतो का

0: असं म्हणत स्वतःचा प्रवास सुरू केला. त्यांचीच एक कविता, अ आ ई ई उ ए आई, अ आ ई ई उ ए आई, जमले इथे सारे, बघता बघता वाहू लागले अक्षरांचे हे वारे. करू विचार करू उच्चार, करू विचार करू उच्चार, शब्दांचा गाठू पल्ला, ओ औ अम आहा यांचा हा तर अक्षर कल्ला. तच्या तालावरती थुईथुई नाचे थ, तच्या तालावरती थुईथुई नाचे थ, दची दंगा मस्ती धिंगाणा घाले ध, नला नडला बाणा तिलण, नला नडला बाणा तिलण, इथेच खुल्लम खुल्ला, कख गग य यांचा हा तर अक्षर कल्ला. टवाळखोर टला ठने ठेंगा दाखवला, टवाळखोर ठला ठने ठेंगा दाखवला, इतक्यात पडला ड आणि ढ ढगात गेला. जळका ज चालूच स ला देती सल्ला, जळका ज चालूच स ला देती सल्ला, श श हळक शज्ञ यांचा हा तर अक्षर कल्ला. य हरवला येता येता र बिचारा चुकला रस्ता, य हरवला येता येता रो बिचारा चुकला रस्ता, लाटेवरती झुलतो ल वाळू मध्ये लपतो व, छ छत्रीवर झ झेंड्यावर, छ छत्रीवर झ झेंड्यावर, मारू लागले डल्ला, पफ बभ म यांचा हा तर अक्षर कल्ला, पफ बभ म यांचा हा तर अक्षर कल्ला. मंदार चोळकर यांची ही कविता. वेगवेगळ्या चित्रपटांसाठी, मालिकांसाठी, वेगवेगळ्या पात्रांसाठी वेगवेगळा मुखवटा लावणारा हा गीतकार. स्वतःच्या गीतात एक शब्द एकदाच वापरणं हे यांचं वैशिष्ट्य. चारोळ्यांपासून कविता, कविता ते गीतं असा तरल प्रवास करणारा, नव्या पिढीचा देखील लोकप्रिय गीतकार, ज्यानं स्वतःच्या शब्दांवर आणि त्यांच्या शब्दांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकावर प्रेम केलं, ज्याने त्याच्या लेखणीतनं प्रेमगीतं, अंगाईगीतं, लावण्यांपासून प्रत्येक बाजाचं गाणं स्वतःच्या लेखन कौशल्यातनं वैशिष्ट्यपूर्ण लिहिलं आणि आपल्याकडे आलेल्या प्रत्येक पात्रावर त्या पात्राच्या दृष्टिकोनातनं गीत लिहिलं, असा हा अष्टपैलू गीतकार, गीतकार मंदार चोळकर. आज आपण त्यांच्या गीतांचा, त्यांच्या किस्स्यांमधनं, गाण्यांमधनं, कवितांमधनं त्यांना आणि त्यांच्या गीतांना आणखीन ओळखण्याचा हा एक छोटा प्रयत्न केला. श्रोतेहो, आम्हाला तुमचे अभिप्राय नक्की कळवा. आता मी संजना जोगळेकर एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमातून आपली रजा घेते. नमस्कार.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोतेहो, हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला पुणे विविध भारती 101 FM वरून. सकाळचे 9:31 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत पुणा आय केअर, मर्मबंधातली ठेव ही हा नाट्य संगीताचा कार्यक्रम.
2: पुणा आय केअर, मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर, मिशन हेल्दी आईज.

कोरोना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणा आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणा आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.

0: कानूनी सहायता टेली लॉ के ऐप वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल

0: टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
1: घे ना 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
2: पोलीस
3: मिस सीमा.
2: हो, बोलते.
3: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
2: पण का? मी
3: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
2: डिजिटल अरेस्ट?
3: 1,00,000 द्या, वाचाल.
2: इतके पैसे?
3: बरं, ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
2: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
3: अरे,
2: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
4: हॅलो मम्मा.
2: हाय.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
2: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोशाख लागू.
1: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.

0: सीमेवरून परत जा या नाटकातलं बाळ कोल्हटकर यांचं पद आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. संगीतकार होते वसंत देसाई.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: हॅलो
3: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
2: पुन्हा
3: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
2: 10 लाख द्या वाचाल.
4: सर एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
4: सर 2 लाख
5: काय झालं बाबा?
4: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
4: ठेवला
5: बाबा. घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
4: फ्रॉड?
5: पोलीस, बँक, आरबीआय यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगार

0: साऱ्यांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11-12 या वेळेत

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांजधारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
3: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांजधारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार
2: पुन्हा आय केअर. मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: हर रोज रात 10 सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
5: कल दोपहर 3 सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
6: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 रोजी सकाळी 11 सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाए.

0: आशा निराशा या नाटकातलं पद आपण ऐकलं पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरात. य ना टिपणीस यांचे शब्द संगीतबद्ध केले होते मास्टर कृष्णराव यांनी. आणि या पदासोबतच पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला पुणे विविध भारती 101 FM वरून. श्रोतेहो सकाळचे 9:58 होत आहेत. ऐकूयात ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. मुंबई शहरापेक्षाही सुंदर मुंबई रायगडमध्ये उभी राहणार असून सर्वाधिक डाटा केंद्र आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांचं केंद्र रायगड ठरणार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पनवेलजवळ उलवे इथं काल त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. नवी मुंबई विमानतळाची गणना जगातील पहिल्या 10 विमानतळांमध्ये होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या गोकुळ दूध संघावर प्रशासक नेमण्याबाबत राज्य सरकारनं येत्या सोमवारपर्यंत आपलं म्हणणं सादर करावं असे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांनी दिले आहेत. प्रशासक नियुक्तीला गोकुळच्या माजी संचालकांनी न्यायालयात आव्हान दिलं आहे. त्यावरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे आदेश दिले आहेत.

0: पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुमारे 30 कोटी रुपयांच्या पूरक टंचाई आराखड्याला मंजुरी दिली आहे. ही माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट यांनी दिली. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांनी पाणी टंचाई निवारणाच्या अनुषंगानं उपाययोजना सुचवल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी 7 मे रोजी पूरक टंचाई आराखड्याला मंजुरी दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इमारतींमध्ये ऊर्जा बचतीसाठी राबवण्यात येणारे उपक्रम हे केवळ अभ्यास अहवाल आणि सादरीकरणापुरते मर्यादित न राहता त्यासाठी वेळबद्ध कृती आराखडा तयार करून ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी केलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इमारतींमध्ये ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा अवलंब करून वीज बचत खर्च नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धन साध्य करण्याच्या उद्देशानं बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉनिया इन्व्हेस्टमेंट. अकॉनिया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुम्ही आमच्यासोबत आहात न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील. सकाळचे 10:01 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
8: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
7: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
8: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं.
7: होऊ दे ना पूर्ण
8: आमचं बाळाचं स्वप्न.
7: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 8661976772.
9: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
10: नमस्कार.
9: मध्यंतरी माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला होता आणि तिची आता सध्या ट्रीटमेंट चालू आहे बाळ होण्यासाठीच, तर तिच्या मनामध्ये थोडीशी भीती होती की या ट्रीटमेंटमध्ये IVF ट्रीटमेंटमध्ये खास करून काही इंजेक्शन दिले जातात, तर त्या इंजेक्शनचे काही साईड इफेक्ट होतात का, नंतर ते आपल्याला त्रासदायक होऊ शकतात का, याबद्दल तुम्ही काय सांगाल?
10: माझं असं पर्सनल मत आहे की आयुष्य आपलं हे नेहमी समतोलावर आपण करत असतो. कोणतीही गोष्ट अति जास्त किंवा अति कमी ही नेहमी त्रासदायक असते आणि हे सेम प्रिन्सिपल्स IVFच्या इंजेक्शन बद्दलचं सुद्धा असतं. सो बेसिकली पेशंटचं वय काय, पेशंटचं AMH काय आहे, सोनोग्राफीमध्ये किती बीज दिसतात आहेत, आतापर्यंतची ट्रीटमेंट काय आहे, डायग्नोसिस काय आणि आपण IVF का करतोय आणि याच्यात सोबत वजन किती आहे, ह्या सगळ्याच्यावरनं इंजेक्शनचा डोस डिसाईड केला जातो. आता हे इंजेक्शन्स म्हणजे हॉर्मोन्सचे असतात. हे तेच हॉर्मोन असतात जे आपल्या शरीरामध्ये मूळतः असतात. ते नॅचरली शरीरामध्ये दर महिन्याला 1 किंवा जास्तीत जास्त 2 बीज तयार करतात.
9: ओके.
10: पण ह्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला जास्तीत जास्त बीज तयार करायची आहेत, त्यामुळे शरीरात ज्या प्रमाणामध्ये ते हॉर्मोन्स आहे ते बीज जास्त प्रमाणात तयार करायला पुरेसे नाही, म्हणून हे इंजेक्शन्स बाहेरनं दिली जातात. आता जर आपण डोस नीट कॅल्क्युलेट करून प्रत्येक पेशंटला तिच्यासाठी योग्य असा डोस दिला, मध्ये मध्ये सोनोग्राफी करून दिलेल्या इंजेक्शनला पेशंटच्या शरीराचा कसा प्रतिसाद येतो आहे हे बघितलं, तर त्या इंजेक्शनचा पेशंटला साईड इफेक्ट होत नाही.
9: अच्छा.
10: आणि त्याच्याच जोडीला लिक्विड इनटेक काय असला पाहिजे, काय रिस्ट्रिक्शन पाळली पाहिजे हे सगळं जर आपण सांगितलं तर ऍब्सोल्युटली पेशंटला काहीही त्रास न होता तर कुठल्याच इंजेक्शनचा कुठल्या

0: त्याच पेशंटला काहीही त्रास होत नाही.
1: अच्छा, याबद्दल अजूनही बोलूया. त्याआधी श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेले वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. डॉक्टर चारुता, मग ज्या मैत्रिणींच्या मनामध्ये अशी भीती असते ट्रीटमेंट बद्दलची, इंजेक्शन बद्दलची, त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: भीतीला एकच उत्तर असतं की त्याविषयीचं ज्ञान मिळवणं, त्याविषयीच्या सगळ्या शंका दूर करणं. त्यामुळे IVF डॉक्टर जेव्हा सजेस्ट करतात तेव्हा घाबरून न जाता IVF म्हणजे नेमकं काय, टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे नेमकं काय हे समजून घ्या. तुमच्या सगळ्या शंका ज्या आहेत त्या दूर करा आणि त्या दरम्यान काय काळजी घेतली पाहिजे, काय केलं पाहिजे हे सगळं समजून घ्या आणि सकारात्मक विचारांनी त्या ट्रीटमेंटला पुढे जा. या प्रत्येक गोष्टी IVFचा सक्सेस काही टक्क्यांनी वाढवत जाते.
1: म्हणूनच श्रोते हो, वंध्यत्व निवारणासाठीच्या योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: नमस्कार. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
5: नमस्कार.
4: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्यासमोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
5: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षापूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय यांनी अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
4: ओके.
5: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली येथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालय कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
4: अच्छा.
5: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
4: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
5: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळ सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
4: अच्छा.
5: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100% जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन,

0: जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
1: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
0: कोरोना नंतर असा विचार आला की इतक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
4: श्रोते हो, नमस्कार. आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आयुर्वेद हे अगदी प्राचीन शास्त्र आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यात अनेक साध्या सुध्या आणि दुर्धर रोगांवर उपचार सांगितलेले आहेत. त्यामुळेच आयुर्वेदातल्या चिकित्सा उपचार पद्धती याविषयीची माहिती देण्यासाठी आपला हा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर सत्येन गुजर आपल्याकडे येत असतात आणि आपल्याला आयुर्वेदिक उपचारांची माहिती देत असतात. या भागातही डॉक्टर सत्येन गुजर इथे आले आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गुजर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
5: नमस्कार
4: डॉक्टर. आत्ता मी म्हटलं तसं पित्ताशयातील खडे या विषयावर आपण या भागात बोलणार आहोत. हे पित्ताशयातले खडे म्हणजे नेमकं काय,
5: कसं आहे, ह्याच्यासाठी आपल्याला पित्ताशयातले खडे कसे होतात हे बघण्यासाठी थोडीशी शारीर रचना आणि क्रिया हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. पित्त तयार होण्याचं काम जे आहे ते यकृतामध्ये होत असतं. यकृतामध्ये पित्त तयार झाल्यानंतर तिथून ते येऊन पित्ताशयाच्या पिशवीमध्ये साठून राहतं. आपण अन्न घेतल्यानंतर अन्ननलिकेतून जठरामध्ये येतं, त्या ठिकाणी व्यवस्थित मिक्स होतं, घुसळलं जातं आणि नंतर ते लहान आतड्यांमध्ये येत असतं. अन्न ज्यावेळेला जठरातून लहान आतड्यांमध्ये येईल त्यावेळेला पित्ताशयामध्ये साठून राहिलेलं पित्त हे लहान आतड्यांमध्ये येतं आणि त्या ठिकाणी पचनाचं काम होत असतं. जनरली अशा पद्धतीने प्रक्रिया होत असते. आता पित्ताशयात खडे का होतात त्याचं मूळ कारण हे यकृताशी संबंधित आहे. यकृतामध्ये जे पित्त तयार होण्याचं काम आहे, यकृतामध्ये जे प्राकृत गुणधर्माचं पित्त तयार व्हायला पाहिजे ते तसं न होता ज्यावेळेला त्याच्यातली त्यामध्ये विकृती यायला लागते, प्राकृत पित्त तयार न होता त्यातली द्रवता आणि तीक्ष्णता कमी झाली असं पित्त ज्यावेळेला तयार व्हायला लागतं त्यावेळेला स्वाभाविक आहे असं पित्त पित्ताशयाच्या पिशवीमध्ये आल्यानंतर तिथे साठून राहायला लागतं. मग साठून राहिलेलं पित्त हळू घट्ट होतं आणि त्याचे खडे तयार होतात. बऱ्याच जणांना खडे म्हणले की मुतखडा ही लगेच गोष्ट समोर येते की त्यामुळे बऱ्याच जणांना पित्ताशयात खडे झाले तरी सुद्धा ते मुतखड्यासारखेच खडे आहेत, मग ते विरघळून जातील का, ते पडून जातील का, असा रुग्णाचा साधारणपणे एक प्रकारचा प्रश्न असतो. पण पित्ताशयातले खडे आणि मुतखडा याच्यामध्ये खूप फरक आहे. मुतखडा जो होत असतो तो जनरली किडनीमध्ये होत असतो, युरेटरमध्ये, लघवीच्या नळीमध्ये होत असतो किंवा मूत्राशयाच्या पिशवीमध्ये होत असतो. पित्ताशयातले खडे म्हणजे पित्ताच्या पिशवीमध्ये होणारे खडे असा त्याचा अर्थ असतो. त्याच्यामुळे दिसणारी लक्षणं सुद्धा ही पूर्ण वेगळी असतात, मुतखडामध्ये दिसणारी पूर्ण लक्षणं वेगळी असतात. काही काही पेशंटमध्ये ह्याच्यात अक्यूट पेन खूप असतं, दुखावा खूप जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे ऑपरेशन केलं जातं म्हणजे पित्ताशयाची पिशवीच काढली जाते. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा आम्हाला आधी जो त्रास होत होता म्हणजे खरे आहेत हे लक्षात येण्याच्या अगोदर जो त्रास आम्हाला होतोय तो ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा तसाच होतोय असे सांगत येणारे बरेच पेशंट असतात. कारण पित्ताशयाचे खडे होतात हे एक लक्षण

0: स्वरूप म्हणून होत असतात आयुर्वेदानुसार. त्याचं मूळ कारण हे वेगळंच असतं. त्या मूळ कारणासाठी जर आपण चिकित्सा केली तर ते खडे विरघळायला मदत होत असते आणि रुग्णांची लक्षणं सुद्धा पूर्णतः बरी होत असतात. त्याच्यामुळे आपल्याला पित्ताशयात खडे झालेत तर त्याला ऑपरेशन हाच पर्याय आहे असं अजिबात नाहीये. त्याच्याऐवजी जर तुम्ही आयुर्वेदिक उपचार घेतले, मूळ कारणासाठी चिकित्सा केली तर हे खडे विरघळायला मदत होत असते.
1: तर श्रोते हो, डॉक्टर गुजर यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकता. ओंकार आयुर्वेद, खजिना महाल, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 8390902045. ओंकार आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता, www.omkarayurved.in. सर, पण हे पित्ताचे खडे होतात हे तुम्ही सांगितलं, पण हे खडे नेमके झालेत हे रुग्णाला कसं कळतं, म्हणजे काय त्रास व्हायला लागतो त्याला?
0: कसं, आता आपण जसं बघितलं की ह्याच्यामध्ये मूळ कारण यकृतात नॉर्मल पित्तच तयार होत नाहीये, म्हणजे पित्ताचे गुणधर्मच बदललेत आणि पचनाचं काम कोण करतं तर पित्तच करत असतं. पित्ताशयाच्या पिशवीतलं पित्त लहान आतड्यात येऊन त्या ठिकाणी पचनाचं काम होत असतं, पण ते नॉर्मल गुणधर्माचं पित्त तयार होत नसल्यामुळे स्वाभाविक ह्यात जी प्रामुख्याने लक्षणं दिसतात ती अपचनाची दिसत असतात. म्हणजे हळूहळू रुग्णाचे काही काही पेशंटची भूक कमी व्हायला लागते, पोट जड होतं, पोट गच्च व्हायला लागतं, पोटात दुखायला लागतं अपचनामुळे. काही काही पेशंटमध्ये फक्त उजव्या बरगडीखालीच दुखतं, कारण जे काही पित्ताशयाच्या पेशवीत खडे तयार झालेले आहेत ते आतून टोचायला लागतात त्याच्यामुळे दुखतं. असा प्रकार सुद्धा होत असतो. काहींना मळमळ होते, घशात छातीत जळजळ होते, पोट व्यवस्थित साफ होत नाही, अशा प्रकारची लक्षणं जनरली दिसायला लागतात. पण पोट जड होणं, पोट गच्च होणं, पोटामध्ये दुखणं, स्पेसिफिकली उजव्या बरगडीखाली, ही लक्षणं प्रामुख्याने पित्ताशयात खडे जर झाले तर अशा रुग्णांमध्ये दिसायला सुरुवात होत असते.
1: पण हे पित्ताशयात जे खडे झाले असतात ते आपण शोधून काढू शकतो का, म्हणजे त्याच्यासाठी काही चिकित्सा पद्धती आहेत का?
0: कसं आहे, जनरली त्रास ज्यावेळेला रुग्णाला व्हायला लागतो बऱ्याच वेळेला अपचनाची लक्षणंच रुग्णाला जास्त दिसत असतात. म्हणजे मला काहीतरी पचनाचा त्रास होतोय, माझं पोट जड होतोय, माझं पोट दुखतंय, तर काही काही पेशंटला अक्यूट पेन होतं, म्हणजे एकदम काहीतरी जड रात्री खाण्यात आलं असतं आणि रात्री एकदम उजव्या बरगडीखाली खूप दुखायला लागतं असं होतं. आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण टेस्ट करतो, जनरली सोनोग्राफी केली की पित्ताशयात खडे आहे ती गोष्ट लक्षात येऊ शकते आपल्याला. बऱ्याच जणांचे खडे सायलेंट पण असतात, म्हणजे बऱ्याच जणांना त्रास काहीच होत नसतो रुग्णांना, पित्ताशयात खडे असले तरी दुसऱ्या कोणत्या तरी कारणासाठी सोनोग्राफी ज्यावेळेला करतात त्यावेळेला लक्षात येतं की अरे आपल्याला पित्ताशयात त्यात खडे पण आहेत, पण रुग्णाला काही त्रास होत नसतो अशी सुद्धा गोष्ट होत असते.
1: अच्छा, तर श्रोते हो, डॉक्टर गुजर यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकता. ओंकार आयुर्वेद, खजिना महाल, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 83 90 90 20 45. ओंकार आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता, www.omkarayurved.in. आता तुम्ही हे पित्ताशयात खडे कसे होतात आणि ते कसे ओळखायचे हे सांगितलं, पण मग हे खडे झाल्यावर माणूस नक्कीच असा थोडा पॅनिक होतो, म्हणजे बापरे खडे वगैरे झाले आता ऑपरेशन करायला लागणार, तर असं ऑपरेशनच करायला लागतं का आयुर्वेदामध्ये उपचार आहेत ज्यामुळे आपण हे खडे काढून टाकू शकतो?
0: खरे पित्ताशयात एकदा खडे झाले की आधुनिक शास्त्रानुसार ह्याला उपचार नाहीत, त्यांच्यानुसार ह्याला ऑपरेशन करणं. ऑपरेशन करणं म्हणजे तरी काय, फक्त पित्ताशयातल्या पिशवीतले खडे काढणं असं ऑपरेशन ते नाही, तर ऑपरेशन करून पित्ताशयाची पिशवीच पूर्ण काढून टाकणं अशाच पद्धतीचे ते ऑपरेशन असतं. त्यामुळे पूर्ण पिशवीच काढून टाकली जाते आणि असा सल्ला दिला जातो. पण आयुर्वेदानुसार, आयुर्वेदाने याचा कफा आवृत्त समान अशा पद्धतीने विचार केला आहे. समान वायू कफाने आवृत्त झाल्यामुळे ती पित्ताला घनता येत असते, त्याला खड्यांचं स्वरूप प्राप्त होतं आणि पुढची सगळी लक्षणं दिसत असतात. त्यामुळे ह्या पद्धतीने निदान करून ज्यावेळेला तुम्ही उपचार करतात त्यावेळेला हे पित्ताशयातले खडे जायला सुद्धा मदत होत असते. स्वाभाविक आहे सगळ्याच पेशंटमध्ये खडे विरघळतात असं होत नाही, कारण ज्यावेळेला पित्ताच्या पेशी एकत्रित येतात आणि त्याचा खडा तयार होतो त्यावेळेला त्या खड्याची घनता किती आहे, कशी आहे, ह्याच्यावर सर्व डिपेंड आहे. साधारण 100 पेशंट पित्ताशयाच्या खड्याचे असतील आणि त्याला आपण आयुर्वेदिक उपचार दिले तर त्यातल्या 60 पेशंटचे खडे जाऊ शकतात. 40% पेशंटमध्ये खडे मात्र जात नाहीत असंही होतं, कारण जर पित्ताशयाच्या त्या खड्याची घनता खूप जास्त असेल तर तो खडा फुटत नाही. पण बऱ्याच वेळेला कसं असतं, खडा फुटत नाही फक्त खडे आहेत म्हणून ऑपरेशन करून पिशवीच काढून टाकणं गरजेचं नाहीये, कारण तुमचं पित्तच व्यवस्थित तयार होत नाहीये त्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही म्हणून अपचनाच्या तक्रारी दिसतात. आपण जे आयुर्वेदिक उपचार करतो ते ह्या मूळ कारणासाठी देत असतो. जे आता आपण मूळ कारण बघितले की यकृतात नॉर्मल पित्त तयारच होत नाहीये आणि ते पित्त यकृताच्या पित्ताशयाच्या पिशवीत आल्यानंतर साठून राहते म्हणून खडे तयार

0: होतात, म्हणजे तो एक प्रकारचं लक्षण म्हणून खरे तयार होतात. मूळ कारण हे वेगळंच आहे आणि आपण स्वाभाविक मूळ कारणासाठी ज्यावेळेला चिकित्सा देतो त्यावेळेला ते खरे विरघळायला पण मदत होत असते आणि रुग्णाची जी इतर सगळी लक्षणे दिसत असतात, पोटात दुखणे, पोट जळवणे, गॅसेस, पोट साफ न होणे, ही लक्षणं कायमस्वरूपी आयुर्वेदिक औषधांनी जायला नक्कीच मदत होत असते. त्याच्यामुळे आपल्याला पित्ताशयात जर खडे झाले तर त्याला लगेच ऑपरेशन करून पिशवीस काढून टाकायला पाहिजे ह्याची अजिबात आवश्यकता नाही. त्या अगोदर तुम्ही नक्कीच आयुर्वेदिक उपचार जर घेतले तर त्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फरक पडू शकतो.
1: बरं, आणि मला वाटतं लगेच जर सुरुवात केली खूप अंत न पाहता तर मला वाटतं तो आणखी 90% यशस्वी होऊ शकण्याचं प्रमाण होऊ शकतं.
0: अगदी बरोबर.
1: तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पित्ताशयातले खडे हे नेमके कशामुळे होतात, त्याची लक्षणं काय, त्याचा त्रास काय होतो आणि त्याच्यावर आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत याविषयीची माहिती डॉक्टर सत्येन गुजर यांच्याकडून घेतली. तर श्रोते हो, डॉक्टर गुजर यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकता. ओंकार आयुर्वेद, खजिना महाल, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 83-90-90-20-45, 83-90-90-20-45, 8390902045. ओंकार आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता, www.omkarayurved.in. पुढच्या भागातही आपण आणखी एका वेगळ्या विषयावरची माहिती आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत, तेव्हा पुढचा भागही ऐकायला विसरू नका. नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: सर, आपण असं नेहमी म्हणतो की इन्व्हेस्टमेंट ही फक्त एका व्यक्तीची नसते तर ती संपूर्ण कुटुंबाची असते. मग इन्व्हेस्टमेंट करताना जे काही चर्चा करणं गरजेचं असतं तर ती सुद्धा कुटुंबानी केली पाहिजे का? कुटुंबानी इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे नेमकं काय, याबद्दल आज आपण बोलूयात.
2: सो बेसिकली कसं आहे मॅडम, कुटुंबाने चर्चा केली पाहिजे का? तर या प्रश्नाचं उत्तर डेफिनेटली हो असं आहे. आपण थोडस भूतकाळात पास्ट मध्ये जर गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की एकत्र कुटुंब पद्धती आपल्याकडे होती, ज्याच्यात मल्टिपल इन्कम्स होते, म्हणजे आई वडील, दोन मुलं किंवा बहिणी, वेगवेगळी लोक उद्योगधंद्याला जायची किंवा नोकरीतून पैसे कमवून आणायची. एकट्या व्यक्तीवर, एकट्या पुरुषावर किंवा एकट्या स्त्रीवरती जबाबदारी नव्हती. त्याचबरोबर खर्चही विभागला जायचा, म्हणजे फक्त इन्कमच मल्टिपल नव्हते तर खर्चही विभागला जायचा. त्यामुळे कोणा एकावर खूप मोठं बर्डन यायचं नाही. आणि हे सगळं करताना तरतुदी, म्हणजे फायनान्शियल गोल्ससाठीच्या तरतुदी, मग मुलांची शिक्षण असतील, त्यानंतर मुलांची लग्न असतील किंवा जागतिक टूर असेल, फिरायला जाणं असेल, ओके, असे कुठलेही खर्च देखील विभागले जायचे. आणि मग खूप तेढा तिरपीट व्हायची नाही. वर्सेस आत्ताची परिस्थिती काय की आपण न्यूक्लिअर फॅमिलीत राहतो, इन्कम हे एक किंवा दोन जणांचंच आहे, म्हणजे आई बाबाच काम करतायत किंवा एकटा पुरुष काम करतो, एकटी स्त्री काम करते. आणि मग ह्यामुळे काय होतंय की स्ट्रेस निर्माण होतोय, एकट्यावर ती पूर्ण जबाबदारी येते. सो हे जेव्हा घडतंय ना, त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंटचे पॅटर्न बदलले आहेत, इन्व्हेस्टमेंटची स्टाईल बदललेली आहे, खर्च वाढत गेले, त्यानुसार इन्व्हेस्टमेंट वाढवणं हे देखील गरजेचं आहे. मग ही इन्व्हेस्टमेंट करताना आपण कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला सहभागी करून जर घेतलं तर त्या इन्व्हेस्टमेंटचा एक तर आनंद पण द्विगुणित होतो आणि ऍट दी सेम टाइम त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान त्याच्यात मिळतं. जेव्हा योगदान मिळतं असं म्हणतोय तर घरातलं लहान मूल असेल, त्याला जर हळूहळू बाळकडू दिलं की पिगी बँक काय असते, त्याच्यात कशा प्रकारे तू पैसे साठवले पाहिजेत, किंवा तुला पॉकेट मनी म्हणून जे पैसे दिले जातात त्यातून काही पैसे कसे बाजूला पडतील, ह्या

0: कसा विचार होईल, किंवा मग आपण छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांना फायनान्स कसा शिकवता येईल. ओके, म्हणजे जेव्हा आपण फायनान्स शिकवायचं म्हणतो तर किराणा दुकानदारकडे म्हणजे वाण्याकडे छोटीशी वस्तू आणायला पाठवलं आणि देताना 100 रुपये दिले, वस्तू 20 रुपयाची असेल किंवा 50 रुपयाची असेल, राहिलेले पैसे शिल्लक कसे राहतात आणि ते का शिल्लक राहतात, ओके, याचं त्याला ज्ञान दिलं तर अल्टिमेटली त्या लहान मुलाला त्यातून बाळकडू मिळणार आहे. मग तो गुंतवणुकीचा विचार करू शकतो किंवा आपण त्याला उद्युक्त करणार आहोत की गुंतवणूक काय असते हे सांगण्यासाठी. तसंच घरातल्या इतर व्यक्तींचं देखील असेल. मग हे सगळं जेव्हा कुटुंब एकत्र येतं, एकत्र बांधलं जातं आणि मग त्या कुटुंबाने एकत्र येऊन कुठलं तरी गुंतवणूक सल्लागार असेल, फायनान्शियल कन्सल्टंट ज्याला आपण म्हणतो, त्याच्या समोर येऊन बसून प्रत्येक व्यक्तीसाठीची गुंतवणूक, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसाठीची गुंतवणूक ही कशी असली पाहिजे. किंबहुना बऱ्याचदा असं होतं की एकत्र कुटुंब म्हणून जायचं आहे पण बायकोला माहिती नाही काय डिस्कस करायचंय, किंवा नवऱ्यालाच कळत नाही की माझे फायनान्शियल गोल्स काय आहेत, तर ह्या सगळ्याची मांडणी तिथे होणार आहे. आणि मग त्या मुलांना किंवा त्या पत्नीला किंवा त्या घरातल्या कर्त्या पुरुषाला देखील त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थितरित्या उलगडणार आहेत की गुंतवणूक ही कशी झाली पाहिजे, कुटुंबासाठीची गुंतवणूक ही कशी झाली पाहिजे. सो अशा प्रकारे त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे जेव्हा आपण कौटुंबिक गुंतवणूक या विषयाचा विचार करतो तेव्हा.
1: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो SIP SWP एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. वाणी सर, जसं आता तुम्ही म्हणालात की एखाद्या कुटुंबानी असा सल्ला घेणं किंवा त्याच्यासाठी एखाद्या डिस्ट्रीब्युटरला भेटणं गरजेचं आहे, पण याआधी फॅमिलीमध्ये जी चर्चा झाली पाहिजे त्यामध्ये कुठले कुठले मुद्दे त्यांनी विचारात घेतले पाहिजेत अशी सुद्धा काही गरज असते का?
0: सो बेसिकली कसं आहे की जेव्हा आपण फॅमिलीनी चर्चा करायला हवी किंवा ती डिनर टेबलवर लंच टेबलवर चर्चा व्हायला हवी, तर गुंतवणूक आहे ना ही एक दिवसात ठरत नसते, किंवा जे मोठे निर्णय घ्यायचे असतात ते कधीही एका दिवसात किंवा घाई घाईत घेऊ नये असं आपण म्हणतो कायम. तर त्याची सुरुवात आहे ना घरात रोज छोट्या छोट्या डिस्कशन मधून झाली पाहिजे.
2: ओके,
0: म्हणजे आपल्याला मुलाला त्याचं चांगलं भवितव्य घडवायचं आहे, पण ते भवितव्य घडवताना मोठा पैसा लागणार आहे, तर त्या मुलाचा कल कुठे आहे, त्याचा इंटरेस्ट कसा आहे, मग त्या मुलाशी चर्चा करताना जर तुला स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं आहे तर त्या स्पोर्ट्समध्ये संधी काय काय उपलब्ध आहेत आणि त्याच्यासाठीचे काय काय खर्च असू शकतात याचा आपण कसा विचार करू शकतो, हे जर त्या डिस्कशन मध्ये आलं तर कदाचित ते मूल देखील इन्व्हेस्टमेंटचा विचार, त्याला मिळणाऱ्या पॉकेट मनी मधून इन्व्हेस्टमेंटचा विचार हे करू शकतं. पण हे डिस्कशन होणं गरजेचं आहे. एक दुसरा महत्वाचा मुद्दा की रिटायरमेंट प्लॅनिंगचा विचार आपल्याला करायचा आहे, तर आपल्याला रिटायरमेंट प्लॅनिंग करताना ओव्हरऑल आपली लाईफस्टाईल कशी आहे, आपण कशा पद्धतीने जीवन आपलं जगत आहोत, अर्थातच जीवनाचा आनंद आपला कसा अबाधित राहील, ह्याचं डिस्कशन जर त्या डिनर टेबलवर किंवा लंच टेबलवर झालं तर मग त्या स्वरूपातली गुंतवणूक ही कशी असू शकते, किंवा मग आपल्याला ती लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी किती गुंतवणूक केली पाहिजे ह्याची चर्चा होणं गरजेचं आहे. तर असे असंख्य मुद्दे आहेत की जे चर्चिले जाऊ शकतात. रेग्युलर आपल्या फायनान्शियल गोल्स जे आहेत, रुटीनमध्ये येणारे जे फायनान्शियल गोल्स आहेत, त्याच्या चर्चा तर झाल्याच पाहिजे. पण त्याचबरोबर हल्ली नव्या पिढीचे वेगवेगळे गोल्स आहेत, म्हणजे कोणाला स्टार्टअप सुरू करायचं आहे, कोणाला स्वतःला सिद्ध करताना वेगवेगळ्या कलेची जोड घ्यायची आहे, तर तिथे मोठा पैसा लागणार आहे. तर ही सगळी चर्चा जर घरात रेग्युलर बेसिसवर झाली तर कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती त्या चर्चेत सहभागी होऊ शकते, किंबहुना त्यांना त्या गुंतवणुकीची योग्य जाणीव होऊ शकते, आणि मग ती जाणीव झाल्यानंतर गुंतवणूक सल्लागाराचं महत्व तिथे अधोरेखित होतं आणि मग त्या डिस्कशनला खरा एक योग्य वाट मिळते, मोकळी वाट मिळते असं आपण म्हणूयात, आणि मग तो खरा अर्थ त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये त्या पूर्ण कुटुंबाला समजतो असं ते आहे.
1: म्हणूनच श्रोते हो, तुम्हाला सुद्धा जर का कौटुंबिक इन्व्हेस्टमेंटची गरज वाटत असेल, त्यासाठी योग्य सल्ला किंवा मार्गदर्शन हवं असेल, तर तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. प्रत्येक कुटुंबाची गरज वेगळी, त्या गरजेनुसार त्यांची असणारी रिक्वायरमेंट वेगळी, आणि त्या रिक्वायरमेंटनुसार दिली

0: जाणारी आर्थिक नियोजनाची जबाबदारी सुद्धा वेगळी. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतील क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड इथे. संपर्क 97 64 12 55 33 97 64 12 55 33 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो.

0: Amphire registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: कॅट टोटल क्लीन.
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822191320.
0: बापूस सर्व्हिसेस हायजीन.
2: श्रोते हो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्या सोबत गप्पा मारायला आलेले आहेत बापूस सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर. संदीप सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. पाणी साठवण्याची जागा किंवा पाण्याच्या टाक्या असतात या सगळ्याबद्दल तुम्ही खूप छान माहिती देताय. मला असं विचारायचंय की मुळातच जिथे आपण पाणी साठवतो, जे पाणी आपण वापरायसाठी असेल किंवा पिण्यासाठी असेल, या सगळ्यासाठी जे पाणी आपण जिथे साठवतो ती पाण्याची टाकी अस्वच्छ होण्यामागं बरीचशी कारणं असतात. मग ही कारणं काय काय असतात, त्या कारणांनुसार टाकी स्वच्छतेचं नियोजन कसं बदलतं किंवा खर्च बदलू शकतो का, या सगळ्याबद्दल काय सांगाल?
3: आता तुम्ही जर बघितलं की बऱ्याच सोसायट्यांमध्ये हल्लीच्या म्हणजे आता ज्या नवीन ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये फायर, युटिलिटी आणि ड्रिंकिंग असे तीन विभाग असतात. त्याच्यामध्ये ड्रिंकिंग वॉटरचा सप्लाय जो आहे तर त्याचा आपण जर नित्यनेमी स्वच्छ केलं तरी आपल्याला जर उपयोग होऊ शकतो ते आपण 4 महिन्यांनी करू शकतो किंवा 6 महिन्यांनी करू शकतो. तर त्याचं आपण नित्यनेमी स्वच्छ केलं की ती एक टाकी आपली स्वच्छ राहू शकते. आता युटिलिटीमध्ये कसं होतं की आपण जे वापरायचं पाणी आहे ना ते आपण तिथे स्टोअर करतो, तर त्याचं सुद्धा आपण पिरियोडिक सायकलमध्ये जर स्वच्छता ठेवली तर आपला खर्च 4 महिने थोडा कमी असतो होऊ शकतो, आपण तो मेंटेन करू शकतो त्याच्यामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त एक फायर टँक म्हणून असतो ज्याच्यामध्ये इमर्जन्सीमध्ये आपल्याला जर फायरच्या वेळेस आपल्याला वापरायची आली तर तो आपण वापरू शकतो. पण बऱ्याच ठिकाणी काय होतं की तो फायरचा टँक न वापरल्यामुळे अस्वच्छ पाणी जे आहे तेच तुमच्या युटिलिटी आणि ड्रिंकिंगमध्ये जाऊ शकतं का, तर त्याला एक पार्टिशनचा प्रकार असतो. म्हणजे आपल्याला जर पाणी मिळालं नाही तर आपण ते पाणी वापरू शकतो अशी एक सुविधा असते, म्हणजे आपण ते ट्रान्सफर करू शकतो. तर मला असं म्हणायचं की फायरचा जो टँक आहे तो सुद्धा आपण कधीतरी रिकामा करणं आणि तो परत भरून ठेवणं म्हणजे त्याचा उपयोग शकतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.
2: अच्छा, म्हणजे या कारणाने पण पाण्याची टाकी अस्वच्छ होते.
3: एक्झॅक्टली, म्हणजे काय होतं जनरली की फायर टँक म्हणून आपण हात लावत नाही वर्षानुवर्ष, तो तसाच असतो. पण तो तसा असल्यामुळं तो अस्वच्छ राहतो. अस्वच्छ राहिल्यामुळं आपल्याला जेव्हा गरज पडते पाण्याची आणि आपण जेव्हा तो वापरण्यात घेतो तर ते अस्वच्छ पाणी आपल्या ड्रिंकिंग आणि युटिलिटी मध्ये येतं.
2: बरोबर.
3: का तर त्याला पार्टिशनची सुविधा असते वरती. ते हे सगळं डोळ्यासमोर ठेवल्यानंतर असं लक्षात येतं की पाणीच पाण्याला कसं खराब करतं अशी एक परिस्थिती निर्माण होते. तुम्ही जो मगाशी प्रश्न की काय अस्वच्छ कारण असू शकतात,
2: त्यातलं
3: एक महत्वाचं कारण आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरं महत्वाचं कारण असं की आपण जर नाही का ते नित्यनेमी स्वच्छच नाही केलं तर ते घाण पाणी जेव्हा येतं तर ते टाक्या खराब करून जातं, टाक्या अस्वच्छ होतात त्याच्यामध्ये. हे एक दुसरं कारण. आणि तिसरं म्हणजे की जेव्हा जेव्हा ऋतुमान बदलतं त्या ऋतुमानाप्रमाणे जे काही

0: पाणी किंवा जे काही आपले सोर्सेस आपण घेतो
1: हो,
0: तर त्याचा जो परिणाम टाक्यांवरती होतो त्याच्याकरता ती टाकी स्वच्छता गरज पडते आपल्याला त्यावेळेस. म्हणजे हे तीन कारण महत्वाची आहेत
1: त्याच्यामध्ये
0: असं म्हणतो मी.
1: मग आता या सगळ्यानुसार वेळोवेळी टाकी स्वच्छता करणं पण गरजेचं आलं, तर त्यानुसार मग नियोजन कसं बदलतं का, किंवा खर्च बदलतो का, किंवा आणि काही कारण असतात जसं पार्किंगमध्ये साठलेलं पाणी दिसतं आपल्याला, ते पाणी कुठे झिरपून टाकीमध्ये मिक्स होतं जर ग्राउंड लेवलला टाकी असेल तर, या सगळ्या संदर्भात तुमच्याकडून ऐकायचं आहे. त्याआधी श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस, यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.bapudservices.com. संदीप सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हणलं तसं की ग्राउंड लेव्हलला टाक्या जिथे असतात तिथे पार्किंगमधनं गळालेलं पाणी किंवा आजूबाजूचं आलेलं पाणी ते पाणी दूषित करू शकतं, तर मग हे सगळं नियोजन कसं करायचं?
0: आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं ना, तर पार्किंगमध्ये सरस टाक्या मांडलेल्या असतात.
1: हो,
0: टाक्या या पार्किंगच्या खाली असतात.
1: हो,
0: तुम्ही बघितलं की आपण त्याच्यावरती गाळ्या ठेवतो, बरोबर आहे. आता स्वाभाविकरित्या जागेच्या अभावामुळे ही सगळी व्यवस्था असते, मान्य करणं अपेक्षित आहे की आपल्याला जागा नाही आहे आणि आपण पार्किंगच्या खाली आपण त्या टाक्या बांधतो. पण मला उलट सांगायचं की जेव्हा आपण जेव्हा गाड्या पॅक करतो, त्या गाड्या आपण जेव्हा धुतो आणि किंवा त्या गाड्या जेव्हा बाहेरून येतात आणि आपण पार्किंग करतो, तर त्याचं इंजिन गरम असतं, त्याचं सगळं जे ऑइल आहे ते सगळं त्या झाकणापाशी उतरतं आणि त्या झाकणातनं ते आतमध्ये शिरतं.
1: अच्छा.
0: तुमचा जो मगाचा प्रश्न की स्वच्छतेचं कारण काय, तर आपणच त्याच्यामध्ये कारणीभूत असतो.
1: ओके.
0: आणि पण ते मेंटेन केलं तर आपण नाही का त्या स्वच्छ ठेवू शकतो. तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी जवळजवळ 90% ठिकाणी पार्किंग खाली टाक्या बांधलेल्या आहेत.
1: हो, हो.
0: ज्यांच्या कोणाच्या गाड्या असतील ना, त्यांनी ती घंटा वाजवला पाहिजे की आपली टाकीची स्वच्छतेची वेळ झाली म्हणून.
1: बरोबर.
0: असं माझं म्हणणं का, तर बाबा माझ्या स्वतःच्या गाड्या मी त्या टाकीवर लावतोय,
1: बरोबर,
0: मग मला थोडस काळजीपूर्वक सांगणं अपेक्षित आहे की आपल्याला गरज आहे म्हणून
1: त्याच्यावर.
0: म्हणजे ते पाणी जेव्हा त्यांचा जो जुनारा व्यक्ती आहे किंवा जे कोणी स्वतः दूध असेल, तर ते स्वाभाविक पाणी सगळं त्या झाकणामध्ये जातं.
1: अच्छा.
0: आणि झाकणामध्ये खाली उतरतो त्याच्यामध्ये. म्हणजे बाहेरून चकाचक दिसणाऱ्या गाड्या पण त्या असं काही करतायत का, तर हे असं करतायत हे आपल्याला मान्य करायला पाहिजे.
1: हेही एक कारण असतं टाकीतलं पाणी स्वच्छ नसण्याचं. मग या टाकी स्वच्छतेबद्दल आता तुम्ही काय सांगाल, अशा ठिकाणी मग कशा पद्धतीने
0: पिरियॉडिक सायकल्स मेंटेन करणं हे आपल्या हातात आहे.
1: बरोबर. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस, यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.bapudservices.com. ब्रेकवर जाण्यापूर्वी संदीप सर तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की पिरियॉडिक मेंटेनन्स महत्वाचा आहे, आणि मला वाटतं हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सोसायट्यांमध्ये आपण बघतो बऱ्याचदा कमिटीज असतात, पण त्यांच्यातच भांडणं असतात आणि मग तो मेंटेनन्सचा विषय खूपच कळीचा मुद्दा असतो. तुमचा काय अनुभव आहे?
0: म्हणजे स्वाभाविकरित्या कसं होतं की वेगवेगळ्या स्थळातून वॉक्स ऑफ लाईफ मधनं लोक राहायला एकत्र येतात, त्यांच्या स्वतंत्र कन्सेप्ट असतात स्वच्छतेबद्दलच्या, तरी पण मला असं म्हणजे की एक स्टँडर्ड जे काही प्रोटोकॉल आहे सगळं, जसं आपण फायरचा एक प्रोटोकॉल आहे की आपण एकदा तरी वर्षातनं ते फायरचं बटन ऑन जे काही असेल त्याचा मॉक ड्रिल जो आहे तो करणं अपेक्षित आहे. तर एका मेंबरनी ते पाहावं, एका मेंबरनी गार्डन पाहावं, एका मेंबरनी स्वच्छता पाहावं, एका मेंबरनी सिक्युरिटी पाहावं, असं जर नित्यनियमित वाटप असेल ना, तर मला वाटतं भांडणं मेंटेन होतील आणि ते होणार नाहीत आणि ऍक्च्युली सोसायटी मेंटेन राहील त्याच्यामध्ये.
1: खरंय, खूप चांगला आणि सोपा उपाय तुम्ही खरं तर सुचवलाय.
0: आणि शेवटी आपण जिथे राहतो म्हणलं, तर माझं काय म्हणणं आहे की कॉन्ट्रीब्युशन आपण देतो याचा अर्थ आपली जबाबदारी संपली असं होत नाही. उलट कॉन्ट्रीब्युशन आपण देतो तर एखाद्या व्यक्तीने तरी उत्साहाने त्या पूर्ण वर्षाभर करता एखादा जो भाग आहे सोसायटीचा तो घ्यावा असं मला काय वाटतं, का नुसतंच पैसे देऊन गोष्टी होणार नाहीत.
1: खरं
0: जे आपल्याला असं वाटतं की मोठ्या सोसायटीला राहायला गेलं म्हणजे आपलं आता बरंच आपलं खांद्यावरचं ओझं कमी झालं असेल, मी तो म्हणतो ते उलट वाढलेलं असतं, का तर आपण ते वन ऑफ द घटक आहोत,
1: बरोबर,
0: बेनिफिशियरी आहोत. तर त्याच्यामध्ये आपण नाही का समजा तो भाग स्वीकारला, एक एक वेगळे त्यात सेपरेट भाग असतात, सिक्युरिटी असते, गार्डनिंग असतं, त्यानंतर तुमचं पाण्याची स्वच्छता असते, परिसराची स्वच्छता असते, एक एक दोन दोन व्यक्ती जरी त्यात दिल्या मेंबर्स लोकांनी, तू नाही तर मी नाही तर तू, असं जे स्वरूप आहे, तर मला असं वाटतं की ते सगळ्याला मेंटेन राहण्याची सुविधा

0: होऊ शकते त्याच्यामध्ये.
1: खरंय. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.bapujservices.com. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात बापूज सर्व्हिसेस हायजीनचे संचालक संदीप पोद्दार सर होते आपल्यासोबत. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय.
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत. किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतात. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूज सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूज सर्व्हिसेस हायजीन का. बरोबर, बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221913 20 98221913 20.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल पुणे. नमस्कार श्रोते हो, राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल तर्फे आयोजित डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या कार्यक्रमात मी अनुप्रिता आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. स्त्री आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्न आपण फक्त संकोचामुळे मनातच ठेवतो. गर्भाशय, हार्मोन्स, संसर्ग, मूत्रसंस्था, वेदना किंवा अगदी दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणाऱ्या समस्या, याबाबत योग्य माहिती मिळवणं तितकंच गरजेचं आहे. या कार्यक्रमातून युरो गायनेकोलॉजी क्षेत्रातील तज्ज्ञ महिला डॉक्टर आपल्याशी थेट संवाद साधणार आहेत. वैज्ञानिक माहिती, सोप्या शब्दात दिलेला सल्ला आणि गैरसमज दूर करणारी ही चर्चा, हेच या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य. चला तर मग स्त्री आरोग्याबद्दल मोकळेपणानं बोलूयात. डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथे उपस्थित आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध युरो गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. डॉक्टर चौधरी यांनी 1989 साली मुंबईच्या JJ हॉस्पिटलमधून वैद्यकीय पदवी घेतली आणि त्यानंतर 1991 मध्ये त्यांनी स्त्रीरोग शल्य विशारद ही पदवी घेतली. डॉक्टर वीणा चौधरी यांनी इंग्लंडमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर युरो गायनेकोलॉजिस्ट अर्थात स्त्री मूत्ररोग तज्ज्ञ म्हणून काम करायला सुरुवात केली. गेली 35 वर्ष त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या त्या राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल येथे कार्यरत आहेत. आपल्याशी संवाद साधतायत युरो गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. नमस्कार डॉक्टर.
6: नमस्कार.
5: काही महिलांमध्ये लघवीची तीव्र इच्छा होते, म्हणजे त्याला ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर असं म्हणतात का, तर ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर विषयी थोडं सांगाल का, त्याची कारणं काय आहेत.
6: ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर मध्ये तुम्हाला सिस्टायटीस म्हणजे इन्फेक्शन झालं तरी तुम्हाला पटकन जावं लागतं, किंवा ओव्हरफ्लो युरिनचं झालं, किंवा तुमची लघवी तुंबली आणि तुम्ही लघवी होत नाही आणि सारखं जावं लागतं, किंवा असं पटकन जावं लागतं, अर्जन्सी येते, त्याला ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर म्हणतात. घाई होते, तुम्हाला पटकन जावं लागतं, सारखं जावं लागतं, त्याला ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर म्हणतात. त्याचे बरेच कारणं आहे. सिस्टायटीस आहे, इंटरस्टिशियल सिस्टायटीस आहे. तुम्ही जास्त चहा कॉफी पित असाल तरी पण, बेवरेजेस जास्त घेत असाल तरी पण तुम्हाला
5: चहा कॉफी जास्त प्यायल्याने हा त्रास
6: होऊ शकतो. आणि तुम्हाला काय काय गोळ्या असतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गोळ्या आहे, त्याच्यामुळे पण जसं तुम्ही डायरोटिक घेत असाल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या बीपी किंवा कार्डियक मेडिसिन घेत असाल, त्याने पण हा लघवीचा त्रास होऊ, सायकोलॉजिकल ट्रीटमेंट जे घेत असतात त्यांना पण
5: गोळ्यांमुळे
6: पण होऊ शकतो.
5: आणि हा त्रास कोणत्याही वयाच्या महिलांना होऊ शकतो का.
6: हो, कोणत्याही वयाच्या महिलांना होऊ शकतो, असं पर्टिक्युलर नाहीये. ते
5: सेन्सरी इनकॉन्टिनन्स
6: म्हणजे अर्ज इनकॉन्टिनन्स, कारण सेन्सरी इनकॉन्टिनन्स मध्ये पेशंटला आता आपल्याला लघवी आली आहे आणि आपल्याला बाथरूम आहे, आता दार उघडेपर्यंत आपल्याला इनकंटिनन्स होऊन जाणे,

0: म्हणजे असंयम होऊन जाणे ह्याला सेन्झरी इनकंटिनन्स म्हणतात. म्हणजे पटकन आपण लघवीला जायच्या आधीच आपल्याला होऊन जाते, त्या भावनानेच होऊन जाते,
1: बरोबर,
0: ते विचारानेच होऊन जाते.
1: आणि हे कुठल्याही वयाच्या महिलेमध्ये दिसू शकतात,
0: कुठल्याही वयाच्या महिलेमध्ये होऊ शकतात.
1: आणि जर एखाद्या स्त्रीला जाणवलं की मला हा सेन्सरी इनकंटिनन्स होतोय, मूत्र असंयम जाणवतोय, तर मग तिच्याकडे कोणते उपचारांचे पर्याय आहेत?
0: तिने डॉक्टरना भेटावं. त्याला व्हेरियस टाईप ऑफ ट्रीटमेंट, जसं काय कन्झर्वेटिव्ह मेथड आहे, काय मेडिसिन देतो आपण किंवा सर्जरी करतो. आता स्ट्रेस इनकंटिनन्समध्ये सर्जरी करतो, तसं कन्झर्वेटिव्ह मेथडमध्ये आपण त्यांना पाणी किती प्यायचं, किती तासाने नंतर पाणी नाही प्यायचं, किंवा संध्याकाळच्या वेळेस कमी पाणी प्यायचं, किंवा आपण पेशंटला सांगतो की तुम्ही 6 वाजल्यानंतर थोडं कमी पाणी प्या, किंवा पाणीचं प्रमाण वाढत, आपण एक वॉर्डिंग डायरी देतो पेशंटला मेजर करायला, की किती लघवी झाली, किती युरिन झाली, त्याचं मग कॅल्क्युलेशन करून आपल्याला एक्झॅक्टली कळतं की पेशंटला काय त्रास आहे, किती पाणी पित आहे, किती वेळ लघवीला जात आहे. ते वॉर्डिंग डायरी, युरोडायनॅमिक्स हे सगळं करून झाल्यावर आपण ट्रीटमेंट सांगतो. कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये काय काय वेळीस आपण त्यांना डायपरचं हेल्प घ्यायला सांगतो, म्हणजे त्यांना एकदम असं फजेती झाल्यासारखं किंवा असं ऑकवर्ड झाल्यासारखं नाही व्हायला पाहिजे, म्हणून आपण डायपर, आपण पॅड वगैरे वापरायला सांगतो. वेगळ्या प्रकारचे पॅड पण मिळतात, वेगळ्या पॅन्टीज पण मिळतात बाजारात, ते वापरायला सांगतो. असे अनेक प्रकारचे ऑप्शन्स आहेत.
1: श्रोते हो, महिलांच्या लघवीच्या विकारांवर आधुनिक तंत्रज्ञानानं उपचार करता येतात. सकाळी उपचार घेतले की रुग्णाला संध्याकाळी घरी जाता येतं. स्त्रियांच्या लघवीच्या विकाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72 76 89 49 49, 72 76 89 49 49. फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949. श्रोते हो, अधिक माहितीसाठी आमच्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता: राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे सातारा रस्ता, पुणे. आणि त्यांनी हे उपचार घेऊन या महिलांचा हा त्रास कमी होऊ शकतो,
0: कमी होऊ शकतो, त्या कम्फर्टेबल होऊ शकतात. काय काय वेळी रात्री त्यांना झोप लागत नाही,
1: टेन्शन येतं,
0: सारखं बेड वेटिंग होतं, सारखं लघवीला जावं लागतं, झोप होत नाही, त्याने त्यांची लाईफस्टाईल डिस्टर्ब होते.
1: बरोबर,
0: लाईफस्टाईल डिस्टर्ब झाली तर त्यांची झोप होत नाही, चिडचिड होते, हे सगळे विशेष सायकल सुरू होतं.
1: आणि त्यातून अनेक
0: काय काय लोक घाईघाईमध्ये ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम पण असतात, आर्थरायटिस पण असतात, त्याने बाथरूममध्ये पडतात किंवा कुठेतरी रस्त्यात पडून जातात ते, आणि लघवी होऊन जाते त्या घाईमध्ये. सो इट इज ऑल कंबाईन, त्यांचं मेंटेन करणं, म्हणजे ओव्हरऑल मेंटेन करणं खूप गरजेचं आहे त्यांना.
1: बरोबर, म्हणजे फक्त त्या एका समस्येकडे न बघता त्यांची पूर्ण जीवनशैली,
0: लाईफस्टाईल काय काय नाहीये, काय खायचं काय नाही खायचं, त्यांनी ते पण बघायला पाहिजे. किती पाणी प्यायचं, किती बेवरेजेस प्यायचे,
1: बरोबर,
0: हे सगळं लाईफस्टाईल आपण मॅनेज करतो.
1: म्हणजे तुम्ही अतिशय पण एक क्लोज मॉनिटरिंग करून त्या रुग्णाचं, त्याला संपूर्ण जीवनशैलीचाच बदल सुचवता. खरंच एका युरो गायनेकोलॉजिस्टचा सल्ला किती महत्वाचा आहे हे कळतं याच्यातून. अजून मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की आमच्या घरातल्या ज्या वयस्कर स्त्री आहेत, जेव्हा आम्ही प्रवासाला जातो तर तेव्हा त्या काहीच पाणी पित नाहीत, असं टेन्शन घेऊन की आता लघवीला जावं लागेल, कुठे श्रीखंडाची गोळी चघळली बाबा, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? एक युरो गायनेकोलॉजिस्ट,
0: घाबरायची काही गरज नाही, तुम्ही प्रोटेक्टिव्ह अंडरवेअर किंवा डायपर्स वापरू शकता, किंवा तुम्ही पाणी सकाळच्या वेळी प्या, रात्रीच्या वेळी नका पिऊ, आणि असं गटागटा पाणी पिऊ नका, गोड गोड भरून पाणी प्या. असं नाही की एक ग्लास पाणीचा दिसला की पूर्ण ग्लास किंवा तांब्याभर पाणी प्यायचं, असं एकदम पाणी नाही प्यायचं. आणि आपल्या गोळ्या फिजिशियनकडे जाऊन जरा मॅनेज करून घ्यायचा, किंवा डायटोरची गोळी असेल, डायटोर किंवा आपण म्हणतो ते डायुरेटिकची गोळी असेल, तर डायुरेटिकची गोळी कशी घ्यायची, काय घ्यायची, त्याचं प्रमाण कमी करायचं, हे सगळं आपण विचार करून केलं पाहिजे.
1: बरोबर. श्रोते हो, महिलांच्या लघवीच्या विकारांवर आधुनिक तंत्रज्ञानानं उपचार करता येतात. सकाळी उपचार घेतले की रुग्णाला संध्याकाळी घरी जातात.

स्त्रियांच्या लघवीच्या विकाराबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा फोन नंबर आहे 72 76 89 49 49, 72 76 89 49 49. फोन नंबर पुन्हा एकदा 7276894949. श्रोते हो, अधिक माहितीसाठी आमच्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता: राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे सातारा रस्ता, पुणे. पत्ता पुन्हा एकदा: राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे सातारा रस्ता, पुणे. तर श्रोते हो, या होत्या युरोगायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. आजच्या डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या भागातून मिळालेली माहिती आपल्या दैनंदिन आयुष्यात नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा आहे. स्त्री आरोग्याबाबत योग्य वेळी योग्य सल्ला घेणं हेच उत्तम आरोग्याचं गमक आहे. तर पुढच्या आठवड्यात आम्ही

0: केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता: राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे सातारा रस्ता, पुणे. पत्ता पुन्हा एकदा: राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, अशोका सेंटर, बिबेवाडी क्रॉसिंग चौक, पुणे सातारा रस्ता, पुणे. तर श्रोते हो, या होत्या युरोगायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वीणा चौधरी. आजच्या डॉक्टर बोलतात स्त्री आरोग्यासाठी या भागातून मिळालेली माहिती आपल्या दैनंदिन आयुष्यात नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा आहे. स्त्री आरोग्याबाबत योग्य वेळी योग्य सल्ला घेणं हेच उत्तम आरोग्याचं गमक आहे. तर पुढच्या आठवड्यात आम्ही पुन्हा भेटू याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत काळजी घ्या, जागरूक रहा आणि आरोग्याला प्राधान्य द्या. डॉक्टर वीणा चौधरी, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना ही खूप महत्वपूर्ण माहिती दिलीत, आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
1: नमस्कार.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते राही हेल्थकेअर युरोलॉजी हॉस्पिटल, पुणे. संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: चलो निकले गया.
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कम्फर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पूना में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689 11240.
6: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्ते.
6: आपण बघतोय सध्या युद्धाचा परिणाम आपल्याला अनेक गोष्टींवरती दिसून येतोय. तर आपण जेव्हा ब्रँडेड फर्निचरचा विचार करतो त्यावेळेला काही फर्निचर हे बाहेरच्या देशातून सुद्धा मागवलं जातं. मग या सगळ्याचा परिणाम आपल्याला सुद्धा दिसून येतोय का? रॉ मटेरियलवर काही परिणाम झालाय का? फर्निचरवर काही परिणाम झालाय का? किमती वाढल्यात का?
8: तर याच्यामध्ये कसं आहे की बेसिकली दोन गोष्टी आहेत. एक तर तुमचं वॉर इफेक्ट आणि सेकंडरी काय आहे की BIS एक म्हणून कन्सेप्ट आहे की जे आपलं इंडियन गव्हर्नमेंटनं आता कंपल्सरी केली आहे फर्निचर सेक्टरवरती. त्याला अजून थोडासा 5-6 महिन्याचा टाइम पिरियड आहे पूर्ण कंपल्शन व्हायला. वॉरचा इफेक्ट म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कॉस्ट, त्याच्यानंतर फ्रेट जे आहेत बाहेरनं मटेरियल येणारे रॉ मटेरियल आहेत त्याचे कॉस्टिंग वाढलेले आहेत. ऑलमोस्ट तुम्ही विचार करायला झाला तर 20% पर्यंत फरक पडलाय. आता BIS मुळे काय झालंय की नवीन मटेरियल मागवणं सुद्धा तेवढं इझी राहिलेलं नाही. त्याच्यामध्ये सुद्धा थोडेसे कॉम्प्लिकेशन झाल्यामुळे त्याची पण कॉस्ट वाढलेली आहे. काही ब्रँडेड कंपन्या आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या कॉस्ट मध्ये हाईक केलेली आहे. तसा सिनारिओ बघता आता चालूला कॉम्प्लिकेटेड आहे. तरी पण परचेस चालू राहायला पाहिजे, लोकांना सर्व्हिस देता आली पाहिजे. याच्यासाठी आम्ही बॅकएंडला बऱ्यापैकी काम करून ठेवलेलं होतं की याच्यामध्ये आम्ही इन्व्हेंटरी बऱ्यापैकी मागवलेली होती की जी अजून आमच्याकडे 2-3 महिने चालेल आणि कमीत कमी लोकांना कॉस्टचा फरक पडेल. ठीक आहे, आता 20-25% वाढले पण तेवढा इफेक्ट न करता कमीत कमी कसं करता येईल त्याप्रमाणे आपण काम करतोय. आणि त्या जुन्याच रिझनेबल प्राइसेसला आपण मटेरियल अवेलेबल ठेवलंय. फक्त थोडासा डिलिव्हरी टाइम आपण म्हणतो तो थोडासा वाढलेला आहे.
6: याबद्दल अजूनही बोलूयात पण त्याआधी श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, ब्रँडेड फर्निचरसाठी तुम्ही सुद्धा भेट देऊ शकता प्लॅनेट फर्निचरला. ओल्ड MIDC सातारा, कोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91-56-77-70-3, 91-56-77-70-3, 9156-77-7003. जाधव सर, तर हे सगळं अजून साधारणतः किती दिवस चालू राहणार आहे किंवा या किमती अशाच वाढलेल्या राहतील का? पुन्हा किमती घसरण्याचे चान्सेस सुद्धा आहेत
8: त्याच्यामध्ये? किंमत कमी व्हायचे चान्सेस फार कमी वाटतात. कारण एकंदरीत तुम्ही इंटरनॅशनल सिच्युएशन बघितली तर तेवढं इझी नाहीये. तर प्राइसिंग कमी कधी होईल की अगदीच डिमांडला शॉर्टेज झालं, मटेरियल स्टॉक आहे ते क्लिअर करणं आहे, लिक्विडिटी क्रंच आहे, तर त्याच्यामध्ये प्राइसिंग कमी होऊ शकतात पण ते चान्सेस कमी आहेत. फक्त काय की आम्ही त्याच्यात काय काळजी घेतोय की एकदम एक्स्ट्रीम न वाढवता हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये प्राइसेस कशा वाढतील आणि त्या कस्टमरला कशा सस्टेन होतील. आता इम्पोर्टेडच्या आयटमचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय केलंय की आम्ही लोकल सोर्सिंग किंवा आपल्या इथं मॅन्युफॅक्चरिंग जास्त काय करता येईल की ज्याच्यामुळे कॉस्टला तेवढा इम्पॅक्ट पडणार नाही त्याच्यावरती बॅकएंड आमचं काम चाललं आहे. त्यामुळे एनी हाऊ आपल्या कस्टमरला तेवढा मेजर इम्पॅक्ट पडणार नाही. जेवढा बाकीच्यांना फरक पडेल तेवढा आपल्या कस्टमरला पडणार नाही.
6: आणि आपल्याकडे सुद्धा आपण प्रोडक्शन जे आपलं स्वतःचं आहे ते चालू ठेवलेलं आहे. सो आपल्याकडची व्हरायटी सुद्धा लोकांना बघायला मिळणार आहे.
8: त्याच्यात आम्हाला पण एक मोठा चान्स आहे की आपला त्याच्यामध्ये एक्सपान्शन करता येईल, अजून व्हरायटी वाढवता येईल, अजून बाहेरचं मटेरियल त्याला कॉम्पिटेटिव्ह मटेरियल आपल्याला देता येईल. कारण आता जी नवीन येणारी मटेरियलची कॉस्ट आहे ती हायर साईडला आहे. आता याच्यामध्ये अगोदर प्रॉब्लेम काय व्हायचा की आपलं मटेरियल आणि त्यांचं

0: मटेरियल जरी आपण सेम क्वालिटी बघितली तरी त्यांची प्राइस कमी यायची, त्यामुळे आपल्याला तिकडून मटेरियल मागवायला लागायचं. पण आता त्याला काय होणार आहे की प्राइस त्यांची हायर साईडला आल्यानंतर ऑटोमॅटिक आपल्या मटेरियलला सेल वाढेल आणि त्याचा बेनिफिट आपल्या मॅन्युफॅक्चरिंगला पण चांगला होईल.
1: म्हणूनच श्रोते हो, फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हंडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 91 56 77 70 03, 91 56 77 70 03, 9156 77 7003. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषय सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पुणे में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी भी. प्लैनेट फर्नीचर, नियर हंडेवाड़ी चौक पुणे. कॉन्टैक्ट 9689 11240.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इनटू सेलिब्रेशन.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM. ~10:58 झाली आहेत. जाणून घेऊया ठळक बातम्या.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. कामगार हा राज्याच्या औद्योगिक प्रगतीचा कणा आहे, त्यामुळे त्याच्या आरोग्याची जबाबदारी शासनानं अधिक सक्षमपणे उचलली पाहिजे. कामगार राज्य विमा योजनेत महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्व विभागांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कामगार राज्य विमा योजना रुग्णालय सुरू करण्याचा आपला प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासंदर्भात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रातील विविध आस्थापनांमधील सुमारे 49 लाख कर्मचारी कामगार विमा योजनेसाठी पात्र असून त्यांच्या कुटुंबियांसह जवळपास 2 कोटी नागरिक या योजनेच्या कक्षेत येतात. म्हणजेच राज्यातील सुमारे 20% लोकसंख्येला या योजनेचा थेट लाभ मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील श्री जगदंबा माता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत 32 बनावट खाती उघडून सुमारे 58 लाखांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात भोंदू अशोक खरातला सिन्नर न्यायालयानं 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात पतसंस्थेचे संस्थापक आणि खरातच्या शिवनिका संस्थांचे माजी सरचिटणीस नामकर्ण आवारे यांनाही सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे. लातूर जिल्ह्यात उदगीर

तालुक्यासह परिसरात आज पहाटे पुन्हा एकदा अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. लातूर शहरातही मध्यरात्रीनंतर हलक्या पावसाच्या सरी बरसल्यानं वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला होता. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला, मात्र त्यामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. राज्यात खरीप हंगाम 2025 मध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या 11 पिकांसाठी राज्य पातळीवरील पीक स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील 8 शेतकरी विजेते ठरले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. आदिवासी गटात सोयाबीन पिकासाठी जुन्नर तालुक्यातील ओतूर इथले शेतकरी भाऊ तुळशीराम वारे यांनी प्रथम क्रमांक, तर अल्मे इथले शेतकरी रामचंद्र विठोबा कातवारे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. या होत्या आता म्हणजे ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. 11 वाजलेत, ऐकणार आहोत चंदू काका सराफ मधुमालती हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
1: चंदू काका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदू काका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: आज ह्या कार्यक्रमात आपण 90s च्या दशकातील लोकप्रिय गीत ऐकणार आहोत. तत्पूर्वी एक संदेश.

चंदूकाका सराफ मधुमालती ह्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे ह्या चित्रपटातलं लता मंगेशकर आणि कुमार सानू यांच्या युगल स्वरातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे जतीन ललित यांचं.

परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी

0: पेठ्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला, अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह दोन स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

जो जीता वो सिकंदर या चित्रपटातलं उदित नारायण आणि साधना सरगम यांच्या युगल स्वरातलं हे गीत, मजरू सुलतानपुरी यांचं संगीत, जतीन ललित यांचं.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: नवीन घर आणि नवीन गाडीचं तुमचं स्वप्न होईल आता साकार।
2: विश्वेश्वर बँक देईल तुमच्या स्वप्नांना आकार।
1: गृह खरेदी असो किंवा नवीन वाहन खरेदी, विश्वेश्वर बँक सदैव तुमच्या पाठीशी।
2: विश्वेश्वर बँकेतर्फे अतिशय किफायतशीर व्याजदरावर गृह कर्ज आणि वाहन कर्ज,
1: सहज सोपी कर्ज प्रक्रिया आणि त्वरित कर्ज मंजुरी, अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
2: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजान्त लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। फोन 93 56 360 175।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: एनडीए मध्ये जायचंय,
2: 11वी पासूनच तयारीला लागा.
1: 11वी 12वी आणि एनडीएच्या कोचिंग साठी अपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
2: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
3: मी करता एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
4: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
5: माझी हाईट 6'6", कमावलेलं दणकट शरीर आहे पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
6: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
7: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
8: डर चित्रपटातलं उदित नारायण यांच्या स्वरातलं आनंद बक्षी यांचं हे गीत, संगीत आहे शिवहरी यांचं.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
4: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत

0: आणि
1: लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे
0: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय। डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।
2: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे कडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग नाट्य नृत्य संगीत वाचन यांचे एकत्र योग प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा उपक्रम अनुभव इथे पहा चित्र दागिने वस्त्रे शिल्प यांचा अनोखा ठेवा
3: जपूरदा आर्ट अँड कल्चरल म्युझियम खुर्जे।
4: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा
4: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे।

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर लोणचाचा तयार मसाला
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध. कागद

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोड वरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: है तो टेलीलॉ के ऐप, वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 888-94-2222।
2: एनडीए मध्ये जायचंय,
3: 11वी पासूनच तयारीला लागा।
2: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे, संपर्क 9850880058।
3: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058।
4: श्रोते हो नमस्कार, तुमच्या चेहऱ्यावरचा चष्मात जावा असं तुम्हाला वाटत असेल तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश

0: गुले हे आज आपल्याला कोणत्या पद्धतीने असे उपचार करता येतात त्याची माहिती देणार आहेत.
1: लॅसिक शस्त्रक्रियेने रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी टेक्नॉलॉजीमध्ये क्रांती घडून आणली आहे. या नाविन्यपूर्ण प्रक्रियेमध्ये कॉर्न्याचा आकार बदलण्यासाठी प्रगत लेझर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे मायोपिया, हायपरमेट्रोपिया आणि ॲस्टिगमॅटिझम असे चष्म्याचे नंबर दूर करता येतात. चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सवरील अवलंबित्व दूर करण्यासाठी लेझरने दृष्टी सुधारणे हा चांगला पर्याय आहे. कॉन्टुरा व्हिजन लेसिकमध्ये कॉर्नेल वेवफ्रंट आणि कॉर्नेल टोपोग्राफीद्वारे कस्टमाइज लेसिक ट्रीटमेंट केली जाते, ज्याच्यामुळे नाईट व्हिजन आणि कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी क्वालिटी ही स्टँडर्ड लॅसिक पेक्षा चांगली राहते.
0: श्रोते हो, आपल्यालाही आपला चष्मा लॅसिक सर्जरीद्वारे घालवायचा असेल तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 020-414-100 या क्रमांकावर संपर्क करा.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: मुलींनो, बदलत्या आधुनिक काळाशी मैत्री करत आपलं स्मार्ट करिअर घडवा, कसं ते जाणून घ्या। महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या MNVTA तर्फे रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 11 ते 4 पर्यंत मोफत करिअर गायडन्स शिबिर।
2: इंटीरियर डिझाईन, फॅशन डिझायनिंग, फूड प्रोसेसिंग, कॉस्मेटॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, हेरिटेज, ग्राफिक डिझाईन आणि अजून बरंच काही। ह्या क्षेत्रांमधल्या करिअर विषयक संधींबद्दल तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन आणि शंका निरसन।
1: सेमिनार सहभागी होण्यासाठी कॉल करा 8237879841।
2: नोट करा 8237879841।
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। फोन 93556-360-175।
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
5: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अकेले हम अकेले तुम या चित्रपटातलं कुमार सानू अलका याज्ञिक यांच्या युगल स्वरातलं मजरूह सुलतानपूर यांचं हे गीत, संगीत आहे अनु मलिक.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: कागद पेन नाही यावेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि मा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30

0: पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आयकेअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
5: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: खोद्दार या चित्रपटातल्या या गीताबरोबरच चंदुकाका सराफ मधुमालती हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.

0: 11:58 झाली आहेत. जाणून घेणार आहोत ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची 2 दिवसीय बैठक आजपासून नवी दिल्लीत सुरू झाली. या बैठकीचं अध्यक्षस्थान परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर भूषवित आहेत. ब्रिक्स सदस्य देश तसंच भागीदार देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळ प्रमुख या बैठकीत सहभागी झाले आहेत. या बैठकीदरम्यान जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण होणार आहे. दरम्यान या परिषदेसाठी भारतात दाखल झालेल्या विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी स्वतंत्रपणे संवाद साधला. जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशातल्या शेअर बाजाराच्या निर्देशांकात गेले काही दिवस सतत घट दिसून येत होती. मात्र अमेरिका चीन संयुक्त बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी बाजारात जरा सकारात्मक वातावरण दिसून आलं. बाजार उघडला तेव्हा मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 450 अंकांची वाढ झाली आणि तो 75,050 अंकावर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात 169 अंकांची वाढ होऊन तो 23,582 अंकावर पोहोचला. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरमध्ये पोल्ट्री फार्ममध्ये शिरकाव झालेल्या बर्ड फ्ल्यूमुळे या ठिकाणच्या पोल्ट्री व्यवसायाचं कंबरड मोडलं आहे. आतापर्यंत नवापूरमधल्या 14 पोल्ट्री फार्ममध्ये कलिंग प्रक्रिया राबवण्यात आली असून यामध्ये 3,89,781 कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. तसंच 21,61,022 अंडी आणि 499 मेट्रिक टन खाद्य नष्ट करण्यात आलं आहे. या 14 पोल्ट्री फार्ममध्ये सध्या अन्य सफाईची प्रक्रिया सुरू असून आणखी 3 महिने या ठिकाणी कुठलाही व्यवसाय करता येणार नाही. आणखी 54 नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून यामुळे अन्य पोल्ट्री मालकांची देखील धाकधूक वाढली आहे. पंढरपूरमध्ये 5 एकर जागेमध्ये भक्त निवास बांधण्यात येणार आहे. माजी सैनिक कल्याण विभाग, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान आणि पर्यटन विभागाच्या समन्वयातून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची जागा भक्त निवासासाठी विकसित करावी असे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. यासंदर्भात मुंबईत आयोजित बैठकीत देसाई बोलत होते. या होत्या आता म्हणजे ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 12:01 आणि 23 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

या कार्यक्रमात आज आपण माइंड योगाच्या संस्थापिका रुपाली पाटील यांची मुलाखत ऐकणार आहोत. तदनंतर सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. यामध्ये सहभाग आहे प्राची परांजपे आणि सुनीता कुलकर्णी यांचा. लेखन आहे प्राची परांजपे यांचं आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय अर्चना साने यांनी. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत निलिमा पटवर्धन. सुरुवातीला माइंड योगाच्या संस्थापिका रुपाली पाटील यांची मुलाखत ऐकूया.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अर्चना साने तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, सजग जगणं म्हणजे काय असं जर कुणाला विचारलं तर विचारपूर्वक जगण्याची शैली असं उत्तर प्रामुख्याने प्रत्येकाकडून येईल. मग त्यात तुमचं वागणं, बोलणं, आहार, आरोग्य ह्या सगळ्याच गोष्टी येतात. अलीकडे आपण सगळेच आरोग्याविषयी अत्यंत जागरूक झालो आहोत, कारण आरोग्य संपन्न जर तुम्ही असाल तरच आयुष्य नीट जगता येतं. शारीरिक स्वास्थ्य जेवढं महत्वाचं असतं तेवढंच मानसिक स्वास्थ्यही महत्वाचं असतं, किंबहुना ते जास्तच महत्वाचं असतं असंही आपण म्हणू. या विषयावर मोकळेपणाने अलीकडे संवादही साधला जात आहे आणि यासाठी अनेक मार्ग किंवा अनेक पद्धतीसुद्धा उपलब्ध आहेत. त्यातलीच एक नाविन्यपूर्ण पद्धत म्हणजे माइंड योग, अर्थात मनाचा योग. आपल्या एकूणच आरोग्यासाठी योग किती महत्वाचा आहे हे आता संपूर्ण जगाला कळलंय. खरं तर ही एक उत्कृष्ट देणगी भारताने सर्वांना दिली आहे. मग आता माइंड योग म्हणजे नेमकं काय आणि तो किती महत्वाचा आहे याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत माइंड योग फॉर इमोशनल हेल्थ अँड सक्सेसच्या संस्थापक रुपाली पाटील. रुपालीताई ह्या सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत, तसंच सर्टिफाईड हॅपीनेस कोच आणि सर्टिफाईड मेडिटेशन अँड मॅनिफेस्टेशन एक्सपर्ट आहेत. 9 वर्ष त्यांनी एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी केली. नोकरी दरम्यान स्वतःला आलेल्या मानसिक तणावातूनच त्या माइंड योगकडे वळल्या आणि सखोल अभ्यास करून माइंड योग त्यांनी डिझाईन पण केलं. गेली 8 वर्ष त्या याविषयी अनेकांना मार्गदर्शन करत आहेत. आपणही आज त्यांच्याकडून याबद्दल जाणून घेणार आहोत. रुपालीताई नमस्कार आणि स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार अर्चनाताई आणि थँक्यू सो मच, इतकं छान इंट्रोडक्शन तुम्ही दिलंय माझं.
0: पहिलाच प्रश्न मला असं मनात सारखा येतो की योग आणि माइंड योग यामध्ये नेमका काय फरक आहे आणि माइंड योगची सुरुवात कशी झाली?
1: आपण शारीरिक आरोग्याबद्दल सजग आहोत बरोबर. रोज योगा करणं, वॉकला जाणं, थोडंसं डाएट व्यवस्थित खाणं याविषयी आपण सजग आहोत.

0: किंवा शरीराचं वजन कमी झालं पाहिजे याबद्दल सगळे अगदी अवेअर आहेत. पण मग शरीरासाठी तुम्ही हे करताय तर तुम्ही कधी हा विचार केलाय का की आपण मनासाठी, भावनिक आरोग्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी काय करतो?
1: बरोबर,
0: मनावर नाही का वजन तुमच्या? जुन्या आठवणी, एखादा स्ट्रेस, टेन्शन, अति विचार कुठल्याही गोष्टीचा, हे सगळं तुमच्या मनावर वजन आहे. बरोबर, मग ते कसं तुम्ही घालवणार? घालवलंय कधी ते वजन कमी करायचा विचार केलाय? हा शब्द सुद्धा बऱ्याच जणांना पहिल्यांदा कळला असेल की याच्या मनावर सुद्धा वजन असतं.
1: ओझ, आपण
0: ओझ ज्याला म्हणतो, हो हो अगदी, ओझ ज्याला म्हणतो मनावरचं. तर हे ओझ कमी करण्यासाठी जी ओव्हर थिंकिंग, एन्झायटी, वरीज या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा कमी केल्या गेल्या पाहिजेत. जसा योगा शरीरासाठी आपण रोज करतो, तसंच मनाला हेल्दी ठेवण्यासाठी, मनावरचं ओझ कमी करण्यासाठी सुद्धा रोज एक्सरसाइज किंवा त्याला आपण टेक्निक्स म्हणतो. आता मनासाठी काही आपण फिजिकल एक्सरसाइज नाही करणार आहोत, काही टेक्निक्स असतात की जर एन्झायटी असेल तर काय केलं पाहिजे, ओव्हर थिंकिंग होतीये तर काय केलं पाहिजे. सो त्या गोष्टी तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
1: बर,
0: म्हणजे तुमचं मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी माइंड योगा.
1: बर, म्हणजे ही संकल्पना खरंच खूप छान आहे. हिलिंगसाठी तुमच्याकडे अनेक जण येत असतील,
0: हो,
1: मग त्यांना नेमका कोणत्या समस्या असतात, प्रश्न असतात जे तुम्हाला दिसतात?
0: आजकाल मी बघतीय की मायग्रेन, एन्झायटी, बीपी, थायरॉइड हे इश्यूज, म्हणजे दिवसातून 4-5-6 कॉल्स तर मला हे असेच असतात. खूप स्ट्रेस जेंट्स मध्ये किंवा शोल्डर पेन, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळे ऍक्च्युली सायकोसोमॅटिक इश्यूज आहेत.
1: बर,
0: सायकोसोमॅटिक म्हणजे ऍक्च्युली एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर पर्सन जो आहे तो काही शोल्डरवर ओझ घेऊन काम नाही करते, मग त्याचं शोल्डर पेन का होत आहे?
1: Okay.
0: बरोबर. तर तुम्ही जो स्ट्रेस घेताय, तुम्ही जी निगेटिव्हिटी किंवा जे टेन्शन मनामध्ये कॅरी करतायत, मग ते तुमच्या फॅमिलीचं असू शकतं, घराचं, कुठलंही असू शकतं, किंवा लहानपणापासून कुठल्या जिम्मेदारीवर तुम्ही जगत आलेला आहात, की त्यामुळे काय होतं, हे विचार इतके जास्त होतात की आपल्या शरीरात लिटरली निगेटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात. तसंच आपण ज्याला हॉर्मोन्स म्हणत असतो, वेगवेगळे श्राव श्रवत असा, एक चांगले श्राव पण असतात, आनंदी असलो की पॉझिटिव्ह केमिकल्स सिक्रेट होतात, आणि स्ट्रेसमध्ये असलो की निगेटिव्ह केमिकल्स आपल्या शरीरात सिक्रेट होतात, आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत. मग हे केमिकल्स कुठे जातील? ते जातात तुमच्या त्या बॉडी पार्टवर अफेक्ट करतात. ज्यांचं शोल्डर पेन होतंय, ते श्राव त्यांच्या त्या शोल्डरमध्ये जमा झाले आणि तिथं त्यांचं ओझं क्रिएट व्हायला सुरुवात झाली, आणि म्हणून त्यांना शोल्डर पेन, यालाच सायकोसोमॅटिक म्हणतात, की जे तुमच्या विचारांनी मेंटल आणि इमोशनली तुम्ही इम्बॅलेन्स झालेला आहात, म्हणून तुमच्या शरीरात हे केमिकल्स सिक्रेट होत गेलेत आणि म्हणून हे आजार. ब्लड प्रेशर तेच आहे. ब्लड प्रेशर हा इश्यू नाहीये, इश्यू हा आहे की तुम्ही कसे विचार करतायत, किती कॅरी करतायत आणि किती त्या गोष्टीचं टेन्शन घेतायत, आणि इतकं टेन्शन घेतलं की ते ब्लडमध्ये टेन्शन जायला लागलं, इतकं टेन्शन घेतलं की ते केमिकल्स तुमच्या शोल्डरमध्ये जमा व्हायला सुरुवात झाली, इतकं जमा झालं की ते तुमच्या घशात जाऊन स्ट्रक झालं आणि मग तुम्हाला थायरॉइडचे इश्यूज सुरू झाले, ते डोक्यात जाऊन बसले की मायग्रेन. खूप मी आजकाल ऐकते ना की रुपाली रोज गोळी खाल्ल्याशिवाय मला आराम मिळत नाही. तर मायग्रेनसाठी गोळीची गरजच नाहीये. तुम्ही एकदा माइंड योगा करायला घेतलं की मॅक्सिमम 8 दिवसात तुमचा मायग्रेन बरा होतो विदाउट गोळ्या.
1: अरे वा,
0: हो
1: छान. आता मनाचे म्हणजे ते भावनिक आहे.
0: बरोबर,
1: मग त्यासाठी पण तुम्हाला काहीतरी ध्यान करणं किंवा असं ह्या गोष्टी असतील ना त्याच्यात?
0: नक्कीच, अगदी अगदी बरोबर. सो त्यामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की जशी निगेटिव्हिटी आहे, है ना, निगेटिव्हिटी ऍक्च्युली रॉंग आहे असं मी म्हणणार नाही, ह्युमन टेंडन्सी आहे. तशीच वर्षानुवर्ष आपण आईला तसं बघितलं टेन्शन घेताना, बाबांना बघितलं निगेटिव्ह विचार करताना, बोलताना, सोसायटी तशीच आहे. बरोबर, त्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी आपल्या मनात जमत जाते, आपल्या बोलण्यातून सुद्धा निगेटिव्हिटीच जाते. ओके, तर हे बघा, इथं आहे ना आपल्या मनाचं आणि ब्रेनचं कनेक्शन आहे. तुम्ही जे शब्द सारखे सारखे रिपीट करतात, तुमचा ब्रेन त्याला खरं मानायला सुरुवात करतो. तुम्ही जर म्हटलात की मला दुखतंय, मला त्रास आहे, माझ्या आयुष्यात खूप टेन्शन आहे, तर तुमचा ब्रेन नेहमी टेन्शनच शोधत राहतो आणि तुम्ही टेन्शनच अट्रॅक्ट कर
1: घेता. बरोबर,
0: मग यावर आपल्याला माइंड योगाची टेक्निक्स असतात की आपल्याला हे थॉट रिप्लेस करायचे असतात. थॉट रिप्लेस करण्याच्या टेक्निक्स आहेत, त्या आपण त्यामध्ये शिकतो आणि ते करणं गरजेचं आहे. थॉट रिप्लेस करणं म्हणजे काय, की सिच्युएशन तर बदलत नाही, पण त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिट

0: इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात,
1: बरोबर,
0: ते महत्वाचं आहे. हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
1: बरं,
0: म्हणजे काय की अरे मला नेहमीच हा त्रास आहे ग, माझं आयुष्य सहज नाहीच आहे, मला खूप त्रास आहे माझ्या आयुष्यात, किंवा हे माझ्यासोबतच का घडतंय. जर तुम्ही हाच विचार करत बसलात ना, तर तुमचा ब्रेन निगेटिव्ह गोष्टीच अट्रॅक्ट करत राहील, कारण तुम्ही सतत तो विचार करताय.
1: बरोबर.
0: तर मग त्या सिच्युएशनला आपल्याला बदलता येत नाही. पण मग इंटरप्रिटेशन म्हणजे काय, की ही सिच्युएशन मला काय शिकवतीये, किंवा मी किती स्ट्रॉंग होणार या सिच्युएशन मध्ये, हा जर अँगल तुम्ही दिलात, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात की हा अँगल कसा द्यायचा. अँगल बदलला की आपल्याला ऑटोमॅटिक बेटर फील होतं, म्हणजे तो स्ट्रेसमुळे जे निगेटिव्ह केमिकल सिक्रेट होणार होते त्याला तुम्ही चेंज करून अगदी न्यूट्रल तरी आणला. अगदी पॉझिटिव्ह आनंद नाही वाटत आहे तुम्हाला, पण तुम्ही न्यूट्रलवर तर आलात, म्हणजे ऍटलीस्ट ते निगेटिव्ह केमिकल सिक्रेट नाही झाले.
1: बरोबर. नकारात्मक विचार तुमच्यात यायला लागले की तुमचा मेंदू पण त्याच गोष्टी कॅच करायला लागतो, आणि मग त्यातूनच तुमचं सगळं, मग अलीकडे तर डिप्रेशन म्हणा, फ्रस्ट्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या वाढत चालल्यात, की तुम्ही तो ताण कसा स्वीकारता यावर ते सगळं अवलंबून असतं.
0: बरोबर
1: बरोबर. ह्यासाठी तुम्हाला इमोशनल स्ट्रेंथ तुमची वाढवणं खूप आवश्यक असतं. मग ती वाढवण्यासाठी कशी सुरुवात आणि कुठून करायची?
0: अगदी महत्वाचा हा प्रश्न आहे, कारण इथूनच सुरुवात होते खरी तर, की इमोशनल स्ट्रेंथ म्हणजे काय, किंवा ती कुठून सुरुवात करायची रुपाली, है ना. आधी अवेअरनेस, म्हणजे कळलं पाहिजे की मला काय होतंय.
1: गुड.
0: म्हणजे शॉर्टमध्ये मी सांगेल की तुमच्या भावनांना, इमोशन्सला तुम्हाला नाव देता आलं पाहिजे.
1: बर.
0: आपल्याला काय माहिती असतं, मला वाईट वाटलं एवढं एकच कळतं, किंवा मला काय होतंय मला कळत
1: नाही,
0: है ना, त्रास होतोय, अनिजी होतोय, मी पडले आणि मला लागलं, तर मी आईला सांगेल तरी की अगं आई मला इथं लागलं, किंवा गुडघ्याला खरचटलं, पण मनात जे होतंय ना ते सांगता येत नाही, कळत नाही. सो ते ओळखा आधी की तुम्हाला काय होतंय, आणि काय होतंय म्हणजे तुम्हाला राग येतोय का एखाद्या सिच्युएशनचा, म्हणजे त्या भावनांना तुम्ही नावं द्यायला शिका, की मला दुःख वाटतंय का, फिअर आहे का, भीती आहे का कुठल्या गोष्टीची.
1: बरोबर.
0: है ना. सेकंड स्टेप आहे एक्सेप्टन्स. मी स्वीकारलं की हो मला राग आला ह्या गोष्टीवर, नथिंग रॉंग इन दॅट. ह्युमन माइंड आहे, इमोशन्स दिले आहेत, जसे पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत तसे निगेटिव्ह इमोशन्स पण आहेत, तर त्याला एक्सेप्ट करा. आपण जनरली ना त्यांना दाबतो किंवा इग्नोर करतो. तर पहिल्यांदा अवेअरनेस गरजेचं आहे, त्याला नावं द्या, आणि दुसरी स्टेप त्याला एक्सेप्ट करा. सो अवेअरनेस, एक्सेप्टन्स हे महत्वाचं आहे.
1: हीच सुरुवात असं म्हणायला हरकत,
0: सुरुवात आपली असली पाहिजे. आणि मग पुढच्या स्टेप्स येतात हिलिंग. एक्सेप्टन्स जर तुम्ही केलं नाही तर हिलिंगच होणार नाही. म्हणजे तुम्ही जर सांगितलं नाही की मला पोट दुखतंय, तर ते हील कसं होणार, कसं कळेल,
1: औषध
0: कसं देणार ना. सो यामध्ये आपण काय करू शकतो, की कळलं की एक्सेप्टन्स पण आला, मग आता हील कसं करायचं. सो जसं मी मगाशी म्हटले, थॉट रिप्लेसमेंट, ओके, ते तुम्ही करू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, रोज 2 मिनिट किंवा 5 मिनिट एका जागी शांत बसून आहे ना, तुमच्या मनात काय चाललंय ते ऑब्झर्व करा. कसं करायचंय, आपला मोबाईल आजकाल आहेच ना, अलार्म सेट करा, 2 मिनिटाचा जरी असेल तरी चालेल, मग त्या 2 मिनिटात कोणी आवाज दिला इकडे तिकडे लक्ष देऊ नका, अलार्म सेट करा, त्याला इथं ठेवा, आणि डोळे बंद करून लिटरली तुमचं शरीर स्कॅन करा. की माझ्या डोक्यात मला ताण फील होतोय का, माझ्या छातीत मला ताण फील होतोय का, माझ्या कुठल्या बॉडी पार्ट मध्ये मला ताण फील होतोय, तो फील करा. आणि श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत हा ताण मी रिलीज करायचा प्रयत्न करते. सी, पहिल्यांदाच तुम्हाला रिलीज करता येईल असं नाही, म्हणून अगदी उदास की व्हायची पण गरज नाहीये. नंतर नंतर तुम्हाला ते जमायला सुरुवात होते. मग 2 मिनिटाचं तुम्ही 5 मिनिटही करायला लागणार, तुम्हाला छान वाटेल की अरे मला छान वाटतंय, म्हणजे रिलीजच करायचं होतं की बस एवढंच तुम्ही करायला घेतलंस सुरुवात.
1: खूपच सुंदर गोष्ट सांगितली, आणि ही इतकी सोपी आहे.
0: हो,
1: म्हणजे म्हटलं तर सोपी आहे.
0: हो,
1: पण यातनं शिकायचं आहे. जसं तुम्ही म्हणालात की एक सुरुवात प्रयत्न नक्की करायला पाहिजेत, सकारात्मक विचार करायचं तर हे सोपंच आहे.
0: हो,
1: आणि हे विनाखर्च आहे.
0: हो,
1: आणि तुम्हाला खूप त्यासाठी टाइम मॅनेजमेंटची गरज नाही, खूप वेळ द्यायचा असं नाहीये.
0: इथं मी अजून ऍड करेल, आपण योगा जो करतो फिजिकल योगा, त्याला ऍटलीस्ट 1/2 तास द्यावा लागतो. 1/2 तास मला जिमला जायचंय किंवा 1/2 तास मला वॉकला जायचंय. मे बी माइंड योगासाठी तुम्ही अगदी 2-2 मिनिट जरी दिले, तुमच्या कामातूनच द्या. म्हणजे तुम्ही अगदी ऑफिसच्या मीटिंगमध्ये बसलेला असाल,
1: बरोबर,
0: तुम्ही सपोज 5 मिनिट लवकर आलात, तुम्ही त्या 5 मिनिटात सुद्धा माइंड योगा करू शकता की मला ह्या मोमेंटला शांत करायचंय. यामध्ये तुम्ही श्वास घेतला आणि श्वास सोडताना पटकन थोडंसं तोंडाने जेव्हा आपण श्वास सोडतो ना, सगळेजण करून बघू शकतात जे मला आता ऐकतायत, लांब श्वास घ्यायचा

0: अशा पद्धतीने श्वास थोडा लांब सोडायचा आहे. मी थोडं शॉर्टमध्ये सांगितलं आत्ता, जितका श्वास घेतला त्याच्या डबल तुम्ही तोंडाने श्वास सोडा इमिजिएटली. म्हणजे याला आम्ही इमिजिएट हिलिंग असं नाव दिलेलं आहे, क्विक हिलिंग नाव दिलेलं आहे. आता या मोमेंटला जरी तुम्ही स्ट्रेसमध्ये किंवा अनइझी मोडमध्ये असाल, कुठल्याही इमोशनल स्ट्रेससाठी हे बेस्ट सोल्युशन आहे की नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने एक्झेल करा. फक्त लांब एक्झेल करायचं, जितका श्वास घेतलाय त्याच्या डबल एक्झेल करा, इमिजिएट तुम्ही बेटर फील करणार. रोजच्या प्रॅक्टिससाठी जसं मी तुम्हाला म्हटलं की मला जर चेस्टमध्ये अनइझी वाटतंय तर तो श्वास चेस्टमध्ये घ्यायचा प्रयत्न करायचा. जर तुम्हाला वाटतंय की मला डोक्यात अनइझी होतंय, मायग्रेन जसं मी म्हटलं, तर त्या श्वासाला डिरेक्शन द्यायची आपल्या डोक्याकडे. फोकस करा, तुमच्या डोक्याकडे फोकस करा, ऑटोमॅटिक श्वास तिथं जातो आणि एक्झेल करताना तोंडाने करा. सुपर पॉवरफुल टेक्निक आहे आणि अशी होणारी आहे.
1: वा क्या बात है. yes. रुपाली ताई खूप छान तुम्ही सांगताय, अगदी प्रात्यक्षिकांसहित तुम्ही सांगताय. खूप इंटरेस्टिंग टप्प्यावर आपण आलो आहोत आणि आपण महिलांसाठीच्या कार्यक्रमात बोलतोय. एक पहिला प्रश्न जो येतो मनात की आपण सध्या बघतो की साधारणपणे 35 नंतर स्त्रियांना अनेक शारीरिक आजार त्यांना सामोरं जावं लागतंय, अक्षरशः ते आव्हान म्हणून त्यांच्यासमोर उभं राहते. तर ह्या आव्हानांना सामोरं कसं जायचं आणि त्याच्यात माइंड योग किती मदत करू शकतं?
0: सो सगळ्यात आधी मी तुम्हाला इथं सांगेल, 35 वर्षांपुढील स्त्रिया, तर यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की मैत्रिणींनो, तुम्ही फक्त आई, बायको, सून किंवा मुलगी नाही आहात, तुम्ही एक इंडिव्हिज्युअल पर्सन पण आहात की नाही, एक इमोशनल आणि फिजिकल बिईंग आहात. तुमचं पण दुखणं खुपणं आहेच. सो त्यावर पण फोकस करणं गरजेचं आहे हे असं मनात ठासून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. आपण काय करतो ना की मी आई आहे, मी बायको आहे, तर मला ह्याच रिस्पॉन्सिबिलिटी
1: आहेत, म्हणजे कुटुंबासाठी वाहून घेणं हेच माझं काम आहे आणि यातच ती जाते, स्वतःकडे बघत नाही. आणि जेव्हा किंवा तरी काहीतरी कुरकुरायला लागतं शरीर आणि जेव्हा मन अस्वस्थ होतं तोपर्यंत बराच उशीर
0: झालेला असतो. अगदी बरोबर. त्यामुळे तुमचा प्रश्न अगदी महत्वाचा आहे की आत्ताच, दिस इज दी राईट टाइम, आत्ताच तुम्ही स्वतःला एक्सेप्ट करा की मी सुद्धा एक इंडिव्हिज्युअल बिईंग आहे आणि मला माझी काळजी घेणं गरजेचं आहे. सी 30-35 वर्षापर्यंत आपलं शरीर थोडं स्ट्रॉंग असतं, म्हणजे ऑटोमॅटिकली ते स्वतःला हील करत असतं. पण 35 वर्षानंतर काय होतं, शरीरामध्ये चेंजेस व्हायला सुरुवात होतात. म्हणजे असं समजा की आता माझं घर छोटं होतं, हे ना, नवीन आता फॅमिली वाढल्यावर आपण नाही फर्निचर चेंज करतो, इकडचं तिकडे ठेवलं. सिमिलरली आपल्या शरीरात तसेच हॉर्मोनल चेंजेस होतात. जे आतापर्यंत स्मूथली काम करत होते, तर त्याला जे बऱ्याच बायका ऍक्च्युली याला डिनाईंग मोडमध्ये जातात किंवा नाही मला काही होत नाहीये किंवा ते दाबण्याचा प्रयत्न करतात. दाबण्याची गरजच नाहीये, प्रत्येकाला होतं 35 वर्षानंतर, हे सगळ्यांनाच होतं. तर ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. तुमच्या शरीरात सुद्धा वेगळी सेटिंग होते तर तिला एक्सेप्ट करा. मग ह्या पिरियडमध्ये हॉर्मोनल चेंजेस, मूड स्विंग्स, एनर्जी लो होणं, ह्या गोष्टी होतात. तर ह्या गोष्टी एक्सेप्ट करणं महत्वाचं आहे आणि त्यावर सोल्युशन्स, म्हणजे काय की तुम्ही त्याला मेडिटेशन करायला घ्या, माइंड योगा करायला घ्या. माइंड योगा अत्यंत महत्वाचा आहे. तुम्ही माइंड योगा करायला घेतलात की सगळ्या गोष्टी तुमच्या सुरळीत व्हायला सुरुवात होते. सेल्फ लव्ह, सेल्फ केअर, तुम्हाला दुखतं खुपतंय तर त्यावर काळजी घ्या, त्यावर फोकस करा, इग्नोर करू नका.
1: बरोबर.
0: सो हे खूप महत्वाचं आहे.
1: म्हणजे तुम्ही म्हणाला सेल्फ लव्ह, सेल्फ रिस्पेक्ट आपण तोही घेता येईल. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण स्वतःला इतकं कमी लेखतो आणि सगळ्या कुटुंबासाठी झोकून देताना मी माझं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे हे पूर्णपणे ती विसरलेली असते स्त्री. तर रुपालीताई, आपण आता हे सगळं बोलतोय की मनाचं आरोग्य जपण्यासाठी आणि ते वाढवण्यासाठी आपण काय काय करायला हवं किंवा कोणकोणत्या टप्प्यात कसं वागायला हवं, तर मॅनिफेस्टेशन आणि माइंड योग, तर हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, हे त्याचाच भाग आहे काय, म्हणजे काय सांगाल?
0: हा, मॅनिफेस्टेशन असं समजा, माइंड योगा हा मॅनिफेस्टेशनची प्री रिक्विजिट आहे, पहिली स्टेप.
1: ओके.
0: तर मॅनिफेस्टेशन आधी समजून घेऊयात. ओके. मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमच्या विश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही अट्रॅक्ट करतात. मॅनिफेस्टेशन, मग तुम्हाला पहिल्यांदा विचार येतो की मला हे असं हवं आहे, बिझनेसमध्ये प्रमोशन, बरोबर, हा विचार आपल्या मनात आला. मग त्याच्यावर तुमचा किती विश्वास आहे की मी खरंच प्रमोशन अट्रॅक्ट करू शकते का, बरोबर. सो मन, इमोशन्स आणि विश्वास, तर ह्या तीनही गोष्टी परत कुणाशी रिलेटेड आहेत, मनाशीच रिलेटेड आहेत. बरोबर. म्हणजे काय, जर तुमचं मन हेल्दी नसेल किंवा मन दुःखी असेल तर काय होईल, निगेटिव्ह विचार येतील, निगेटिव्ह इमोशन्स क्रिएट होतील.

0: आणि निगेटिव्ह इमोशन्सला कुठून विश्वास येईल? बरोबर. म्हणजे काय की तुम्ही मॅनिफेस्टेशन निगेटिव्ह वेने करतात. आपला ब्रेनला, सबकॉन्शियस माइंडला आहे ना, लॉजिक इलॉजिकल राईट रॉंग हे नाही समजत. तुम्ही काय रिपीटेडली विचार करतायत ते तो खरं मांडतो. सिम्पल. बरोबर. मग जर तुम्ही आपल्याला मॅनिफेस्टेशन तर आपण चांगलं केलं पाहिजे की नाही, की अरे माझं प्रमोशन व्हायला पाहिजे, माझ्या मुलांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत, मी मोठ्या घरात शिफ्ट व्हावं. बरोबर. पण आपण काय विचार करतो की अरे मोठ्या घरात मला शिफ्ट होता येईल की नाही, बिल्डर देईल की नाही, म्हणजे काय,
1: सतत भीती आणि नकारात्मकता.
0: बरोबर. मग आता याच्यावर काम करण्यासाठी माइंड योगा आहे. म्हणजे जर तेव्हा तुम्ही माइंड योगाच्या माध्यमाने मन स्ट्रॉंग केलं, भावना तुमच्या करेक्ट केल्या की ऑटोमॅटिक तुमचे विचार पॉझिटिव्ह होतात, मन शांत होतं, इमोशन्स पॉझिटिव्ह होतात, आणि पॉझिटिव्ह मन पॉझिटिव्ह इमोशन्सवर तुमचा विश्वास, तुमचा कॉन्फिडन्स स्ट्रॉंग होतो, आणि मग तुमचं मॅनिफेस्टेशन काम करतं.
1: बरोबर.
0: जनरली काय होतंय आजकाल, बरेच जण काय म्हणतात, काय नाही गुरु पाली, मॅनिफेस्टेशन काही वर्क नाही करत, लॉ ऑफ अट्रॅक्शन फेक आहे किंवा काम नाही करत. इट्स नॉट ट्रू. ते काम का नाही करत आहे, कारण तुम्ही पहिली स्टेपच मिस केली आहे. तुमच्या मनातच निगेटिव्हिटी आहे, म्हणजे ते मेकॅनिकली करताय, तर ते कुठून होईल,
1: साध्य कसं होईल?
0: म्हणून मग मॅनिफेस्टेशन त्या केसमध्ये वर्क होत नाही. त्यामुळे माइंड योगा ही पहिली स्टेप आहे मॅनिफेस्टेशन करण्याच्या आधीची.
1: छान. म्हणजे आधी तुम्ही त्याकडे वळलं पाहिजे, मन स्थिर केलं पाहिजे, आणि मग त्यानंतर तुम्ही मॅनिफेस्टेशनकडे वळू शकता, आणि मग तिथून तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट्स दिसू शकतात.
0: अगदी 100% दिसतात.
1: ग्रेट ग्रेट. छान. तर मॅनिफेस्टेशन करताना आपण अगदी रोज ज्या करायच्या स्टेप्स असतात, म्हणजे जे टप्पे असतील त्याच्यात, तर ते पार पाडण्यासाठी साधारणपणे किती वेळ लागतो?
0: इथं मी आधी तुम्हाला सांगेल की कुठून मॅनिफेस्टेशन कसं करायला हवं. ओके. सगळ्यात आधी तुम्हाला जे हवंय ते तुम्ही लिहून घ्यायला हवं. आपल्याला वाटतं असं ऐकताना, मला समजलंय, मला कळलंय, हो उद्यापासून मी हे नक्की करेल, उद्यापर्यंत इतके विचार तुमच्या डोक्यात येऊन जातील की मी काल काय शिकले होते ते तुम्ही मिस कराल. किंवा एखादा शब्द जरी मिस केला तरी सुद्धा मॅनिफेस्टेशनवर फरक पडतो. सिम्पल एक्झाम्पल मी देते की मला आज रात्री झोप लागणारच आहे, पण यामध्ये काय होतं, रात्री झोप लागते, एक तास झोप लागते आणि नंतर परत जाग येते. तर शब्द काय असला पाहिजे, मी आज रात्रभर गाड झोपणारच आहे आणि सकाळी 6 फ्रेश माइंडने उठणारच आहे. बघा हे सेंटेन्स किती महत्वाचं आहे. म्हणजे तो फक्त भर हा शब्द राहून गेला होता ना, तरी तुमच्या मनाला ते कळलं नाही, रात्री झोप लागली कारण तुम्ही मॅनिफेस्टेशन करत होतात, पण शब्द तुमचा अर्धच अर्धवट होता. किंवा मला बेस्ट सॅलरीचा, बेस्ट लोकेशनचा जॉब मी मिळवणारच आहे, तेव्हा युनिव्हर्सला सुद्धा ते पॉझिटिव्ह मेसेजेस करेक्ट जातात आणि मग तुम्ही व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. त्यामुळे सगळ्यात पहिली पायरी आहे की तुम्ही ते लिहून घेतलं पाहिजे आणि करेक्ट वेने लिहिलं पाहिजे, त्याच्यात निगेटिव्ह शब्द येता कामा नये.
1: म्हणजे जे तुम्हाला हवंय, जसं हवंय ते त्या पद्धतीने तुम्ही लिहून तुमच्या मनावर बिंबवलं,
0: हा,
1: की ते कुठेतरी वर्क करतं.
0: बरोबर. ते जसं तुम्ही रिपीट करत जातात ना, मग ते मनात बिंबलं जातं, लगेचच नाही होत. कारण आज आपण वेगळा विचार करतो, उद्या 2-4 शब्द बदलतात आपण मनामध्ये ह्या गोष्टी, म्हणून लिहिणं गरजेचं आहे. आणि लिहिल्यानंतर परत वाचा की मी रात्री गाढ झोपणार आहे की रात्रभर मला गाढ झोप येणारच आहे, यातला फरक समजून घ्या आणि मग तुम्ही तुमचे ध्येय, तुमचे गोल्स व्यवस्थित मॅनिफेस्ट करू शकतात. यामध्ये मी क्विक श्रोत्यांना एक टेक्निक पण सांगेल की तुम्ही एखादा गोल कसा अचीव करू शकता. त्यासाठी तुम्ही 5-5-5 ही टेक्निक यूज करू शकतात. म्हणजे एखादा गोल तुम्ही लिहिला, किंवा तुम्ही गोल दुसऱ्यांसाठी पण लिहू शकतात की माझा मुलगा मन लावून दररोज अभ्यास करतच आहे. माझा मुलगा अभ्यास करत आहे हे सुद्धा सफिशियंट नाहीये. ओके. तर हा गोल तुम्ही लिहिल्यानंतर, सपोज तुम्ही आज लिहून घेतला, उद्या सकाळी उठल्या अर्धवट झोपेत तुमच्या मनात पहिले मी रात्री काय गोल लिहिलेला आहे हा विचार तुमच्या मनात आला पाहिजे, आणि हा विचार मनातल्या मनात 5 रिपीट करायचा.
1: बर.
0: पूर्ण मन लावून, मी आजचा दिवस माझा आनंदात जाणारच आहे, मी प्रत्येक सिच्युएशन कॉन्फिडेंटली हँडल करणारच आहे, हे 5 सकाळी अर्धवट झोपेत. तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह असतं अर्धवट झोपेत, तेव्हा मॅनिफेस्टेशन छान काम करतं. म्हणजे आज मला जे श्रोते ऐकतात, त्यांनी हा प्रोग्राम आता तुमचा जर दुपारी असेल आणि जर त्यांनी आज दुपारी जरी उद्यासाठीचा जरी गोल त्यांनी लिहिला, उद्याच ते गोल अचीव्ह करून टाकतील. त्यांना अजून इतकी एक्सपर्टी नाहीये, पण जर सेंटेन्स करेक्ट आहे आणि त्यांनी सकाळी 5 मनातल्या मनात रिपीट केला, तर त्या दिवशी त्यांचा गोल अचीव होणार, म्हणजे होणारच. त्यानंतर दुपारी 5 हा गोल लिहून काढायचा, थोडस व्हिज्युअलाइज करायचं, इमॅजिन करायचं. म्हणजे काय की मी कॉन्फिडेंट रुपाली कशी असेल असं मनातल्या मनात बघा, स्वतःला व्हिज्युअलाइज करा, आणि रात्री झोपताना परत 5 लिहून काढायचं

0: व्हिज्युलाइज करायचं की कॉन्फिडंट रुपाली कशी आहे, आणि झोपताना आहे ना तोच विचार करत करत झोपून जायचं. म्हणजे 5, 6, 10 वेळा किती वेळा तुमच्या मनात तो विचार येतोय तोच विचार करत करत झोपून जा. कारण सकाळची आणि रात्रीची वेळ अमेझिंग असते, बेस्ट असते तुमच्या मॅनिफेस्टेशनसाठी.
1: पण यात तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट जी सांगितली की हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता. म्हणजे एखादी व्यक्ती मनाने खचलीये आणि काहीच करू इच्छित नाहीये, तर हे तुम्ही इतरांसाठी सुद्धा करू शकता की जेणेकरून त्याच्या मनात ते बिंबलं जाईल, त्याच्यापर्यंत पोहोचतील. रुपालीताई, आपण पाहतो की वयाच्या प्रत्येक टप्प्यावर भावनिक गरजा बदलतात, तर सहजच मनात असा विचार येतो की मग हे माइंड योग किंवा मॅनिफेस्टेशन ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याला काही वयोमर्यादा असते का?
0: हो, माइंड योगा ऍक्च्युली सगळ्यांसाठीच आहे, अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत आहे. फक्त याच्यामध्ये मला दोन सेक्शन्स करावे लागतात. म्हणजे 7 वर्षापासून ते 17 वर्षाचा वयोगट मी एका सेक्शनमध्ये घेते आणि 17 वर्षानंतर ते अगदी 80-90 पर्यंत एका वयोगटात येऊ शकतात. फक्त लहान मुलांसाठी 7 ते 17 जे मी सांगितलं हे मुलं अभ्यासात वगैरे भरपूर त्यांना इतरत्र गोष्टी खूप असतात, त्यामुळे मी त्यांना टेक्निक्स नाही शिकवत, त्यांना सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण काम करतो. सो त्यांच्यासाठी आहे स्लीपिंग मेडिटेशन. म्हणजे काय की रात्री मुलं 10:15 झोपायला गेली की तेव्हा मी त्यांचं स्लीपिंग मेडिटेशन घेते आणि त्यामध्ये मुलांच्या ज्या गोष्टी असतात की कॉन्सन्ट्रेशन नाही, कॉन्फिडन्स नाही किंवा इन्फ्लुएन्स मुलं होतात, या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स त्या मेडिटेशन्समध्ये दिल्या जातात. त्या मुलांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात आणि तिथून बदल ऑटोमॅटिक होतात. म्हणजे त्यांना टेक्निक्स न करता सरळ त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर आपण वर्क करतो.
1: ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात की जर त्यांची भावनिक स्थिती जर सशक्त असेल तर पुढे ते प्रत्येक टप्प्यावर ते झेलू शकतील. तर मन, भावना, शरीर हे सगळे एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत?
0: अगदी इंटरेस्टिंग क्वेश्चन हा आहे आणि आय एम हॅपी की तुम्ही हा प्रश्न विचारलात. यासाठी अर्चनाताई तुम्हाला सुद्धा आणि आपल्या श्रोत्यांना एक क्विक एक्सपेरिमेंट मी दाखवते, जे श्रोते आपल्याला ऐकतायत ते सुद्धा करू शकतात. ओके, काय करायचंय सगळ्यांना? सी, आपलं माइंड आणि शरीर, भावना हे सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहेत, आपल्याला त्याला फक्त नीट सांगता येत नाही, माहिती नाही. तर आजचा जो एक्सपेरिमेंट आहे त्याच्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल की अरे आपल्याला फक्त करेक्ट सांगायची गरज आहे आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आणि ते आपलं ऐकतं. त्याच्यासाठी एक सुंदर एक्सपेरिमेंट आहे. आपले दोन्ही हात तुमचे ओपन असले पाहिजे. तर काय करायचंय, आपले जे दोन्ही तळहात आहे, तळहाताच्या ह्या मनगटावर एक लाईन आहे ना, प्रत्येकाच्या मनगटावर एक लाईन असते. हे दोन्ही तळहात लाईन वर लाईन तुम्ही ठेवा आणि अशा पद्धतीने हात वर जोडत जा नमस्कार या सिच्युएशनमध्ये. ओके, बघा तुमचा एक जो बोट आहे तो छोटा आहे, मधला बोट, राईट हँडचा किंवा लेफ्ट हँडचा, मिडल फिंगर एक बोट छोटा आहे. ओके, आपल्याला काय करायचंय, त्या बोटाला पकडायचंय. म्हणजे जो तुमचा लहान बोट आहे दुसऱ्या हाताने, जसं माझा राईट हँडचा छोटा आहे तर मी लेफ्ट हँडने त्याला होल्ड केलं. ओके, डोळे बंद करून अगदी 2 मिनिटांसाठी त्याला सांगा ग्रो लॉंगर, ग्रो लॉंगर, ग्रो लॉंगर. अगदी मनापासून तुम्ही हे त्याला सांगा आणि आता डोळे उघडून हळूवारपणे परत ते जी लाईन आहे ती ठेवा आणि परत हात जोडा. परत तुमचे दोन्ही बोट सरळ झाले, म्हणजे अगदी एक जे छोटं होतं ते परत एकसारखी झाली. हे बघा, आता काही जणांनी ना असं थोडं क्योटिक मोडमध्ये केलं असेल तर त्यांच्या मनाने ऐकलं नसेल, कारण तुम्ही शांत मनाने नाही सांगितलं. थोडस पीसफुली जेव्हा तुम्ही मनाला सांगतात, शरीराला सांगतात, तर ते ऐकतं. सो ह्या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला हे सिद्ध होतं की आपलं मन, तुम्ही जे सांगतात तुमचं मन आणि शरीर ते ऐकतं. त्यामुळे त्याला पॉझिटिव्ह सांगा, शांत मनाने सांगा, म्हणजे तुमचं मॅनिफेस्टेशन सुद्धा 100% वर्क होईल. एनर्जीज कमी जास्त लागतात पण ऐकतं, त्यामुळे धीर सोडायचा नाही. हा तुमचा एक मगाशी प्रश्न होता की किती वेळ लागतो, तर मॅनिफेस्टेशनसाठी प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागू शकतो आणि डिपेंड ऑन दी गोल्स. जर उद्याच उठायचा गोल आहे आणि तुम्ही शांत मनाने सांगितलं तर अगदी उद्या सुद्धा तो गोल कम्प्लीट होईल. पण जर आता तुमचा प्रमोशनचा गोल आहे तर त्याची तर सायकल आहे. प्रमोशनच्या गोलमध्ये लोक जास्त इन्वॉल्ड आहे तर आपल्याला त्या लोकांना सुद्धा एनर्जी द्यावी लागते. तो अजून थोडासा मोठा आणि पुढचा टॉपिक आहे, पण मग तिथं वेळ लागू शकतो. हे गोल लवकर कम्प्लीट होते, म्हणजे शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल असे ते विषय आहेत.
1: मुलाखतीची वेळ संपत आली आहे, अगदी जाता जाता काय सांगाल तुम्ही याचं सार सगळं?
0: जसं मी तुम्हाला मगाशी म्हटले की आपल्याला आपल्या मनाला फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह विचार द्यायचे असतात. सो तुमचे विचार दिवसातून एकदा तरी स्कॅन करा की मी काय विचार करते. सगळ्यांनी, लहान मोठे, जेंट्स लेडीज, सगळ्यांनी दिवसातून एकदा तरी वाटलं तर एक वेळ फिक्स करून घ्यायची की मी रोज दुपारी 2 वाजता माझे विचार स्कॅन करेल की दिवसभरात मी काय विचार केले आणि त्या विचारांना मी कशा पद्धतीने पॉझिटिव्हली करू शकेल. आणि वाटलं तर मी सगळ्यांना एक सांगेल की रोज पॉझिटिव्ह शब्दांचा भरणा वाढवा, तर रोज दिवसातून 5 तरी पॉझिटिव्ह शब्द लिहून काढा.
1: छान,

0: गुड, म्हणजे काय होईल की तुमच्या ब्रेनला ते शब्द मिळतील आणि जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशनसाठी भरभरून पॉझिटिव्ह वर्ड्स मिळतील. सक्सेस, अबंडन्स, बेस्ट हेल्थ, गुड मार्क्स, कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन असे शब्द वाढवत चला, जेणेकरून तुमचं मॅनिफेस्टेशन आणि माइंड पीसफुली राहील.
1: खूप छान रुपाली ताई, इथेहून इतकी छान तुम्ही माहिती माइंड योग बद्दल दिली. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची मुलाखत कशी वाटली? रुपाली पाटील आज आपल्या स्टुडिओत आल्या होत्या, त्यांनी माइंड योग याबद्दल आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे. मनाने तुम्ही एखादी गोष्ट चांगल्या पद्धतीने घेतली तर शरीर तुमचं ते कसं ऐकतं, कशी साथ देतं, या सगळ्या गोष्टींबद्दल त्या अगदी भरभरून बोलल्या आहेत. आणि मला असं वाटतं प्रत्येकाने, जे कोणी हे कार्यक्रम ऐकत असतील, त्या सगळ्यांनी ह्या गोष्टीचा नक्की विचार करावा की पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्यासाठी किती महत्वाचं असतं. आपल्या छोट्या छोट्या ध्येयांपासून ते मोठ्या ध्येयांपर्यंत आपल्याला ते कसं पोहोचवतं. रुपालीताई, तुम्ही इथे आलात, खूप छान माहिती दिलीत, मनापासून धन्यवाद पुणे आकाशवाणीच्या वतीने.
0: थँक्यू सो मच. धन्यवाद अर्चनाताई आणि सगळ्या श्रोत्यांना माझं मनापासून धन्यवाद.
2: माइंड योगाच्या संस्थापिका रुपाली पाटील यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आपण असाच पुढे चालू ठेवणार आहोत, मध्यंतर एक विश्रांती घेणार आहोत.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आता सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सहभाग आहे प्राची परांजपे, सुनीता कुलकर्णी यांचा. लेखन आहे प्राची परांजपे यांचं आणि सूत्रसंचालन आहे अर्चना साने यांचं. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत निलिमा पटवर्धन.
2: मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे सखी विश्व या कार्यक्रमाची. लेखन आहे प्राची परांजपे यांचं, सहभाग सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. ऐकूया सखी विश्व. सखी विश्व.
3: सुनीता सुनीता, दार उघड ग पटकन. 3 मजल्या चढून एक तर दम लागलाय मला आणि हात अगदी थंडगार झालेत बघ.
4: आले आले. अगं काय ग, तुझी कितीही नेहमीची गडबड, बेल वाजवून 2 मिनिटं सुद्धा झाली नाही.
3: उघड दार पटकन.
4: जरा वेळ दम नाही ग तुला. आणि काय ग, हात कशाने एवढे गार झालेत तुझे?
3: अगं एक गंमत आणली आहे ना तुझ्यासाठी, पटकन 2 ग्लास आण.
4: आता हे काय नवीन?
3: अगं ग्लास आण तरी. आणि हा सुनीता, पटकन थंड पाणी पण घेऊन ये बरं का.
4: हे काय, बर्फाचे हिरवे क्यूब्स आणि अख्खा आईस ट्रेस आणलायस की तू?
3: आधी हे 2-2 क्यूब्स घालायचे, त्यात हे असं थंडगार पाणी घालायचं आणि ढवळायचं. मी काय केलं माहितीये का सुनीता?
4: हा,
3: हिरव्या रंगाचे ते काही बर्फाचे नुसते क्यूब्स नाहीयेत किंवा रंग घातला नाहीये, ते आहे इन्स्टंट सरबत.
4: बर.
3: काय माहितीये, म्हणजे बघ, पुदिन्याची पानं मी घेतली, थोडासा मिरचीचा तुकडा घेतला, लिंबू पिळलं, सैंधव मीठ आणि भरपूर साखर घातली आणि मस्त मिक्सर मधनं फिरवलं.
4: बर.
3: आणि मग ते जे काही मिश्रण झालं होतं ना, ते चक्क बर्फाच्या ट्रे मध्ये भरलं आणि सेट होऊ दिलं. हिरवे आईस क्यूब तयार झाले.
4: वा, काय मस्त आहे ग. पण तू काय करशील ना याचा नेम नाही बघ. म्हणजे हे 2-2 क्यूब घालायचे आणि त्यात वरून हे थंडगार पाणी ओतायचं, म्हणजे पुदिना सरबत तयार. असंच ना?
3: एक्झॅक्टली असंच. कसं लागतंय बघ आता.
4: ए काय मस्त लागतंय ग.
3: या अशा उन्हातून आल्यावर ना हे असं थंडगार पुदिन्याचं सरबत मस्त वाटत बघ.
4: न लागायला काय झालंय. किती छान बनवलंयस ग तू. पण ही आयडिया तुझी फार भारी आहे. मी पण आता करीन.
3: नक्की नक्की करून बघ आणि मी येईनच प्यायला.
4: पण काय ग, आता एक तू उन्हातून आलीस, पण गेल्या आठवड्यात सकाळी सकाळी मस्त चालायला गेला होतात ना तुम्ही मला सोडून.
3: हो हो हो, तुला सोडून गेलो हे मात्र खरं आहे आणि तेच सांगायला मी आलीये.
4: अग त्याच दिवशी माझी मॉर्निंग ड्युटी नव्हती का, म्हणून तर मी येऊ शकले नाही ना.
3: तेच सांगते आता सविस्तर. अगं त्या दिवशी 8 मेला आम्ही सगळेजण आपल्या पुणे आकाशवाणीच्या प्रांगणात जमलो सकाळी 6:30 वाजता आणि बरोबर 7 वाजता निघालो. म्हणजे आपली सहल निघते ना 2-2 च्या

0: थोड्या करून अगदी तशा निघालो.
1: वा
0: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
1: बर. आणि मी असं ऐकलंय त्यामध्ये निवेदक होते, आपले इतर अधिकारी होते, तसंच इंजिनियर सेक्शन मधलेही बरेच लोक होते.
0: हो बरोबर ऐकलंय, सगळे सगळे जण होते. आकाशवाणी 90 असं लिहिलेले मस्त पांढऱ्या रंगाचे टी शर्ट आम्ही सगळ्यांनी घातले,
1: वा
0: डोक्यावर छान पांढऱ्या रंगाच्या टोप्या घातल्या आणि गप्पा मारत आकाशवाणी पासून घोषणा देत निघालो. काय घोषणा दिल्या माहिती आहे? मन की वाणी आकाशवाणी, घर घर में बजती आकाशवाणी.
1: वा वा वा वा वा.
0: पुणे केंद्रापासून चालायला सुरुवात केली कुठपर्यंत? शनिवार वाड्यापर्यंत. आणि मग ना आम्ही चालत चालत गेलो, फोटो काढले, आठवणी, गप्पा, चर्चा, ती पण कुठे तर शनिवार वाड्याच्या प्रांगणात.
1: वा, एक इतिहासाचा साक्षीदार गेल्या 90 वर्षात घडलेल्या जिवंत इतिहासाच्या साक्षीदाराच्या आजच्या शिलेदारांना भेटत होता तर.
0: वा वा, आपण निवेदक म्हणजे शिलेदार हे ऐकून काय छान वाटलं. परत चालत आलो, काय मज्जा आली म्हणून सांगू.
1: हो ना,
0: एक तर सकाळचं 7 कोवळं ऊन अंगावर पडत होतं, ते डी व्हिटॅमिन की काय ते भरपूर आम्ही अगदी शोषलं म्हणणार. आणि चालण्याचा व्यायाम होत होताच, शिवाय कित्येक दिवसांनी आम्ही एकमेकांना भेटल्याचा खरा आनंद होता.
1: अगदी खरंय. आणि हा आनंद होणार नाही तर काय, आपल्याकडे प्रत्येक जण त्या त्या ड्युटीच्या वेळी येणार, आपापली कामं करणार आणि जाणार. खूप दिवसांनी सगळे असे एका वेळी भेटल्यामुळे तुम्हाला धम्माल आली असेल चालायला.
0: खरंच खरंच.
1: म्हणजे बघ, आपली आकाशवाणी 90 वर्षांची झाली, इथून निघालेली एक चालायची प्रभात फेरी कुठे जाऊन पोचली तर पुण्याचा सांस्कृतिक वारसा असलेल्या शनिवार वाड्यापर्यंत.
0: हो,
1: दोन सांस्कृतिक वारशांचं मिलन झाल्यासारखं वाटतंय मला तर.
0: काय छान बोललीस ग. आम्ही तिथे शनिवार वाड्याच्या प्रांगणात होतो, भरपूर फोटो वगैरे चालले होते आणि अचानक आपले ज्येष्ठ निवेदक प्रसाद कुलकर्णी सर यांनी हम होंगे का मयाब हे समूह गीत सांगायला सुरुवात केली आणि आम्ही सगळ्यांनी ते म्हटलं.
1: वा वा वा, खरंच खूपच मज्जा केलेली दिसतीये ग तुम्ही तिकडे.
0: हो ग,
1: म्हणजे शनिवार वाड्यात ज्याप्रमाणे आपल्याला जुन्या गोष्टी, इतिहास समोर उभा राहतो, पेशवेकालीन स्पर्श होतो, त्याच पद्धतीने चालताना तुम्हाला खूप भारावून गेल्यासारखं वाटलं.
0: अगदी.
1: आणि आपण 90 वर्षांची ही परंपरा सोबत घेऊन चालतो आहोत असा काहीसा भास तुम्हाला आला असणार.
0: अगं खरंच, म्हणजे असं वाटत होतं की सगळे पूर्वीचे काम करणारे, विविध वाद्य वाजवणारे, सगळे जुने आवाज आमच्या बरोबर चालतायत की काय.
1: वा,
0: वातावरण इतकं भरलेलं होतं ना, मस्त उपक्रमही झाला. यू रिअली मिस्ड इट अँड वी मिस्ड यू टू.

0: आपण मगाशी चालण्याबद्दल बोललो ना,
1: हां
0: त्यावरून मला आठवलं आज काय आहे, तुला माहिती आहे का?
1: आता काय आहे?
0: अगं, आज जागतिक बेडूक उडी दिवस आहे.
1: अरे बापरे, काहीतरीच काय सुनीता.
0: अगं काहीतरीच नाही, खरंच आज बेडूक उडी दिवस आहे. हे जेव्हा मी वाचलं ना, तेव्हा मला वाटलं काहीतरी काय, काहीही आंतरराष्ट्रीय दिवस साजरे करतात. थोडी गंमतही वाटली बरं का. बेडूक उडी ही आपण खरंच किती लहान वयात शिकलो होतो ना,
1: हो,
0: म्हणजे तेव्हा किती सटासट बेडूक उड्या मारत आपण एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत जात होतो. शिशु वर्गातला आठवते ना तुला?
1: हो
0: है
1: तर किती बेडूक उड्या मारल्यात ग. पण हेच बेडूक उडी मारणं आताच्या आपल्या वयात किती अवघड होऊन जातं बघ.
0: खरंय. पण तुला माहिती आहे का, बेडूक उडी मारण्याचे खूप फायदे देखील आहेत बरं का.
1: बर, असा नव्हता बाई विचार केला कधी.
0: बघ हा,
1: हां
0: म्हणजे चपळता अंगामध्ये येते तुमच्या,
1: हो.
0: शिवाय पायाचे स्नायूही बळकट होतात, आणि सगळ्यात महत्वाचं पोट कमी व्हायला मदत होते.
1: खरंच की काय, चला सुरू करूया मारायला बेडूक उड्या.
0: चला.
1: जागतिक बेडूक उडी हा काही खरं महत्वाचा दिवस नाही हे तुलाही माहिती आहे. आपण उगीच गप्पा मारतोय म्हणून त्यानिमित्तानं बोललो. पण काय गं, किती वेगळ्या वेगळ्या उड्या मारायचो आपण लहानपणी.
0: खरंय.
1: म्हणजे बघ, बेडूक उडी तर झालीच, आम्ही ना ते असं ओणवं होऊन काहीतरी उंट चाल चालायचो.
0: हा, आणि तुला हे आठवतंय का गं, दोन पाय बांधून तीन पायांची शर्यत, घुंगर काठी आणि शिवाय लंगडी,
1: हो ग.
0: या सगळ्यातून वाटतंय पण खरंच त्यावेळी खूप मजाही यायची आणि व्यायामही होत होता.
1: अगदी खरं. ए आणि तुला त्या बिट्ट्या, गजगे, सागर गोटे आठवत आहेत का ग?
0: हो तर, आठवतंय ना. अगं, सागर गोट्यांनी एकमेकींना चटके देण्याचा खोडकरपणा देखील आम्ही केलाय म्हटलं
1: हो का,
0: त्यावेळी.
1: ते असं जमिनीवर घासायचं का तुम्ही
0: हो
1: पण?
0: हो खेळण्याबरोबर तेही करायचं.
1: अगदी अगदी. सुट्टीत मुलांचे, म्हणजे जे मुलगे असायचे ना, त्यांचे खेळ बघ, गोट्या, विटी दांडू असे काहीतरी असायचे. आणि आम्हाला तर ते कधी घ्यायचे नाहीत. आणि मग कधी घ्यायचे तर डबा ऐस पैस, आंधळी कोशिंबीर.
0: काय नावं होती ना गं खेळांची त्या,
1: हो ग,
0: फार धम्माल यायची पण.
1: बघ ना, आंधळी कोशिंबीर
0: हो,
1: कुठून काढलं असेल हे नाव.
0: डब्बा ऐस पैस.
1: हो ना,
0: अगदी लहान झाल्यासारखं वाटतंय गं आज मला.

0: ही पूर्वीची बालगीतं किती मस्त होती ना गं, अगदी मुलांच्या भावविश्वात आपल्याला घेऊन जाणारी. तुला माहितीये या नवीन पिढीत देखील असे काही गीतकार आहेत ज्यांनी बालगीत लिहिली.
1: हो, संदीप खरे हे त्यातलं सगळ्यात मोठं नाव.
0: बरोबर. अग्गोबाई ढग्गोबाई हे गाणं तर आपल्या सगळ्यांच्या अगदी आवडीचं आणि अगदी तोंडपाठ आहे. त्याचप्रमाणे एकटी एकटी घाबरलीस ना आई हे गाणं पण आठवतंय ना तुला?
1: हो ग,
0: काय मस्त बालगीत लिहिली आहेत ग त्यांनी
1: खरंच.
0: त्याच या बालगीतांचे गीतकार संदीप खरे यांचा आज वाढदिवस आहे. 13 मे हा संदीप खरे यांचा वाढदिवस. बालगीतांबरोबरच सुगम संगीतामध्ये त्यांनी एक वेगळा गीतकार म्हणून आपला नावाचा ठसा उमटवला आहे.
1: तुला आठवतंय का ग, आपण कॉलेजमध्ये किंवा शाळेत असताना दिवस असे की अशी एक त्यांची कॅसेट आली होती आणि ती आम्ही आणून किती वेळा त्या टेप रेकॉर्डवर ऐकली होती, काही विचारू नकोस. आणि मग पुढं गाजलेलं ते नसतेस घरी तू जेव्हा गाणं
0: किती छान आहे ग ते.
1: अगदी. मी मोर्चा नेला नाही हे गाणं किंवा प्रत्येकाची रात्र थोडी आतून आतून वेगळी,
0: खरंच
1: हे पण गाणं तुला आठवत असेल.
0: खरं.
1: आणि आयुष्यावर बोलू काही हा कार्यक्रम तर
0: वा वा,
1: तुला आठवतच असेल.
0: हो.
1: डॉक्टर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे ही जी काही जोडगोळी महाराष्ट्राला मिळाली आणि त्यातून उभा राहिलेला अप्रतिम कार्यक्रम
0: आयुष्यावर बोलू काही. सध्याच्या काळातला अत्यंत प्रतिभावान असा हा कवी.
1: हो.
0: सोपे शब्द, सुट्टे सुट्टे शब्द, लाघवी शब्द आणि मोजके शब्द हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं.
1: काय छान वैशिष्ट्य मांडलंस ग. आणि बघ ना, अर्थवाही शब्द तसा शब्दाबरोबर उलगडणारा अर्थ अशा दोन्ही स्तरांवर संदीप खरे यांची कविता आपल्याला भेटते.
0: अगं, नसतेस घरी तू जेव्हा हे त्यांचं जे गाणं आहे ना, ते आपण जेव्हा जेव्हा ऐकू तेव्हा तेव्हा त्यातून वेगवेगळ्या अर्थछटा आपल्या समोर येत राहतात. कधी ते प्रेयसीचं गाणं वाटतं, कधी आपल्या आईचं गाणं वाटतं. आणि प्रत्येक जण ज्या भावविश्वातून भावस्थितीतून जात असेल तसं त्याला ते गाणं आपलंसं वाटतं.
1: अगदी अगदी, माझ्या तर फार आवडीचं गाणं आहे.
0: मग हे गाणं ऐकूया आपण?
1: चल ना, जरूर ऐकूया. आणि या गाण्याच्या माध्यमातून या लाडक्या कवीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.

0: सुनीता, कवी त्यांची प्रतिभा आपल्याला आपल्या भावनांना थेट हात घालतात. तसंच आपले सण समारंभ रूढी परंपरा देखील अगदी हव्या हव्याशा वाटतात ना गं.
1: हो ग, आणि आता एकदा का जून महिना सुरू झाला की दिवाळी पर्यंत व्रत वैकल्य सुरूच. की सुरुवात होते ती वटपौर्णिमेपासून.
0: हो, पण यंदा आणखी एक महत्वाचा महिना येतोय म्हटलं.
1: 17 मे पासून अधिक महिना सुरू होतोय. अधिक महिना, मलमास, धोंडाचा महिना, पुरुषोत्तम मास अशा कितीतरी नावाने हा महिना ओळखला जातो.
0: हो, यंदा ज्येष्ठ अधिक महिना आहे.
1: पण काय ग, नेमका हा महिना येतो कुठून अचानक?
0: अगं, तेच तर मला तुला सांगायचंय. म्हणजे बघ, हिंदू पंचांगानुसार चांद्र वर्ष असतं 354 दिवसांचं.
1: बर.
0: आणि सौर वर्ष तुला माहितीच आहे, 365 दिवसांचं. यामध्ये ना साधारण 11 दिवसांचा फरक पडतो, म्हणजे तो पडत जातो. आणि मग तो फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, तोच हा अधिक महिना.
1: बर.
0: आपले हे सगळे ऋतू, सण समारंभ, हे सगळे भौगोलिक घटनांवर किंवा खगोलीय गोष्टींवर आधारित आहेत. तुला काय वाटतं?
1: खरंय खरंय.
0: हो की नाही? तर आपण याचं खगोलीय महत्वही समजून घेतलं पाहिजे.
1: नक्कीच.
0: म्हणजे कधी अधिक मास होतो, या आधी पूर्वी किती किती अधिक मास होऊन गेले, हे सगळं जर आपण समजून घेतलं तर ग्रहगोलांची गणितं पटकन सुटतील,
1: सोपी होतील आणि समजून घ्यायला.
0: अगदीच. आणि याच आशयाचं एक गाणं ऐकवू का तुला?
1: अरे वा, चालेल ना.
0: चल ऐकूया.

0: प्राची, बराच वेळ झाला गं आपण गप्पा मारत बसलोय. मी काय म्हणते, पुन्हा एकदा दमली असशील तर परत एक सरबत घेऊया आपण.
1: जरूर, चला फार मज्जा आली गं आज तुझ्याशी बोलून.
0: मलाही खूप छान वाटलं आणि पार ग्रह गोलांपर्यंत मलाही घेऊन गेलीस तू. आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी आकाशवाणी हे उत्तम माध्यम आहे.
1: हो, आणि 90 पोचलेली आकाशवाणी चिरतरुण आहे म्हटलं.
0: वा, अगदी छान, बरोबर बोललीस तू.
1: चल येते आता.
0: चला.
1: अच्छा,
2: सखी विश्व. सखी विश्व कार्यक्रमाचं लेखन केलं होतं प्राची परांजपे यांनी. सहभाग होता सुनीता कुलकर्णी आणि प्राची परांजपे यांचा. सूत्रसंचालन अर्चना साने यांचं. बरे तर मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला. कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी अर्चना साने आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचा एक प्रसारित करत आहोत नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव.
2: द नेक्स्ट वेव. द नेक्स्ट वेव.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
6: कागद

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

संजीव आनंद झा यांचं गीत आणि संगीत असलेलं हे गीत आपण रेखा भारद्वाज यांच्या स्वरात ऐकलत. हा चित्रपट होता आयुष्मती गीता मॅट्रिक पास.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
4: श्रेयस पुराणिक यांच्या संगीत निर्देशनातलं सिद्धार्थ आणि गरिमा यांचं हे गीत आपण ऐकत आहोत अरिजित सिंग यांच्या स्वरात. चित्रपट आहे दुपार.

0: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाय.
1: आम्ही मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2 माझ्या शेजारी बसलेली आहे. माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे स्नेहल प्रवीण तरडे.
2: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
3: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
2: निधड्या छातीचा, विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा.
4: मराठी चित्रपटसृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30. आम्ही सादर करते संजय भूषण.

0: झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
1: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोपा काढायला?
2: आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.

काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.

0: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
1: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाख लागतो.
0: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे ला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

हे गीत परम सुंदरी ह्या चित्रपटातलं सचिन जिगर, विशाल मिश्रा आणि अमिताभ भट्टाचार्य यांच्या युगल स्वरातलं हे गीत आहे अमिताभ भट्टाचार्य यांचं आणि संगीत दिलं आहे सचिन जिगर यांनी.

0: यांच्या, स्वरातलं हे वरुण ग्रोवर यांचं गीत आहे आणि संगीत आहे प्रीतम यांचं.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
3: 10 लाख द्या, वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
8: कागद

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

ॲनिमल चित्रपटातलं हे गीत होतं गरिमा यांचं, श्रेयस पुराणिक यांचं संगीत होतं आणि स्वर होता अरिजित सिंग यांचा. पुढचं गीत जावेद अली यांच्या स्वरातलं.

वेलकम वेडिंग या चित्रपटातलं सईद क्वाद्री यांचं हे गीत होतं. राज आशू यांनी संगीत दिलेलं आपण ऐकलं जावेद अली यांच्या स्वरात.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
3: 10 लाख द्या वाचाल.
1: सर एवढे कुठून आणणार?
3: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
1: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
1: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
1: ठेवला
4: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
1: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
8: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: हाऊसफुल फाय या चित्रपटातलं मधुबंती बागची सुमंतो मुखर्जी यांच्या युगलस्वरातलं कुमार यांचं हे गीत आत्ताच आपण ऐकलं. आणि ह्याबरोबरच नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.

रसिक हो, दुपारचे 2 वाजत आहेत. थोड्याच वेळात कौटुंबिक श्रुतिका 101 उमासदन आम्ही प्रसारित करणार आहोत. लेखन आहे रुचा नामजोशी यांचं. या श्रुतिकेमधले कलाकार आहेत गौरी लागू, प्रसाद कुलकर्णी, निलिमा पटवर्धन, संजय भुजबळ, रुचा नामजोशी, विराज सवाई आणि संज्ञा कुलकर्णी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत गौरी लागू.

0: ऐकूया 101 उमा सदन, लेखन ऋचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू।
1: 101 उमा सदन।
2: अरे बापरे, लाईट गेले का काय? प्रसाद, प्रसाद, लाईट गेले बघ एकदम। ए बाबा ऐक ना, प्रसाद उठ ना।
3: काय काय झालं, का उठवतीयस ग तू?
2: काय गेले बघ एकदम।
3: तू झोपेत कसं काय कळतं ग लाईट गेले म्हणून?
2: ए मी झोपले नव्हते, तू झोपला होतास। मी पुस्तक वाचत होते ना, अचानक दिवे गेले।
3: नाही मग हे बघ, आता लाईट गेलेत ना, मग झोप ना।
2: शी, एवढ्या उकाड्यात कसं झोपणार?
3: तुझं काय म्हणणं आता? मी वारा घालू का तुला?
2: हे गप्रे,
3: कशाला उठवतेस मला? तू येतील ना ते? हे बघ, गेले तसे येतील ते। मला झोप।
2: अरे पण लाईट फक्त आपल्याकडचेच गेलेले दिसत आहेत।
3: म्हणजे काय?
2: म्हणजे बघ ना, शेजारी समोर आहेत ते बघ, तिकडे फाटकांच्या कडे दिवे आहेत, स्ट्रीट लाईट पण आहेत।
3: ती एखादी फेज गेली असेल ग? काय
2: फक्त आपल्या घराला काय वेगळी फेज आहे का? काही काय बोलतोस प्रसाद, आपलेच गेलेत म्हणजे फ्यूज वगैरे गेला आहे का ते बघायला नको का? म्हणून तुला उठवलं, चल खाली जाऊन बघूया काय झालंय ते।
3: काय अरे काय

0: झोपू पण देत नाही. तू जाऊन बघ ना, तू जाऊन बघून ये जा.
1: अरे दिसत नाही नीट अंधारात, म्हणून चल म्हटलं ना तुला.
0: बॅटरी घे ना, जा ना तू कुठे ती बघ ना.
1: मोबाईल मध्ये टॉर्च आहे, बॅटरी कशाला हवी. चल हा बघ, लावला मी. चल चल चल लवकर चल, उकडत आहे भारी.
0: चला या पॅसेज मध्ये अंधार आहे.
1: अरे आता आपलेच लाईट गेलेले असले तरी सगळेच जाणार ना. खोलीतले लाईट नाहीत आणि पॅसेज मधले लाईट आहेत, असं कसं होईल. काही बोलतोस
0: एवढं माहिती आहे मला गौरी, पण हे बघ रनिंग कॉमेडी नको का, नको ग. अंधारात कोणी वाटेत असेल तर आपल्याला आवाज ऐकून बाजूला होईल ते.
1: अंधारात हे पिझे तुला सोसतायत बर का प्रसाद.
0: सुरुवात कोणी केली.
1: बर बर, मोबाईलचा टॉर्च नीट धर म्हणजे दिस. अरे आडक ठेचकाळशील ना कुठेतरी.
0: हो तू तू सावकाश आहे माझ्या.
1: लागलं बघ पायाला काहीतरी.
0: आता जिना उतरायचं आपल्याला. हा एक एक पायर उतर तू. हा हा ही दुसरी दुसरी पुढे.
1: ए तेवढं दिसतंय मला. आणि हे सावकाश म्हणणं बंद कर बघू आधी, एवढी काही म्हातारी नाही झालेली मी. ते बघ आई लागलं पायाला.
0: बघा बघा बघा, सावकाश मी सांगतोय सावकाश म्हणून. पडले असतीस ना आता, म्हणून म्हणतोय सावकाश. हॉल आला आपला. हा हॉल आहे आपला.
1: अरे मीटर बाहेर आहेत ना आपले, तिथे झाला पाहिजे.
0: जाऊया आपण. हॉल आला हे सांगितलं तुला मी.
1: तेच तेच परत परत काय बोलतोयस. आधी इथे दिसत नाही डोळ्याला, पायाला लागलंय, तू तेच तेच तेच बडबड करतोयस.

0: अरे काय आहे प्रसाद, तू पण बोलला नाहीस काय? ऋचा, विराज, संज्ञा आणि संजय, निलिमा, तुम्ही पण? अरे काय सरप्राईज आहे, छान छान छान, मस्त सरप्राईज दिलत मला. पण म्हणजे लाईट गेलेले नाहीत, घालवले होते तर. आणि सारखा गोंध्या आला रे आलाच्या चालीवर, हा मला सांगतोय हॉल आला, हॉल आला काय रे?
1: कसं वाटलं सरप्राईज तुला?
0: अर्थात चांगलंच वाटलं.
2: बस एवढंच सरप्राईज मावशी,
3: बघ ना.
0: म्हणजे?
2: अगं म्हणजे तुला असा खूप आनंद असं काय झाला नाही?
0: झाला की
3: मग इतक्या ठुसपणे का सांगतेस मावशी?
0: काय करू,
3: मला तर वाटलं जोरानं ओरडशील, मग तुझ्या तोंडाचा आ होईल, डोळ्यातून अश्रू वगैरे येतील, मग दोन्ही हात गालावर ठेवून तू रडशील.
0: डामरट, मी काय सौंदर्य स्पर्धा जिंकले की काय असं सगळं एवढे आविर्भाव करायला?
1: हे गौरी, ही डामरट आहेत ग मुलं सगळी, त्यांच्या नादी नको लागू.
4: म्हणे नादी नको लागू, घेतला बहिणीने पुळका घेतला.
1: अरे अरे अरे, पुळका आला म्हणायचं, घ्यायला काय ती वस्तू आहे का?
4: अरे अरे, पण आता सेलिब्रेट करायचं सोडून तू काय माझं व्याकरण काढणारेस का? चल चल चल,
3: हे पण आपल्यासारखेच आहेत बरं का, माझं जमेना.
1: हो ग हो, वय वाढलं ना तरी भावंडांबरोबरचं पोरवय अजिबात जात नाही
0: बघा. अगदी करेक्ट बोलीस निलिमा, हा प्रसाद पण असाच आणि तुम्ही सगळे असेच. जरा कल्पना तरी द्यायची ना मला, मी जरा छान आवरून.
4: म्हणजे कल्पना, अगं कल्पना दिली तर त्यात सरप्राईज काय राहिलं असतं?
0: पण माहितीये ना तुम्हाला, मला एवढी सरप्राईज आवडत नाही.
1: म्हणजे आम्ही एवढे आलो तुझा वाढदिवस लक्षात ठेवून, ते आवडलं नाही का काय तुला?
0: अगं असं नाही, ते तर खूपच आवडलं, पण मला सवय नाही ना अशी कशाची म्हणून.
5: आम्हाला सवय ना, हा हा, आमचे रोजचे जणू वाढदिवस
0: असतात. काय बोलूच नकोस प्रसाद, घोरण्यापासून किती ढोंग केलीस.
4: कमाल,
3: अरे काय सांगू.
4: अरे पण मी काय म्हणतो, अगं तू गौरी दोन्ही बाजूने बोलतेस असं नाही वाटत तुला?
0: म्हणजे
4: तुला नक्की आनंद झालाय की राग आलाय?
1: मी सांगते संजय,
4: काय काय काय
1: माहितीये का? मला माहितीये, आपण आल्याचा आनंद नक्कीच झालाय तिला, पण मला यांचा प्लॅन एवढा कळला
4: कसा?
1: आपण कशा एवढ्या बुद्धू बनलो त्याचा कुठेतरी राग आलाय तिला, हो ना गौरी? खरं
4: म्हणजे इगो दुखावल्याचा राग आहे
0: तर. किती छळता किती छळता, लटका राग म्हणून काही असतो की नाही तुम्हाला? तुमच्या डिक्शनरीत नाही का हा राग?
5: असतो असतो, पण त्यालाही बाजूला लटकवून टाक आता लटक्या रागाला.
4: बरोबर, ते असं होतं. येस येस, नाव जस्ट सेलिब्रेट.
0: चला सेलिब्रेट. पण म्हणजे करायचं काय?
3: केक कटिंग, केक कटिंग. आज विद्या नाहीये, पण तुझ्या वाढदिवसासाठी तुझा आवडता ब्लॅक फॉरेस्ट केक करून गेली होती.
0: अरे किती करता रे तुम्ही
4: सगळं? बघ सगळं तर हवं असतं यायला, पण तरी आपलं उगाच किती करता रे काय म्हणजे?
0: संजय
4: नाटक दे.
1: नको रे आज.

0: बर्थडे गर्ल आहे ना ती, सारखं नको खेचू तिची.
1: बरं सुरी मिळाली, पण मेणबत्त्या किती लावू गौरी?
2: हा किती
1: किती म्हणजे
3: हो का, ऋषीचं कुळ, नदीचं मूळ आणि बाईचं वय विचारू नये कधी.
1: हे काहीच नाही, मी फक्त मेणबत्त्या किती एवढंच विचारलं की नाही.
0: ए मेणबत्त्या नको, ठीक आहे आपली संस्कृती नाही, आपण नुसताच केक कापूया तेही गंमत म्हणून बरं का.
3: हो आणि तो गालाला वगैरे नाही लावायचा, अजिबात आवडत नाही मला.
1: बरी आठवण दिली.
2: ओके ओके ओके, सगळ्या अटी शर्तींचा तह झालेला आहे, आता शिरच्छेद करूया का केकचा?
3: हो तलवार आणा ताबडतोब.

0: थांबताओ, पहिला पहिला निलिमाला भरू दे.
1: भरवते हे घे गौरी.
2: अगं एवढा बर, वा मस्त झालाय गं केक. विद्याला मेसेज करते.
3: हे ऐका ना, आम्हाला पण कळू दे ना कसा
0: झाला.
2: एवढा कटबीट कशाला, थोडा थोडा दे, बाकीचा उद्या खाऊ ना. आता एवढा खाल्ला तर झोप नाही यायची.
3: झोपायचंय कोणाला मग काय
2: म्हणजे, आता 12 वाजले, झोपायचं नाही.
1: नाही झोप बीप आता काहीही नाही. रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
0: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला? अरे उलट केक बरोबर मी म्हणतो कॉफी पण होऊन जाऊ देत मस्त.
2: आता तुम्ही सगळंच ठरवलंय तर ठीक आहे, पण मला सांगा ना काय काय करायचंय ते.
3: हा हे बघ बघ, म्हणजे रात्रभर गप्पा, मग सकाळी आपण हा गप्पा, अगदी दुपारपर्यंत गप्पा आणि गप्पा गप्पा
1: आणि फक्त मध्ये अमरसपुरीचं जेवण आहे बरं,
3: पण तेव्हाही गप्पा म्हणे.
0: ते झाल्यावर काय ताणून द्यायची ते द्या, तोपर्यंत नाही.
2: कोण बोलतय बघा, सगळ्यात झोपा काढणारा जास्त तूच आहे.
0: बरं काही काय त्यात प्रसादचा हात कोणी धरणार नाही आम्ही.
1: हे मात्र खरं आहे. हा लहानपणचं आठवतंय का, ऊट सूट काय झोपा काढायचा प्रसाद.
3: अरे
1: अगं गौरी तुला आठवतंय ना, नाश्ता ते दुपारच्या जेवणापर्यंत
2: झोप,
1: मग दुपारच्या जेवणानंतर सक्तीची झोप, आणि परत रात्रीची हक्काची झोप.
0: म्हणजे रात्रीचा बिछानाही आवरून ठेवायचा नाही का, तर परत झोपायचंय म्हणून.
1: तुम्हाला आठवतंय का एकदा डुलकी घेता घेता अमरसाच्या पातेल्या. गौरी तुझ्याच वाढदिवसाला ना,
0: तिचाच असणार मे महिन्यात वाढदिवस, त्यामुळे वाढदिवसाला गोड म्हणून रस ठरलेला कायमचा.
2: आपण कुठे एवढे वाढदिवस वगैरे सेलिब्रेट करायचो रे.
4: म्हणजे तेव्हा सेलिब्रेशन नसायचं का?
2: छे ग, आई औक्षण करायची तेवढं फक्त आठवत, बाकी असले केक कापणं, गोडधोड, नवीन कपडे असलं काही नव्हतं आमच्या वेळेला.
3: झोपा काढायची असायच्या.
1: मग खरंय, खरं तर परिस्थितीच नव्हती तेव्हा. कष्ट केले आपण सगळ्यांनी, शिकलो तेव्हा आता हे दिवस दिसतात आपल्याला.
3: आणि सगळ्यांचीच अशी परिस्थिती, वाढदिवस सेलिब्रेट करायचं वगैरे माहितीच नव्हतं ना काही, त्यामुळे वेगळं काही असं वाटायचंच नाही.
5: आमच्या वेळी एवढं सेलिब्रेशनचं फॅड नव्हतं, पण ना गोळ्या चॉकलेट वगैरे आम्ही शाळेच्या वर्गात वाटायचो वाढदिवस. तुमच्या वेळी तेवढंही नव्हतं काका.
1: छे अगं, गोळ्या चॉकलेट कसली, या गौरीताईला फ्रॉक होईन असं झाला ना की मग मला मिळायचा, मग समजायचं की ताईचा वाढदिवस झाला.
3: आणि बर का संजयच्या चपला मला.
0: खरंय खरंय, अगदी. पण गंमत होती रे त्यातही.
3: हा मग अरे मोठा ना तू, तुला नवीन मिळायच्या त्यामुळे तुला गंमत वाटत असेल. मला मात्र कायम जुन्या, त्या कसली आली गंमत. पण हे म्हणजे असं आता वाटतंय, तेव्हा काय वाटायचं नाही,
0: तेव्हा मात्र मजाच वाटायची.
6: नाहीतर आता वाढदिवसाच्या एका दिवसासाठी चार वेळेसाठी ड्रेस चार घेतात.
5: अरे वाढदिवस म्हणजे मोठा इव्हेंटच झाला.
1: खरंय का? अशा वेळी ना मला आठवतात दादा आपले. ते काय म्हणायचे आठवतं ना, आपल्या आयुष्यातलं एक वर्ष खरं तर कमी होतं, तरी वाढदिवस असं का म्हणतात, तर त्या वर्षानं तुमच्या आयुष्यात अनुभवात वाढ होते. काय करावं काय करू नये ते कळतं, म्हणून तो वाढदिवस.
2: मला आणि माई माई आठवते निलिमा, तुला माई म्हणायची की कापसासारखी खूप म्हातारी हो, असं म्हणत बोळक तोंड भरून आशीर्वाद द्यायची.
3: नाही पण खरं सांगतो, म्हणजे माणसं गेली ना तरी आपल्या मनात किती घट्ट जिवंत असतात, नाही का?
0: खरंय, अगदी खरंय. अरे आपणही असे एकमेकांच्या आणि पोरांच्या मनात राहण्यासाठीच तर या सेलिब्रेशन वगैरे करतो ना.
3: हो खरंय खरं,
6: एक्झॅक्टली. आणि मग आम्ही सुद्धा आमच्या पुढच्या पिढीला सांगू की वाढदिवस म्हटलं की आठवतात ते संजय काका आणि आपल्या बोलक्या

0: तोंडाने लेट सेलिब्रेट आणि एन्जॉय असं म्हणणार
1: आहे. अरे काय काय, बरोबर आहे बरोबर आहे, पण बोळक्या तोंडाने नाही हा
0: का,
1: एम्प्लांट कवळे वगैरे असेल बोळके नसेल हा.
2: हो म्हणजे आलाय मोठा एव्हरग्रीन हिरो
1: मग काय. अरे है तो है ना, जलताय ना तू, बता जलताय ना.
2: उगाच काय उगाच काय काय, मी काय नाही तसलं काय नाही माझे.
3: अरे अगं तुम्ही दोघं संज्ञा आणि विराज तुम्ही दोघं इतका वेळ गप्प आहात असं वाटतही नाही.
1: अरे भांडतो भांडतो पण एक पण होतो आम्ही, भाई का बॉन्ड आहे क्या.
2: अरे रेशमाचे भाऊ,
1: रेशमाचे भाऊ,
4: रेशमाचे भाऊ. अरे एकदा असंच कशावरून तरी शाळेत भांडण झालं होतं त्यांचं आणि ते मिटलंही.
1: हो एकही झालो आम्ही, पण तेव्हा प्रसाद सरांवर इम्प्रेशन मारायला हे बंध रेशमाचे वगैरे म्हणाला होतं माहिती का.
2: आणि या शाळेने कोण रेशमा म्हणून माझा पत्ता केला.
5: आणि तेव्हापासून यांना शाळेत रेशमाचे भाऊ म्हणून. अरे असे किती किस्से आणि किती धमाल आठवणी आहेत, हे दोघं सांगायला बसले ना तर दिवस पुरा
2: पडायचा. काका हो जाव शुरू.
4: ए शुरू आल्या, थांब जरा. त्या बंध रेशमाच्या वरून मला काहीतरी आठवलंय, ते पहिल्यांदा ते वेळीच पूर्ण करते.
5: काय ग निलिमा.
4: अगं थांब एकच मिनिट थांब. हा खर तर हे सकाळी अंघोळ झाल्यावर औक्षण करूनच देणार होते, पण हीच साडी तू नेसावीस म्हणून आधी आत्ता देते तुला.
3: आणि निलिमा मावशीने आत्ता दिलं ना तरी आम्ही आमचे गिफ्ट सकाळीच
2: देऊ.
5: असं काय करताय तुम्ही सगळे, तुम्ही एवढ्या आठवणीने आलात, ते सुट्टी टाकून आलात, हेच खूप आहे ना ग. कशाला गिफ्ट वगैरे माझ्यासाठी
4: असू दे ग.
5: अजून वरती भेटी, ज्यांच्याशी मोकळेपणानं हवं ते बोलता येणारी, पाहिजे त्यावेळी हक्काने धावून येणारी, सुखदुःखात सामील होणारी, तुमच्यासारखी माणसं आहेत. अजून काय हवं बरं.
6: मावशी तुला नको असलं तरी आम्हाला हवंय बरं का.
5: काय तुम्हाला काय हवंय.
6: रिटर्न गिफ्ट.
5: एवढंच ना देईन की काय, त्यात काय एवढं सांग काय हवंय.
6: ए पण प्रत्येकाला वेगळं बरं का, त्याच्या त्याच्या आवडीचं द्यायचं.
5: डन, तुम्ही क्या याद रखोगे.
2: असं का बघ.
5: हा बोला ना काय हवंय सांगा तरी.
3: ते मला ना एक नवी कोरी अगदी गिअरची सायकल
2: हवी. मला हवाय एक नवीन टॅब.
6: एक डे सेव्हन नाईट स्विट्झरलँड टूर.
5: दुचक्यांनो ही रिटर्न गिफ्ट हवी तुम्हाला.
2: अगे इतना तो बनता है ना, आपले बंद आहेत ना रेशमा
1: रेशमाचे.
7: बंध कोण ते नाही, अनसंबंध कोण ते नाही.
8: 101 उमा सदन या कौटुंबिक श्रुतिका मालिकेतले कलाकार गौरी लागू, प्रसाद कुलकर्णी, निलिमा पटवर्धन, संजय भुजबळ, रुचा नामजोशी, संज्ञा कुलकर्णी, विराज सवाई. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.
9: आता हिंदी समाचार आम्ही आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून सहक्षेपित करत.
10: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. भारत ने कहा वैश्विक अनिश्चितता और आर्थिक चुनौतियों के बीच ब्रिक्स रचनात्मक भूमिका निभा सकता है. नई दिल्ली में दो दिन के ब्रिक्स विदेश मंत्रियों की बैठक शुरू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की कल अबुधाबी यात्रा के दौरान भारत और संयुक्त अरब अमीरात द्विपक्षीय संबंधों को एक नए स्तर पर ले जाने के लिए तैयार. कांग्रेस नेता वीडी सतीशन केरलम के अगले मुख्यमंत्री होंगे. निर्वाचन आयोग ने विशेष गहन पुनरीक्षण प्रक्रिया SIR के तीसरे चरण की घोषणा की. इसे चरणबद्ध तरीके से 16 राज्यों और 3 केंद्र शासित प्रदेशों में चलाया जाएगा. गृहमंत्री अमित शाह ने कहा आपदा प्रबंधन में भारत एक वैश्विक नेता और अग्रणी देश के रूप में उभरा है. अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप और चीन के राष्ट्रपति शी जिनपिंग ने पेइचिंग में महत्वपूर्ण वार्ता की. इसमें ईरान संघर्ष, वैश्विक ऊर्जा संकट, शुल्क और व्यापार तनाव प्रमुख मुद्दे. और थाईलैंड ओपन बैडमिंटन टूर्नामेंट में पीवी सिंधु महिला सिंगल्स में और सात्विक साईराज रंकी रेड्डी तथा चिराग शेट्टी की जोड़ी पुरुष डबल्स के क्वार्टर फाइनल में पहुंची. अब समाचार विस्तार से. ब्रिक्स देशों के विदेश मंत्रियों की दो दिन की बैठक नई दिल्ली में चल रही है। इसकी अध्यक्षता विदेश मंत्री डॉ. एस. जयशंकर कर रहे हैं। बैठक में

या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ. प्रवीण सर, स्नेहलदाई पुन्हा एकदा या दुसऱ्या भागात आपलं

0: स्वागत. मागच्या भागात तुमच्या दोघांच्या पहिल्या भेटीविषयी बोलताना प्रवीण सर म्हणाले की मला ही एक पुणेरी मुलगी वाटली. तर या पुणेरी मुलीनं हे नातं पुढे पुढे जात असताना काय काय पुणेरीपणा केला?
1: पुणेरी मुलगी म्हणून तुम्ही कसं तपासलं की आपल्याला जे कळतंय किंवा सांगितलंय ते सगळं खरंच आहे आणि आता सोबत जायला हरकत नाही, मोटरसायकलवर बसायला हरकत नाही?
2: हे प्रेमात पडलं की पुणेरी, मुंबई, नागपूर असं काही लक्षात राहत नाही. प्रेमात पडल्यानंतर माणूस प्रेमात पडतो, बाकी काही हे कळत नाही त्याचं. पण मला एवढं एक त्याचं जाणवलं होतं की खूप कष्टाळू आहे, कष्टांना तो कंटाळत नाही, त्यामुळे कष्ट करणारा माणूस कधीच अपयशी होत नाही, कधी ना कधी तरी यश त्याच्या पदरात पडतं. तर तो कष्टाळू आहे हे मला नक्कीच जाणवलं होतं आणि त्याचं नाटकाबद्दलचं प्रेम मला जाणवत होतं. मीही तेवढंच नाटकावर प्रेम करणारी होते, त्यामुळे मला ते प्रेम त्याचं लगेच जाणवलं होतं की ज्या पॅशनेटली आणि ज्या तो डेडिकेटेडली तो नाटक करतो, तर त्याचं ते डेडिकेशन आणि पॅशन ते मला खूप आवडली होती.
1: पण त्यावेळेस नाटक ही खेड्यात जाऊन ते करायचे?
2: हो, म्हणजे पुण्यातही करायचा, पण तो नाटक वेडा होता, त्याला असं वाटत होतं की पुण्याच्या बाहेर सुद्धा नाटक परंपरा ही आपण जोपासली गेली पाहिजे, म्हणून तो पुण्याच्या जवळच्या सर्व बाजूनी जे जवळचे हे आहेत, खेडेगाव आहेत, तिथे तो फिरायचा आणि तिथल्या गावातल्या मुलांना घेऊन, सोबत घेऊन नाटक बसवायचं त्यांचं.
1: अच्छा, उमरतची पण काहीतरी त्यात आठवण आहे, मोठा टप्पा येतो.
2: हो, मग तेव्हा मग आम्ही उमरज नावाचं गाव आहे आपलं नारायण गावाच्या पुढे नाशिक रोडला, तर तिथे त्या गावाची खरं तर 150 वर्षांची परंपरा आहे नाटकाची. तर दर नवरात्रीला 9व्या दिवशी ते नाटक सादर करतात देवीसमोर. तर त्यांच्याकडे मुलं ह्याच्यातली असतात, गावातली असतात, पण मुलगी त्यांच्या गावामध्ये काम करत आता करते की नाही माहिती नाही.
3: अशोक हंडेंचं गाव.
1: बरोबर,
3: अशोक हंडे तिथले.
2: तर मुली काम करायच्या नाहीत, तर मुलगी पुण्यातून कोणीतरी असायची.
1: अच्छा,
2: मग त्याच्यासाठी मग प्रवीणचा रेफरन्स दिला होता की तो असं काम करतोय वगैरे आणि तू जाऊन भेट.
1: खूपच छान. आणि मग तिथून तो सगळा प्रवास सुरू झाला. नाटक, सिरियल्स आणि सिनेमापर्यंत हा खूप मोठा खरं प्रवास आहे. त्या प्रवासाकडे आपण जाऊच या. एक तुमच्या आवडीचं गाणं.
2: तर दादाचा विषय निघाला मगाशी, प्रणित दादाचा. प्रणित दादा माझ्या खूप जवळचा होता, तर त्यांनीच लिहिलेलं आणि तो माझा खूप लाडका गीतकार आहे. तर गुरुचरिताचे कर पारायण हे गाणं मला अत्यंत आवडतं, अत्यंत आवडतं गाणं.
1: येस, नक्की ऐकूया आपण.

0: सर गीतकार माझ्या आवडीचे गीतकार असं त्या म्हणाल्या, आणि त्या स्वतः वेगवेगळ्या रूपात तुमच्या सोबत आहेत आणि रसिकांच्या समोर आहेत. कधी त्या गीतकार म्हणून पण आहेत, दिग्दर्शिका म्हणून पण आहेत, अभिनेत्री तर आहेतच आहेत. या सगळ्यांकडे पोचण्यापूर्वी पहिली भेट झाली तिथपर्यंत ठीक आहे, प्रेम व्यक्त झालं तिथपर्यंत पण ठीक आहे, पण पुढे जर खरंच सामाजिकदृष्ट्या एकत्र राहायचं असेल तर अनेक गोष्टींना नक्कीच आपल्याला सामोरं जावं लागतं. अशा वेळेस सगळ्यात पहिला मुद्दा तुमच्या आर्थिक स्थैर्याचा, कुठलाही मुलीचा बाप बघतो, ती अडचण तुम्हाला त्या काळात काय आली?
1: 100% बघा, कसं आहे, तिचे वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते, ओके, आणि एक खूप जंटलमन ऑफिसर म्हणून ते श्याम घायाळ असं म्हटलं की कुणालाही विचार, पोलीस डिपार्टमेंट एक जंटलमन पोलीस ऑफिसर अशी त्यांची ओळख होती. जेव्हा आमचं ठरलं की येस, मी तुझ्याशिवाय आणि तू माझ्याशिवाय राहू शकत नाही, आणि मग आम्ही व्हायचं ज्यावेळी आम्ही ठरवलं,
0: ओके,
1: त्यावेळी आर्थिक स्थैर्य हे आलं, कारण मी नाटक करत होतो. ते पण कसा नाटकवाला होतो, तर पुण्याजवळच्या ग्रामीण भागांमध्ये जाऊन नाटक बसवायचं, पंढरपूर, सांगोला, उमरज, सातारा, सांगली, याच्या पलीकडं, आणि त्यातनं पैसे थोडीच मिळायचे. टू व्हीलर होती माझ्याकडं, कॉड बेसिसवर पुण्यामध्ये राहत होतो, टू व्हीलरमध्ये पेट्रोल भरणे इतके पैसे जमा झाले की टाकायचे आणि जायचं कुठल्या तरी गावात, कारण मला ना खूप आवडायचं. मला वाटायचं आपण जसं ग्रामीण भागात आलोय आणि नाटक ही किती आनंद देणारी कला आहे, तर हे हा आनंद सगळ्यांना मिळावा ग्रामीण भागातल्या, त्यामुळे 1 रुपयाची अपेक्षा न कर ठेवता मी अनेक ग्रामीण भागांमधनं फिरायचो, नाटक बसवत आणि परत यायचो पुण्याला. तर पैसा नाही ना जवळ, बरं असंही नाही की शिक्षण, माझं शिक्षण MCOM MBA LLB पर्यंत

0: झालेलं आहे. इंडस्ट्रीमध्ये ॲज अ मटेरियल मॅनेजर नोकरी करायचो मी, ज्या इंडस्ट्रीचा मी आत्ता ब्रँड अँबॅसिडर आहे त्या इंडस्ट्रीत त्यावेळी नोकरी करायचो. आणि त्या काय ती नोकरी पण सोडली मी नाटकाच्या नादानी. आणि मग काहीच नाही ना, नाटकातनं जे काही थोडंफार येईल एकांकिकेतनं मानधन हे ते मिळून महिन्याला मला आठवतंय 2-2500 रुपये मिळायचे.
1: बरोबर.
0: ते 2-2500 रुपये रूमचं भाडं आणि मेसचं भाडं, 800 रुपये 2 टायमाची मेस आणि 700 रुपये भाडं, असं 1500 रुपये त्यात जायचे. तरी 1000 रुपये शिल्लक राहायचे. बरं, मी पूर्ण निर्व्यसनी आहे त्यामुळं कुठलंही व्यसन नाही, त्यामुळं 1000 रुपये बॅलन्स मला खूप व्हायचे या उद्योगांसाठी. आणि मित्र पिट्या बिट्या मदत करायचे, कारण पिट्या त्यावेळी
1: तेव्हापासूनच पिट्यावर.
0: हा पिट्या तेव्हापासून काय, पिट्या जन्मापासून. पिट्या भाई रमेश परदेशी हा जन्मापासूनचा मित्र असंच समजा. शेजारी शेजारी राहायचो एका चाळीत, जन्म शेजारचे त्यामुळं कळत पण नाही कधी मैत्री झाली, तेव्हापासूनचे एकत्र. त्यामुळं स्थैर्य नाही, त्यामुळं हिच्या आईला प्रश्न होता, हिच्या वडिलांना विश्वास होता की पोरामध्ये धमक आहे, पोरग काहीतरी करेल. हिचे वडील म्हटले बाकी काही नाही, तू निर्व्यसनी आहेस.
2: माझे वडीलही निर्व्यसनी होते, त्यामुळे त्यांना त्याची ही गोष्ट खूप आवडली होती. आणि त्यांनाही कविता करायला फार आवडायचं, तर त्यात तो लेखक होता त्यामुळे त्यांना फार आवडायचा प्रवीण.
1: पण लेखक होणंही मला वाटतं पुढच्या आग्रहामुळे झालं.
0: आर्थिक अजिबात नव्हतं, पण मी एकांकिकांचा लेखक म्हणून त्यावेळी महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध होतो. माझ्या एकांकिका खूप चालायच्या त्या काळी, त्यामुळं एकांकिकेच्या लेखकाला काय पैसे मिळणार आहेत. पण नेमके त्याच दरम्यान हिचे वडील गेले अटॅकने, आणि हिचे वडील अचानक गेले आणि मात्र यांच्या घरात सगळी हडबड झाली, त्यामुळं पाठीशी कोण नाही तिच्या मी असा, त्यामुळं थोडी त्यांना चिंता होती. तरी ही सगळ्या जगाशी भांडली, तिच्या आईशी भावाशी. आता त्यांचंही काही चूक नाही ना, कोणालाही वाटणारच ना की आपली एवढी छान दिसणारी उत्तम उच्च शिक्षित पोरगी उत्तम घरामध्ये जावी, म्हणजे आर्थिक दृष्ट्या.
1: बरोबर.
0: माझ्याबद्दल त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता, पण मी काही करत नव्हतो याबद्दल प्रॉब्लेम होता
1: नक्कीच.
0: आणि त्यांच्या त्या विनंतीला मान देऊन मग मी काहीतरी करायचं ठरवलं, ज्यातून हे आताचं करिअर उभं राहिलं.
1: वा, त्या मालिका असंभव,
0: कुंकू
1: कुंकू या सगळ्या मालिका होत्या.
0: हा कुंकू मालिका मला ना चिन्मय मांडलेकरनी दिली. चिन्मय मांडलेकरनी माझी ओळख करून दिली राकेश सारंग सरांशी. आणि चिन्मय त्याचे स्क्रीन प्ले डायलॉग लिहायचा, पण चिन्मय मला म्हटला की नाही या मालिकेचे मी स्क्रीन प्ले लिहितो पटकथा आणि तू संवाद लिही, खूप छान लिहिशील. त्यामुळे पहिली संधी लिखाणाची मला तिथून आली.
1: वा, हे खूप तुमचं छान वाटतं सर बोलणं तुमचं ऐकताना, की त्या त्या टप्प्यावर कोणी कोणी मदत केली म्हणा, कुठली पायरी आपल्याला चढायला मिळाली, कुणाचं सहकार्य लाभलं, हे आपण आवर्जून सांगता आणि त्यांचं नावानिशी सांगता.
0: नाही नाही, कसं आहे माहितीये का, त्याच लोकांमुळे तुम्ही मोठे असता.
1: बरोबर.
0: आता चिन्मय आणि मी एकत्रच काम करतो फिल्म इंडस्ट्रीत, सेम वयाचे असू, बरोबर की नाही?
1: बरोबर.
0: कदाचित चिन्मय लहानच असेल माझ्यापेक्षा, पण त्यावेळी तो लिहित होता, मुंबईत होता. तर त्याने माझं नाव रेकमेंड केलं, कारण त्याने माझ्या एकांकिका पाहिल्या होत्या. त्यामुळं आपल्याला संधी देणाऱ्या माणसाचं नाव हे वेळोवेळी घेतलंच पाहिजे, कारण त्या त्या टप्प्यावर ती ती माणसं परमेश्वराने पाठवलेली असतात आपलं आयुष्य सुकर व्हावं म्हणून. त्यामुळं त्यांचा नामोल्लेख न करता पुढे जाणं हे पाप आहे.
1: वा, आवडीचं गाणं एक या ठिकाणी.
0: त्या हेमंत ढोमेचा एक सिनेमा आलता बघतोस काय मुजराकर, हेमंत पण माझा मित्र, जुना मित्र. त्याच्यात ना माझ्या राजा र या मावळातून कधीच तू मावळून गेला र हे माझं खूप आवडतं गाणं आहे. म्हणजे मी त्या हेमंतलाही फोन करून सांगितलेलं आहे कित्येकदा की हे माझं खूप आवडतं गाणं आहे.
1: ग्रेट ग्रेट.
0: त्यामुळे ते गाणं मला आवडेल.
1: नक्की नक्की ऐकूया.

0: स्नेहलताई, पुढच्या टप्प्याकडे वळताना अनेकदा जाहीरपणे प्रवीण सरांनी ही गोष्ट सांगितली की पुढचा टप्पा तसा अवघड जात होता आणि घर चालवण्यासाठी म्हणून कुणीतरी स्थिर कमावणारं हवं होतं, म्हणून आपण निर्णय घेतला आणि आपण नोकरी स्वीकारली. प्रवीण सरांच्या तोंडून आम्ही हे खूपदा ऐकलं, ते कौतुक पण ऐकलं, पण नेमकी तुमची मनस्थिती काय होती आणि ते सगळे टप्पे त्यावेळेस जो विचार तुम्ही केला होता ते कसे कसे पूर्ण होत गेले?
1: तो जेव्हा जेव्हा कुठल्याही मुलाखतीमध्ये माझं या गोष्टीसाठी

0: मी हे खूपदा ऐकलं, ते कौतुक पण ऐकलं, पण नेमकी तुमची मनस्थिती काय होती आणि ते सगळे टप्पे त्यावेळेस जो विचार तुम्ही केला होता ते कसे कसे पूर्ण होत गेले?
1: तो जेव्हा जेव्हा कुठल्याही मुलाखतीमध्ये माझं या गोष्टीसाठी कौतुक करतो की मी त्याला खूप म्हणजे पडत्या काळात मी त्याला साथ दिली, त्याच्या स्ट्रगलमध्ये मी एक पाऊल मागे आले, माझं करिअर मागे ठेवलं आणि त्याला पुढे जाऊ दिलं, हे सगळं सांगत असतो तेव्हा अर्थातच माझ्यातली पत्नी आणि अभिनेत्री ही सुखावते. पण माझं त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की मला स्वतःला असं वाटत नाही की मी काही खूप मोठं केलेलं आहे, कारण म्हणजे मी त्याच्यावर प्रेम केलं, मी त्याच्याशी लग्न केलं, तर या सगळ्या गोष्टी त्या मी नाही करणार तर दुसरं कोण करणार असं मला वाटतं. आणि असंही नाही की इतर कुणी करत नाही असं, मला तर वाटतं विवाह झालेली प्रत्येक स्त्री स्वतःच्या कुटुंबासाठी आणि नवऱ्याच्या उत्कर्षासाठी काही ना काही त्याग करतच असते, त्यामुळे मी काहीतरी वेगळं केलं आहे असं मला वाटत नाही. आता आमच्या कामाचं क्षेत्र असं आहे की हा त्याग जगासमोर येतोय, त्या बिचाऱ्या स्त्रियांचा तो त्याग कधीच जगासमोर येतच नाही, पण म्हणून त्या त्याग करत नाही असातला भाग नाही आहे.
0: बरोबर.
1: त्यामुळे मला खूप मी काहीतरी मोठं केलंय किंवा वेगळं काहीतरी केलंय असं मला कधीच नाही वाटत.
0: या टप्प्यावर एक आवडीचं गाणं
1: आमच्या दोघांचं आता हे आवडीचं गाणं आहे. आमच्या घराची गॅलरी हा आमचा खूप आवडता विषय आहे. आमचा सकाळचा चहा आणि संध्याकाळचा चहा आम्ही गॅलरीत छान झाडं लावलेली आहेत तिथे बसून आम्ही चहा पितो. तर नाट्यपदच आहे आणि त्या झाड त्या गॅलरीमध्ये झाडांना पाणी घालता घालता मी हे गाणं म्हणत असते, नको नको घाई नको.
0: वा, ऐकूया आपण.

तर शोधो आपण ऐकत होता सुप्रसिद्ध सिने लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे आणि त्यांची सुविद्य पत्नी लेखिका गीतकार दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्याशी गप्पा. आज आपण ऐकला भाग दुसरा. पुढच्या भागासाठी ऐकत राहा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: आम्ही ही कार्यक्रम मालिका आत्ताच आपण ऐकलीत. यामध्ये सिनेलेखक दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे आणि त्यांच्या पत्नी स्नेहल तरडे यांच्याशी गप्पा आणि गाण्याचा हा होता भाग दुसरा. संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
2: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय आहे खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाए.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

0: खुशहाली और फे से खुशहाली
1: हाँ, अल्प बरा अल्प रे अल्पेशो अधिते

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, संध्याकाळचे 5 वाजलेत. आता ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

श्रोतेहो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी विराज सवाई खूप मनापासून स्वागत करतो. आणि या कार्यक्रमात आपण ऐकतो आहोत रत्नाकर मतकरी यांच्या निजधाम या कथासंग्रहातली वादा ही कथा. आज ऐकूया या कथेचा दुसरा आणि शेवटचा भाग. मी कौशिकला भेटलो तेव्हा तो अर्थातच अत्यंत उदास मनस्थितीत होता. कुमारवर त्याचं विलक्षण प्रेम तर होतच, शिवाय कुमारच्या भवितव्याविषयी त्याला मोठी उमेद होती. कुमार त्याचा नुसता एकुलता एक भाऊच नव्हता, तर तो जसा काही त्याचा मुलगा होता, त्याचा सर्वस्व होता. त्याच्यासाठी त्यानं आपलं शिक्षण अर्धवट सोडलं होतं, अजून लग्न केलं नव्हतं, किंबहुना स्वतःच्या आयुष्याचा विचार मागे टाकला होता. जे काही करायचं ते कुमारसाठी असं त्यानं ठरवलं होतं, आणि आता एकाएकी कुमार निघून गेला होता. त्याची वधू दारात आली असताना तिच्याकडे पाठ फिरवून तो तसाच एकटा निघून गेला होता. लग्नघडी चुकवून गेला होता. भरल्या लग्नघरातून कुणालाही न सांगता सवरता एकटाच गेला होता. ज्यानं त्याच्यावर इतकं प्रेम केलं त्या थोरल्या भावाला, आपल्या जिवलग मित्राला पुसटशी कल्पनाही न देता गेला होता, या विचारानं कौशिक खचल्यासारखा झाला होता. पण तो नुसता खचला होता असंही नाही, तर मनातून चिडल्यासारखाही झाला होता. कुणीतरी आपल्याला फसवलंय असं त्याला वाटत होत. कुणाला तरी केलेला 24 तारखेचा वायदा कुमारनं बरोबर पाळला होता. त्या रात्रीच तो तिकडे निघून गेला होता. कौशिकच्या लक्षात अजिबात न येता हे सगळं कारस्थान अगदी व्यवस्थित पार पडलं होतं. कौशिकनं घडवून आणलेले सगळे बेत, केलेली सगळी धावपळ पार वाया गेली होती. अगदी पोरकट ठरली होती. कुठली तरी एक शक्ती त्याला हसत होती, त्याच्या बेतांची माती करत होती. हे सगळं कौशिकला जाणवत होतं, पण ते मान्य करायला तो तयार नव्हता. पिशाच वगैरे सगळे प्रकार झूट आहेत असंच त्याच

मत होत आणि तरीही झाल्या प्रकाराचं स्पष्टीकरण लावणं त्याच्या विचारापलीकडचं होतं आणि त्यामुळे तो अधिकच चिडला होता. डॉक्टरांनी हार्ट फेल्युअरचा निर्णय दिला तोच त्यानं मान्य केला होता, पण तरीही त्याचं स्वतःचं संपूर्ण समाधान झालं नव्हतं हे खास. मी जेव्हा त्याला भेटलो तेव्हा तो याच मनस्थितीत होता. त्या दिवशी हवेत विलक्षण गारठा पडला होता. वेळ संध्याकाळची होती, रस्ते सुने सुने झाले होते. कौशिक घरीच होता, शाल पांघरून तो नुसताच बसून राहिला होता. घराला अगदी अवकळा आली होती, त्याच्याशिवाय दुसरं एकही माणूस घरात नव्हतं. सगळीकडे सामान कसं तरी एकावर एक रचून ठेवलेलं होतं. मी त्याला माझी ओळख करून दिली, सांगितलं मी परलोक विद्या जाणतो. खरं म्हणजे परलोक विद्या हे सारं थोतांड आहे असं मला स्वतःलाही पूर्वी वाटत असे, पण सहज म्हणून एक पुस्तक मी वाचायला घेतलं आणि हळूहळू मला इंटरेस्ट तयार झाला आणि आता मी या विषयातला चांगला जाणकार समजला जातो. प्रथम कौशिकनं मला उडवूनच लावलं, पण हळूहळू तो माझं बोलणं कान देऊन ऐकू लागला. बाहेर गारठा फारच वाढला होता. कौशिकनं इलेक्ट्रिकची शेगडी पेटवून आम्हा दोघांच्या मध्ये ठेवली आणि तो तिच्यावर हात शेकू लागला. मी एक प्रकारचा माध्यम आहे, मी म्हणालो. माध्यम म्हणजे ते प्लॅनचेट वगैरे करतात तशापैकी? ग्लास बीस नाचवणारात का? कौशिक हेटाळणीच्या सुरात म्हणाला. नाही, माझी साधना अधिक मोठी आहे, मला तेवढंही करावं लागत नाही. त्याशिवायच मला मृतात्मे दिसू शकतात. शक्य आहे? आपली उत्सुकता लपवण्याचा प्रयत्न करत कौशिक म्हणाला. आता नीट ऐकून घ्या मी तुमच्याकडे का आलो ते. काल मला तुमचा भाऊ दिसला होता. काय? कुमार? कौशिक ओरडला, पण पुन्हा त्यानं आपला तोल ढळू न देण्याचा प्रयत्न केला. हे बघा, तुम्ही जर माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणार असाल तर तो मुळीच यशस्वी होणार नाही, तो शांतपणे म्हणाला. मला तुमचा एक पैसाही नकोय, मी कळवळून म्हणालो. आणि तुमच्याकडून असा अपमान होईल अशी कल्पना असती तर मी तुमच्या भावाला वचनही दिलं नसतं. वचन? कसलं वचन? तुमची एकदा भेट करून देण्याचं. मला सांगा कौशिक, तुमचा भाऊ कशानं वारला? हार्ट फेल्युअरनं, म्हणजे डॉक्टरनं सर्टिफिकेट सुद्धा दिलंय तसं. डॉक्टरनं सर्टिफिकेट दिलं असलं तरी तुमचं समाधान झालेलं नाही, होय ना? हे पहा प्रोफेसर, माझ्या भावाचा मृत्यू ही माझी अगदी वैयक्तिक बाब आहे. त्याच्या मृत्यूनं माझं किती नुकसान झालंय याची तुम्हाला कल्पना सुद्धा यायची नाही. पण काहीही असलं तरी त्याचा मृत्यू ही सार्वजनिक बाब नाही, कुणी त्याचं भांडवल करावं अशी ती गोष्ट नाही. मी चिडून म्हणालो, कौशिक, माझी परलोक विद्या ही पैसा मिळवण्यासाठी नाहीये. दैवकृपेनं माझं सगळं ठीक चाललंय. एक नाद म्हणून मी हे सगळं करत आलोय. या सगळ्या प्रकाराकडे मी केवळ शास्त्रीय दृष्टीनंच पाहत आलोय, पण त्यात सुद्धा कधी कधी असे प्रकार घडतात की त्यानं जीवाला चटका लागून राहतो. तुमच्या भावाचा प्रकारही त्यातलाच. डोळ्यात पाणी आणून तो मला म्हणाला, मी निघून आल्यापासून कौशिक वेडा पिसा झाला असेल, निदान त्याची समजूत तरी काढू दे मला. म्हणून आलो मी, तुमच्यासाठी नाही, त्याच्यासाठी, त्या मृतात्म्याची इच्छा म्हणून. हा, पण आता आलो तसाच परत जाईन. ठीक आहे, असं म्हणून मी कोट चढवला आणि बाहेर पडलो. प्रोफेसर थांबा, कौशिक दारापाशी येऊन म्हणाला, मी तयार आहे तुमच्याबरोबर यायला. मी वळलो, गंभीरपणे त्याला विचारलं, तुम्हाला कुमारची भीती वाटणार नाही? भीती? मला आणि माझ्या कुमारची? हे बघा कौशिक, लक्षात ठेवा, त्याला घाबरू नका. घाबरला तर फार दुःख होईल त्याच्या आत्म्याला. दुसऱ्या दिवशी मी गाडी घेऊन कौशिककडे गेलो. कौशिक माझीच वाट पाहत होता. आज संध्याकाळी देखील कालच्याप्रमाणेच कडाक्याची थंडी पडली होती.
आम्ही जैतपूर मागे टाकलं

तेव्हाच सूर्यास्त झाला आणि अंधार पडू लागला. आमची गाडी घाटातून जाऊ लागली तेव्हा बराच उशीर झालेला होता. सुदैवानं चांदणं होतं, त्यामुळे गाडी चालवणं फारसं कठीण नव्हतं. बोलताना दात वाजत होते असा थंडीचा कडाका पडला होता. गार चावरं वारं अंगाला डसत होतं. मी गाडी थांबवली. आम्ही दोघंही गाडीतून उतरलो. चार पावलं चालून आम्ही एका ठिकाणी थांबलो. एका बाजूला कडा अगदी सरळ तुटला होता. तिथून कोणी खाली पडतं तर चक्काचूरच झाला असता. दुसऱ्या बाजूलाही कडा होता, पण तिथे काहीसा उतार होता. गर्द झाडी वाढली होती. हीच ती जागा. कालिंदीची गाडी इथूनच कोसळली. ती जागा दाखवून मी कौशिकला सांगितलं. कौशिकनं चारी बाजूंना पाहिलं. भणाणणाऱ्या वाऱ्याचा सू असा आवाज येत होता. एकट्या दुकट्याला त्या वाऱ्याची सुद्धा भीती वाटली असती. चांदण्यात पांढुरके दिसणारे ते तुटकेकडे राक्षसी वाटत होते. असं वाटत होतं की या सबंध जागेला अनेक रहस्य ठाऊकेत. वाऱ्याच्या भाषेतून ती सांगतायत, पण आपल्याला तेवढं त्यातलं कळत नाही, म्हणून ती जागा आपली हेटाळणी करते. कौशिक गारठून म्हणाला, प्रोफेसर, इथं कालिंदी मेली, पण आपला काय संबंध त्या अपघाताशी? कुमारला भेटण्यासाठी ना आपण. पण त्याचे शब्द तोंडातल्या तोंडातच अर्धवट राहिले. समोरून तीन पांढुरक्या आकृत्या येत होत्या. चांदण्यात त्या अधिकच पांढऱ्या फटक दिसत होत्या. कौशिकनं कुमारला लगेच ओळखलं. कुमारच्या बरोबर कालिंदी आणि कांता होत्या. घाबरू नका, मी कुजबुजलो. घाबरू नका. मी मुळीच घाबरलेलो नाहीये. मला हातानं बाजूला करून कौशिक पुढे झाला. कुमार, तू इथं काय करतोयस? कुमारच्या राखाडी चेहऱ्यावर एक मंद स्मित पसरलं. कालिंदीनं माझ्याबरोबर वादा केला होता दादा, मला इथं येणंच भाग होत. आम्ही इथे फार सुखात होत. वाऱ्याची एक बर्फासारखी थंडगार झुळूक येऊन गेली. कौशिकचं अंग शहारलं. पण एखाद्या हटवादी मुलासारखा तो म्हणाला, सुखात आहेस ना तू, मग मला कशाला बोलवलंस? अरे दादा, असं काय करतोस? तू देखील सुखी व्हावंस यासाठी. काचेचे तुकडे पडावे तसे कुमारचे शब्द येत होते. अरे, इथल्या आनंदाची तुला कल्पनाही येणार नाही. कौशिक हतबुद्ध होऊन ऐकत होता. ही कांता बघ दादा, कुमार म्हणत होता. कालिंदी माझ्यावर करते तितकंच प्रेम ही तुझ्यावर करत आली, पण दुरून. कधी एका अक्षरानंही ती तुझ्याशी बोलली नाही, पण ती तुला गेली 3-4 वर्ष पाहतेय, तुझ्यासाठी झुरतीये. कौशिक जागच्या जागी गोठल्यासारखा झाला. कल्पनाही येणार नाही अशा भलत्या ठिकाणी, भलत्या अवस्थेत त्याला प्रेमाचा साक्षात्कार झाला होता. इतकी वर्ष कुमारवरच्या मायेपोटी त्यानं स्वतःचा विचारच सोडून दिला होता. पण आपल्यावरही प्रेमाचा वर्षाव करणारं कुणी होतं या जाणीवेनं क्षणमात्र त्याचा रोम रोम बहरून गेला. चांदण्यात न्हाणारी ती लावण्यवती त्याची होती, त्याच्यासाठी थांबली होती. ये दादा, अरे आपण चौघं इथे सुखात राहू अनंत काळपर्यंत, अनंत काळपर्यंत. कुमारनं आपला हात पुढे केला. कौशिक तारवटल्या डोळ्यांनी त्या हाताकडे पाहू लागला. हात पुढे येत होता, पण कुमार जागच्या जागी स्तब्ध उभा होता. कौशिक खेळल्यासारखा पाहत होता आणि हात पुढे पुढेच येत होता. आणि एकाएकी कौशिकला परिस्थितीचं भान आलं. त्याचं मन भीतीनं किंचाळून उठलं. तो कुमारला म्हणाला, नाही नाही, मला हा असला आनंद नकोय, हे सुख नकोय, हे प्रेम नकोय, मला मला जिवंत राहायचंय, मला जिवंत राहायचंय. मी भीत नाही जगायला. मला तुमच्याशी कसलाच संबंध ठेवायचा नाहीये. माझं मन तुझ्यासारखं दुबळं नाहीये कुमार. या अमानुषाचा विचार करत मी तुझ्यासारखा झिजून झिजून नाही मरणार. मी तुम्हाला विसरून जाईन, नवं आयुष्य सुरू करेन,

0: पळतच तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, चला प्रोफेसर, चला इथून गाडीकडे जाऊ. आम्ही गाडीत बसलो. पाठीमागून एक अमानुष हास्य कल्लोळ ऐकू आला, पण कौशिकनं मागे वळून पाहिलं नाही. शक्य तेवढी फास्ट घ्या, तो म्हणाला, मला जमेल तेवढ्या लवकर इथून दूर गेलं पाहिजे. मी गाडी सुरू केली, वेग वाढवला कमालीचा आणि पहिलं वळण आलं आणि मी चाकावरचे हात सोडून दिले. ही गोष्ट इथे संपली. तिचा शेवट दुःखांत की सुखांत हे तुम्हीच ठरवायचं आहे. लौकिकदृष्ट्या कौशिक कड्यावरून कोसळून मेला, पण माझ्या मते तो त्याच्या लाडक्या भावाबरोबर आणि प्रेयसीबरोबर सुखात नांदतोय. मी त्याच्याशी असं का वागलो म्हणता? अहो, माझ्या जागी दुसरा कुणीही असता तरी त्यानं हेच केलं असतं. लाडक्या बहिणींच्या सुखाची काळजी त्यांच्या एकुलत्या एक भावाने करायची नाही तर कुणी करायची? श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आता आपण ऐकलात रत्नाकर मतकरी यांच्या निजधाम या कथासंग्रहातल्या वादा या कथेचा दुसरा आणि अंतिम भाग.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
3: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
0: जी ए कुलकर्णी हे मराठी साहित्यातले एक अत्यंत प्रभावशाली, गूढ आणि प्रतिभावान कथाकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कथांनी मराठी लघुकथेला केवळ परिपक्वताच दिली नाही तर तिला एक जागतिक दर्जाचा तात्विक आयाम मिळवून दिला. आणि म्हणूनच त्यांच्या कुसुम गुंजा या लघुकथा संग्रहातली एक कथा आता आपण ऐकणार आहोत, अंधारातील हाक. किंचित खाली वाकून तिनं रडून रडून झोपी गेलेल्या गोविंदाकडे पाहिलं आणि एक दीर्घ निश्वास सोडला. ताटात घालून ठेवलेल्या भाकरीचा त्यानं तुकडाही मोडला नव्हता. तिनं ते ताट तसंच चुलीवर झाकून ठेवलं. दोरीवरलं घोंगडं काढून त्याच्या अंगावर टाकलं आणि ती उठून उभी राहिली. बाहेर पाऊस सारखा ओतत होता. खोली बाहेरचं अंगण चांगलं पाऊल बुडेल इतक्या पाण्यानं भरून गेलं होतं. मध्येच वाऱ्याचा एखादा जोराचा झोत येऊन दारावर आदळे. दार करकर वाजे आणि ते आत चौकटीतून निखळून पडतं की काय अशी तिला क्षणभर भीती वाटे. कोनाड्यातल्या चिमणीची ज्योत वाऱ्यानं सारखी थरथरत होती. बाहेर रेड्याप्रमाणे मोकाट सुटलेला वारा आणि छपरातल्या फटीतून लखन दिसणारी वीज पाहून तिला सारखं वाटत होतं की खोराड्यातल्या आपल्या कोंबड्या भीतीनं अगदी मोठी एवढ्या झाल्या असतील. ओल असल्यामुळे खोलीत पाय ठेवताच एखाद्या गुहेत शिरल्याप्रमाणे वाटे. चुलीवरची बाजू धुराने काळवंडून गेल्यामुळे गुहेसारखा होणारा भास हा जास्तीच बळकट होई. पण तिथे राहायला येऊन तिला 4 वर्ष होऊन गेल्यामुळे तिला त्या वातावरणाची आता सवय होऊन गेली होती. चुलीत एकही निखारा नसल्यानं खोली विलक्षण थंड वाटे. समोरच थोड्या अंतरावर म्युन्सिपाल्टीचा दवाखाना होता. दवाखान्याच्या आवारात आंब्याची मोठमोठी झाडं असल्यामुळे तर तिथे वाऱ्याचा भिरभीर आवाज फारच मोठा होत होता. काजळ्या रात्रीच्या अंधारात झाडं पार पडून गेली होती, पण वाऱ्यानं त्यांचे शेंडे एकमेकांवर आपटत पानं सळसळत आणि तो आवाज अगदी दूरवर स्पष्ट ऐकू येत असे. दवाखान्याच्या दारात खांबाचा दिवा होता. त्याचा मंद प्रकाश कट्ट्यावर पसरला होता आणि त्या प्रकाशातच अगदी भिंतीजवळ एका गोणपाटाच्या तुकड्यावर मारुती रखवालदाराचा कुत्रा बसलेला दिसत होता. लखकन वीज चमकली किंवा वाऱ्यानं पानं सळसळू लागली आणि त्यावरल्या पावसाचं पाणी टपटप खाली पडू लागलं की तो एकदम उठून बसे आणि तोंड किंचित वर करून ओरडू लागे. आणि त्याच्या त्या रडण्यासारख्या केविलवाण्या उदास ओरडण्यानं

दवाखान्याचा आवार क्षणभर भरून जात असे. त्याचं ते ओरडणं ऐकू आलं की तिच्या कपाळावर एक आठी चढे आणि ती संतापानं त्याच्याकडे पाहू लागे. त्या टिप्याचा तिला अतिशय राग येई. रात्रीच्या वेळी तो तिच्या आवारात शिरून कोंबड्या मारत असे. काल तर अगदी करकरीत संध्याकाळी त्यानं काळ्या पांढऱ्या पिसांची चिनी कोंबडी मारली होती. ती कोंबडी इब्राहिमने 2.5 रुपयाला मागितली होती, पण त्यानं 3 रुपये द्यावे म्हणून तिनं जरा ओढून धरलं होतं. नाहीतर आज सकाळी ती 2.5 रुपयाला ती देऊनही टाकणार होती. ते 2.5 रुपये आले असते तर थोडे तांदूळ आणता आले असते, आणि दररोज भाकरी खाऊन कंटाळलेल्या गोविंदाला आज उपाशी झोपावं लागलं नसतं. वाऱ्यामुळे झाडं जोराने सळसळली आणि लगेच त्यामागून टिप्याचं ते ओरडणं ऐकू आलं. टिप्या आवारात आला की त्याच्या डोक्यात भला मोठा दगड घालून त्याला कायमचा नाहीसा करून टाकावा असं तिच्या मनात पुष्कळदा येई. पण गोविंदाला मात्र टिप्या अतिशय आवडे. तो आवारात आला की त्याचा चेहरा आनंदाने फुलून जात असे आणि त्याला भेटायला तो धावतच जात असे. मागच्या 2 पायांवर उभं राहून टिप्यानं पुढले 2 पाय त्याच्या अंगावर टेकले आणि त्याच्याकडे पाहत तो शेपटी हलवू लागला की गोविंदाचा आनंद इतका वाढे की त्यातला थोडासा देण्यासाठीच जणू तो सखूला हाक मारून एकदम हसून म्हणे, आई आई टिप्या बघ ना कसा शहाणा आहे माझा दोस्त. गोविंदाशी तसं खेळताना टिप्या दृष्टीस पडला की तिचा राग क्षणभर शांत होत असे आणि ती मुकाट्याने कामाला लागे. ती दारापाशी आली आणि दार किलकिल करून तिनं टिप्याकडे पाहिलं. इतक्यात वाऱ्याचा एक झोत आत शिरला आणि त्याबरोबर आलेल्या पावसानं तिचे हात पार भिजून गेले. ती चटकन मागे वळली आणि हातावरचं पाणी झटकत दार लावू लागली. सखू सखू ये ग, ती एकदम थबकली. तिनं पुन्हा लक्षपूर्वक ऐकलं. वाऱ्यावरून तीच हाक पुन्हा अगदी स्पष्टपणे ऐकू आली. तिच्या चेहऱ्यावर एकदम आनंद पसरला. ती हाक कंपाऊंडरीण बाईंच्या घराकडून आली होती. कंपाऊंडरीण बाई 4-2 दिवसांनी तिला उरलं सुरलं काहीतरी देत असत. तिला ती हाक पूर्ण परिचयाची झाली होती. ती एकदम आत आली आणि तिनं गोविंदाला हलवून जागं केलं. गोविंदा उठ आता, मला मिळेल हा थोडा भात, उठ, ती हलक्या आवाजात म्हणाली. गोविंदा डोळे चळत उठून बसला. त्यानं गोंधळलेल्या मुद्रेनं इकडं तिकडं पाहिलं आणि तो पुन्हा झोपला. त्याच्याकडं तिनं एकदा पाहिलं आणि त्याच्या गालावरून हात फिरवत त्याच्या अंगावरलं पांघरून सारखं केल्यासारखं केलं. खुंटीवरलं पोतं डोक्यावर टाकून तिनं सावकाश दार लावून घेतलं आणि ती घराबाहेर पडली. पावसाचा मारा भयंकर होता. वाराही जोराने असल्यामुळे पाऊस सर्व बाजूंनी येतोय की काय असं वाटे. झाडांच्या फांद्या सारख्या सळसळत आणि ती सळसळ पावसाच्या आवाजात मिसळून जाऊन एक विलक्षण भीतीदायक आवाज निर्माण होई. अगदी दूर गावात एखाद दुसरा दिवा मधून मधून दिसे, पण लगेच तो नाहीसा होई. दर क्षणाला अंधाराचं पटल फाडून वीज लखकन बाहेर पडे आणि दवाखान्याचा आवार विलक्षण मोहक अशा तांबूस प्रकाशाने भरून जाई. जिथं पूर्वी अगदी अंधार होता, तिथं एकदम त्या प्रकाशाने उजळलेले झाडांचे बुंधे आणि झुडपं दिसू लागत. ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यावर तो पडताच फुटक्या आरशाचे तुकडे इकडे तिकडे फेकल्याप्रमाणे दिसत. पण लगेच दुसऱ्याच क्षणी वाऱ्यावर उडत असलेलं तलम रेशमी वस्त्र कुणीतरी झटकन मागे ओढून घ्यावं त्याप्रमाणे तो तांबूस प्रकाश नाहीसा होई. अंधार जास्तच कोंदल्यासारखा वाटे आणि थोड्या वेळापूर्वी स्पष्ट दिसणारी झाडं, ठिकठिकाणी साचलेलं पाणी आणि वळणं वळणं घेत एकमेकात मिळून जाणारे ओहळ पार दिसेनासे होत. बाईच्या घराजवळ येईपर्यंत ती अगदी चिंब होऊन गेली. ती त्या खांबाच्या दिव्यापाशी आली. अंगावरलं पाणी हाताने झटकण्याचा प्रयत्न करीत ती कट्ट्यावर चढली. आपले थंडगार हात दिव्याच्या तापलेल्या काचेभोवती धरत तिने भीत भीत हाक मारली. बाईसाहेब. लगेच दरवाजा उघडला आणि हातातला कंदील घेऊन कंपाऊंडरीण बाई बाहेर आल्या. तिला समोर पाहताच त्यांना अतिशय आश्चर्य वाटलं. कोण सखू, काय ग, काय झालं, काय विंचू बिंचू चावलं की काय गोविंदाला, इतक्या पावसात का आलीस रात्रीची. सखूला काय बोलावं हे क्षणभर सुचेच ना. बाईंची हाक तर तिने अगदी स्पष्ट ऐकली होती. ती अगदी गोंधळून गेली आणि तिच्या तोंडून क्षणभर शब्दच बाहेर पडेना. फक्त आता काय करावं असा उद्गार काढत तिने तोंड उघडलं आणि हाताची बोट त्यावर ठेवली. थोड्या वेळानं अडखळत ती म्हणाली, मला काय ठाऊक, तुमची साद आली कानावर. मी म्हटलं, बाईसाहेबांकडे भात भाकरी काहीतरी

उरलंय म्हणून मी आले. मी हाक मारली. क्षणभर विचार करत बाई म्हणाल्या, छे मी नाही बाई हाक मारली. पण त्यांना एकदम आठवण झाली आणि त्या हसून म्हणाल्या, अगं हो सखू ये ग म्हणून होय. अगं खुळे, उषा आज काही केल्या झोपे ना म्हणून तिला खेळवण्यासाठी मी काहीतरी म्हणत होते. वेडी ग वेडी, आज शनिवार, आमचा आज उपास असतो, आज काय भात उरणार आमच्या इथे. जा बरं आता तू. हां आणि जरा सांभाळून जा हां अंधारातून. ती कोपऱ्यापर्यंत गेल्यानंतर दरवाजा बंद झाला. तिनं अंधारात अस्पष्ट दिसणाऱ्या त्या घराकडे वळून पाहिलं आणि एक दीर्घ सुस्कारा सोडला. अत्यंतिक निराशेनं तिचं मन पार खचून गेलं होतं. त्यामुळे खेळून दमल्याप्रमाणे वारा स्तब्ध होत चालला होता. झाडंही शांत उभी राहू लागली होती. आकाशाचा धुरकटल्यासारखा रंग जाऊन आता ती जागा गडद निळा रंग घेऊ लागली होती. दोन चार ठिकाणी तर चांदण्याही चमकू लागल्या होत्या. या गोष्टींकडं तिचं बिलकुल लक्ष गेलं नाही. खोलीच्या दाराजवळ येताच ती थबकली. आत गोविंदा उपाशी निजलाय या गोष्टीची तिला एकदम तीव्र जाणीव झाली आणि आत जायला तिला अतिशय शरम वाटू लागली. दवाखान्याच्या आवारातून टिप्याचं ओरडणं ऐकू आलं. ती चटकन आत गेली आणि त्याच्याकडे संतापानं पाहत तिनं धाड दिशी दरवाजा लावला. वाऱ्याची एक झुळूक इकडून तिकडे गेली आणि पानांवरचं पाणी टपटप खाली पडलं. टिप्याचं ते उदास ओढलेल्या आवाजातलं ओरडणं पुन्हा एकदा ऐकू आलं. ती थोडा वेळ स्तब्ध होती. जराशानं पाऊस पूर्णपणे थांबला आणि आकाश जवळजवळ स्वच्छ झालं. वाराही अगदी मंद असल्याप्रमाणे झाडांची सळसळही बंद झाली. टिप्यानं इकडं तिकडं एकदा नजर फिरवली आणि तो खाली बसला. आपले पाय अगदी पोटाजवळ आणून त्यानं त्यावर आपलं डोकं ठेवलं आणि थोड्याच वेळात तोही झोपी गेला. जी ए कुलकर्णी यांच्या कुसुम गुंजा या लघुकथा संग्रहातली अंधारातील हाक ही कथा आता आपण ऐकलीत. वाचनस्वर होता विराज सवाई यांचा आणि देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण कुलकर्णी.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकलीत रत्नाकर मतकरी यांच्या निजधाम या कथासंग्रहातल्या वादा या कथेचा दुसरा भाग. त्याचबरोबर जी ए कुलकर्णी यांच्या कुसुम गुंजा या लघुकथा संग्रहातली अंधारातील हाक ही कथा आज आपण ऐकलीत. या दोन्ही कथांना वाचक स्वर होता विराज सवाई यांचा. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
4: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाए.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो, संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत पुणे आय केअर सांजधारा.
1: पुणे आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांजधारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
3: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
0: श्रोते हो, आजच्या पुणा ऐकेर सांजधारा या कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत बेला शेंडे यांच्या स्वरातल्या मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातल्या गीतांनी. हे गीत संगीतबद्ध केलं आहे अविनाश विश्वजीत यांनी.

0: पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुणा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुणा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रुते हो कार्यक्रमात आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातली.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर, वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे, कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: मुलींनो, बदलत्या आधुनिक काळाशी मैत्री करत आपलं स्मार्ट करिअर घडवा. कसं ते जाणून घ्या. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या MNVTI तर्फे रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मोफत करिअर गायडन्स शिबिर.
3: इंटिरियर डिझाईन, फॅशन डिझायनिंग, फूड प्रोसेसिंग, कॉस्मेटॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, हेरिटेज, ग्राफिक डिझाईन आणि अजून बरंच काही. ह्या क्षेत्रांमधल्या करिअर विषयक संधींबद्दल तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन आणि शंका निरसन.
2: सेमिनार सहभागी होण्यासाठी कॉल करा 8237879841.
3: नोट करा 8237879841.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: एनडीए मध्ये जायचंय,
2: 11वी पासूनच तयारीला लागा.
1: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
2: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
3: श्रोते हो, आपण ऐकताय कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांजधारा. कार्यक्रमात आता ऐकूया प्रवीण दवणे यांचं एक बालगीत. स्वर आहे संजाली, अभेद, आदिती आणि अद्वैत यांचा. आणि हे गीत संगीतबद्ध केलंय मीना खडीकर यांनी.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट से विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं.
0: प्रिया सगळे

0: उपचार करून झाले, पण मी आई नाही ग होऊ शकले.
1: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
0: हो,
1: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
0: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
1: घे ना, 8800551878. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
2: NDA मध्ये जायचंय.
3: 11वी पासूनच तयारीला लागा.
2: 11वी 12वी आणि NDA च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
3: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
4: श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया साधना सरगम यांच्या स्वरात आई शपथ या चित्रपटातलं गीत. सौमित्र यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय अशोक पत्की यांनी.

0: 1178 भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
1: एनडीए मध्ये जायचंय?
2: 11वी पासूनच तयारीला लागा.
1: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
2: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
3: श्रोते हो, कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया साधना सरगम यांच्या स्वरात आई शपथ या चित्रपटातलं गीत. सौमित्र यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय अशोक पत्की यांनी.

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, संध्याकाळचे 6 वाजत आहेत. ऐकूया पुणे वृत्तांत.

0: साधना सरगम यांच्या स्वरात श्रोते हो ही होती आई शपथ या चित्रपटातली गीतरचना. गीत होतं सौमित्र यांचं आणि संगीत साज होता अशोक पत्की यांचा. आई शपथ या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा पुन्हा ऐकेर सांजधारा हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर.

विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन केलं जात आहे. राज्यपाल विष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन केलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातल्या डेक्कन जिमखाना परिसरातल्या ऐतिहासिक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन आज केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झालं. पुणे महानगरपालिकेनं या प्रकल्पासाठी 3,24,00,000 रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली आहे. संभाजी प्रतिष्ठानच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. धर्मरक्षणासाठी संभाजी महाराजांनी आपलं आयुष्य पणाला लावलं, हे स्मारक आगामी काळात तरुणांना नवी दिशा देईल असं प्रतिपादन पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी केलं. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे तसंच अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पुणे महानगरपालिकेच्या पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातील मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी विनामूल्य हस्तांतरित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. मुळामुठा संगमवाडी पूल ते बंड गार्डन पूल दरम्यानची नदीपात्रातील तसंच बोटॅनिकल गार्डन महिला बाल सुधारगृहाची जमीन पुणे महापालिकेला दिली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. महाराष्ट्र आणि दिल्लीसह विविध राज्यांचा यात समावेश आहे. देशात इंधन पुरवठ्याचं संभाव्य संकट लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन बचतीचं आवाहन केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी इंधन बचतीचा संदेश देत पुणे दौऱ्यात बसनं प्रवास केला. आपल्या अधिकृत ताफ्यातील वाहनांची संख्या त्यांनी कमी केली आहे. गडकरी यांनी आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पुणे महापालिका प्रशासनानंही पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत वाहनांच्या वापरात सुमारे 30% कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिक वापर करावा, कार शेअरिंग सारख्या पर्यायांचा अवलंब करावा आणि इंधन बचतीसाठी अन्य उपाययोजना राबवाव्यात यासाठी स्वतंत्र आराखडा तयार केला जात असल्याचं महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितलं. पुणे महापालिकेत आठवड्यातून 1 दिवस सार्वजनिक वाहतूक दिन पाळावा अशी मागणी महापौर मंजुषा नागपुरे यांनी आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इमारतींमध्ये ऊर्जेची बचत करण्यासाठी विविध उपाययोजनांबाबत महत्वपूर्ण बैठक नुकतीच झाली. पर्यावरण संवर्धन, आर्थिक बचत आणि शाश्वत विकास या तिन्ही उद्दिष्टांचा समतोल साधणारी कार्यपद्धती महापालिकेनं स्वीकारणं आवश्यक आहे असं आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यावेळी म्हणाले. मुळा मुठा पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या लोकवस्तीमुळे सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. खडकवासला आणि पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी मिसळलं जात आहे. हे रोखण्यासाठी पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण संयुक्त कृती आराखडा तयार करणार आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळवण्याचा निर्णय पुणे महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्यासाठी वाहनधारकांना

येत्या 30 जूनपर्यंतची मुदत देण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांना 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सांगवी इथं आज रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि राज्य शासनाच्या कौशल्य रोजगार विभागानं या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं. विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. पुणे जिल्ह्यातील 120 हून अधिक नामांकित औद्योगिक कंपन्यांमधील 5,000 पेक्षा जास्त रोजगार संधीसाठी या रोजगार मेळाव्यात प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 39 तर किमान तापमान 25.7 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही तापमान साधारण असंच असेल आणि दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.

0: पुणे वृत्तांत श्रोते हो आताच आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM. श्रोते हो आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून.
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, कार्यक्रमाची सुरुवात करूयात पाठलाग या चित्रपटातल्या ग दी माडगुळकर यांच्या गीताने, जे संगीतबद्ध केलेलं आहे दत्ता डावजेकर यांनी आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

मंडळी, मराठी चित्रपटांना सुवर्णकाळ प्राप्त करून देणाऱ्या दिग्गजांपैकी दोन व्यक्ती म्हणजे राजा परांजपे आणि ग. दि. माडगुळकर. कौटुंबिक चित्रपट यशस्वी होत असतानाच 1964 मध्ये एक रहस्यमय मराठी चित्रपट

0: राजा परांजपे आणि ग दी माडगुळकर या जोडगोळीने प्रेक्षकांना दिला. मराठी सिनेमाच्या इतिहासातील हा अभिनव प्रयोग त्यांना त्यावर्षीचं राष्ट्रपती पदक सुद्धा देऊन गेला. तो सिनेमा म्हणजे पाठलाग. आशा परत येते या जयंत देवकुळे यांच्या कथेवर आधारित या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिण्याची गळ राजाभाऊंनी गदिमांना घातली आणि मग सुरू झाला सिनेमाचा उत्कंठावर्धक प्रवास. बाळासाहेब पानसे या प्रसिद्ध वकिलाच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची बातमी बाळासाहेबांना मिळते. अत्यंत दुःखाने ते तिचे अंत्यविधी करतात, पण तोच चेहरा काही दिवसांनी पुन्हा त्यांच्या समोर येऊन उभा राहतो. कोण असते ती? तिला त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले अनेक बारकावे कसे ठाऊक असतात? ती जर त्यांची खरी पत्नी असेल तर जिचे अंत्यविधी केले ती कोण होती? असे अनेक प्रश्न घेऊन कोर्ट सीन, तिथले बारकावे, तिथले डावपेच याने सिनेमा रहस्यमय आणि रंगतदार बनला. सुमन ताटे आणि काशीनाथ घाणेकर यांना घेऊन हा सिनेमा शूट केला गेला. प्रेक्षकांना चित्रपट प्रचंड आवडला आणि यातल्या सुमनचं फिल्मी नामकरण झालं भावना. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाठलाग या सिनेमाबद्दल आपण आज बोलतो आहोत. मंडळी, या चित्रपटाने महाराष्ट्र शासनाचे तब्बल 7 पुरस्कार तर मिळवलेच, शिवाय एक राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला. मंडळी, तुम्हाला माहिती आहे या चित्रपटाची अजून एक गंमत? यामध्ये फक्त 2 गाणी आहेत, नको मारूस हाक मला घरच्यांचा धाक आणि या डोळ्यांची 2 पाखरे. पण यातलं जे दुसरं गाणं आहे ना, या डोळ्यांची 2 पाखरे, हे पिक्चरच्या शूटिंगच्या वेळी लिहिलेलंच नव्हतं. चालीच्या धूनवर गाण्याचं शूटिंग पूर्ण केलं गेलं आणि मग गदिमांनी झालेलं शूट बघून शब्द लिहिले, या डोळ्यांची 2 पाखरे फिरतील तुमच्या भोवती. असं म्हणतात की आधी चित्रीकरण आणि त्यावरून तंतोतंत जुळणारी शब्दरचना, असा चमत्कार मराठीत यापूर्वी तरी घडल्याचं कोणालाही आठवत नाही. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात पाठलाग या सिनेमातलं दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं, आशा भोसले यांच्या आवाजातलं, गीतकार ग दी माडगुळकर यांचं हे गीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. संध्याकाळचे 6:15 झाली. आता प्रसारित करत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत माणिक वर्मा यांच्या स्वरातल्या कवी सुधांशु यांच्या गीताने. या गीताला संगीत साज आहे विठ्ठल शिंदे यांचा.

0: माणिक वर्मा यांच्या स्वरात ही होती कवी सुधांशु यांची गीतरचना. संगीतबद्ध केली होती विठ्ठल शिंदे यांनी.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठवत नाहीत.
3: मग आता ही भीती घालूया.
4: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
3: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
4: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
4: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
4: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
3: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
4: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
3: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11.
4: 888 5600 11.
5: श्रोतेयो, कार्यक्रमात आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात ग. दि. माडगुळकर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय वसंत देसाई यांनी.

श्रोते हो, आपण ऐकताय डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय, आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे। कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो।
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड, संपर्क 9130089221।
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
3: आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत आता ऐकूया, अवघाचे संसार या चित्रपटातलं। वसंत अवसरे यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय वसंत पवार यांनी।

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे वसंत प्रभू यांनी आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात आता ऐकूया पी सावळाराम यांचं गीत. संगीत साज आहे दशरथ पुजारी यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20
2: 7823 84 11 20.
0: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: श्रोते हो, आपण ऐकताय डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया माणिक वर्मा यांच्या स्वरात ग. दी. माडगुळकर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ.
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
4: नमस्कार
3: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
4: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना ज्या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
3: बर.
4: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
3: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
4: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये ते काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
3: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
4: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे?

0: दीपावली.
1: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
0: अर्थातच लक्ष्मीपूजन.
1: कुठल्या दिवशी येतं?
0: अमावस्येला.
1: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता? का संपूर्ण घर साफ करून घेता.
0: बरोबर आहे.
1: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
0: हो.
1: घरातली जळमट काढता. म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
0: बरोबर.
1: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
0: अमावस्येचा.
1: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
0: अरे वा. मग दादा, या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
1: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
0: का?
1: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
0: अच्छा.
1: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
0: बर. पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
1: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
0: बर.
1: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
0: हो.
1: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
0: अच्छा.
1: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
0: बर.
1: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
0: अच्छा.
1: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
0: हा,
1: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
0: अच्छा.
1: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
0: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
1: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर. बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
0: करेक्ट करेक्ट.
1: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
0: हो हो.
1: बरोबर ना.
0: बरोबर बरोबर.
1: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
0: आहे.
1: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
0: बरोबर.
1: देवानी दिलेले.
0: हो.
1: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
0: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
1: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
0: वा वा वा.
1: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
0: अच्छा. दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
1: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार.
0: हो.
1: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
0: अच्छा.
1: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो.
0: बर.
1: त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता.
0: बर.
1: त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल.
0: वा.
1: जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
0: अरे वा दादा, आता श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या

0: किमती साधारण कशा असतात?
1: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
0: ओके.
1: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
0: बर.
1: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती, 1 लाईनची, 2 लाईनची, 3 लाईनची, कुठल्या धातूमध्ये हवी, त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
0: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
1: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
0: हो.
1: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
0: करेक्ट.
1: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
0: बरोबर.
1: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
0: अच्छा.
1: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
0: आहे. बरोबर आहे.
1: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर.

0: अंगठी घालायचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल तर आता घेऊन जा तुम्ही पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानन लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता बिझी लँड बिल्डिंग कुमठेकर रोड चितळे बंधू मागील लेन सदाशिवपेठ पुणे. आमचे फोन नंबर्स 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
2: ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात पुणे विविध भारती 101 FM. श्रोते हो, आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातलं सुगम गीत नाद हो महानोर यांचं. संगीतबद्ध केलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: ही होती नाधो महानोर यांची गीतरचना, लता मंगेशकर यांच्या स्वरात.
1: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM.

0: पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आयकेअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: दररोज संध्याकाळी 5:45 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
3: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
4: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।
5: विकसित

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, दररोज 9:30 ते 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 5:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: रंग तरंग।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोते हो, रात्रीचे 11 वाजलेत। प्रसारित करत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ।

श्रोते हो, आजच्या डॉक्टर परीक्षित भेगडे बेला के फूल या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत बहारे फिर भी आएंगी या चित्रपटातल्या अंजान यांच्या गीताने. संगीतबद्ध केलं आहे ओपी नय्यर यांनी आणि स्वर आहे मोहम्मद रफी यांचा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया गीता दत्त यांच्या स्वरात साहिब बीबी और गुलाम या चित्रपटातलं गीत. शकील बदायुनी यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय हेमंत कुमार यांनी.

0: श्रोते हो, आपण ऐकताय डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
4: तुम्ही लक्ष्मी

0: नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
1: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
0: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: मोहम्मद रफी यांच्या स्वरात आता ऐकूया शैलेंद्र यांची गीतरचना. संगीतबद्ध केली आहे शंकर जयकिशन यांनी. चित्रपट बेटी बेटे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि मणके गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

प्रयोग कार्यक्रमातली यानंतरची रचना ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या युगलसुरात असली नकली या चित्रपटातली. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत साज आहे शंकर जयकिशन यांचा.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.

0: मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात ही होती मजरू सुलतानपुरी यांची गीतरचना. संगीतबद्ध केली होती गुलाम मोहम्मद यांनी. चित्रपट पाकीजा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री गजानंद लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझीलँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
0: श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरातली गुलजार यांची रचना. संगीतबद्ध केली आहे सचिन देव बर्मन यांनी. चित्रपट बंदिनी.

0: श्रोतेहो, बंदिनी चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकताय पुणे विविध भारती 101 FM. रात्रीचे 11:30 झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 101 MHz पुन्हा आपली भेट उद्या 5:50 जय हिंद.